श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 22 श्रावण शके 1948 अर्थात 13 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58 आणि 30 सेकंद झालेत. पहिल्या प्रसारणसभेत मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आता मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देवी प्रसाद खरवंडीकर रचित श्री दत्तात्रय स्तोत्र. स्वर आहे मकरंद खरवंडीकर यांचा.

आशा भोसले यांनी गायलेली रमेश अणावकर यांची भोपाळ आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोतेहो, मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आशा भोसले यांनी गायलेली ही होती पी सावळाराम यांची रचना. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं राम मोरे यांचं गीत. गातायत प्रल्हाद शिंदे.

अनूप जलोटा यांनी गायलेलं हिंदी भजन आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातली सूर्यकांत खांडेकर यांची रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं.

समूह स्वरातली सूर्यकांत खांडेकर यांची देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं बाळ माटे यांचं. श्रोतेहो, मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झालेत. आता कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया वेलवर्गीय भाजीपाल्यांवरील किडींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. माहितीचं वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये आपल्याकडे काकडी, घोरकीन, कलिंगड, कारली, करटोली, पडवळ, तांबडा भोपळा, दुधी भोपळा यासारखी पिकं घेतली जातात. या वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये त्यांच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये विविध किडींचा उपद्रव हा होत असतो. त्यामध्ये सुरुवातीला बियाणं उगवून आलं की जेव्हा रोपं 2 ते 4 पानाची असतात अशा अवस्थेत वेलवर्गीय भाज्यांमध्ये आढळणारी कीड म्हणजे तांबडे भुंगेरे, लाल भुंगेरे, काळे भुंगेरे. तांबडे भुंगेरे ही कीड विशेषतः रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते. वेल मोठी झाल्यावर हेच भुंगेरे कोळी पानं खातात आणि त्यामुळे पानावर गोलाकार ठिपके आढळतात. त्यामुळे वेलींच्या वाढीवर परिणाम होतो. दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे नागळी. ही कीड देखील सुरुवातीपासून ते वेल वाढीच्या संपूर्ण अवस्थेत पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ही कीड पानांमध्ये शिरून त्याचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे प्रादुर्भावित पानांवरती नागमो

0: थोडी पांढरे पट्टे पाहायला मिळतात. त्यामुळे पानांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम होऊन उत्पन्नात मोठी घट होते. या व्यतिरिक्त सर्व वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये रस शोषून घेणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव पिकाच्या सर्व अवस्थेत आढळून येतो. यामध्ये विशेषतः मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. यानंतरची महत्त्वाची कीड म्हणजे फळमाशी. मंडळी, फळवर्गीय भाज्यांमध्ये अतिशय महत्त्वाची अशी ही कीड आहे. ही माशी सुरुवातीपासून म्हणजे फळं धरायला सुरुवात झाल्यापासून तर ती काढणीपर्यंत फळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यानंतर सूत्रकृमी, हे देखील वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करताना आढळून येतात. जमिनीत राहणारे सूक्ष्म सूत्रकृमी झाडाच्या मुळात शिरून अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे मुळांवर गाठी येतात, झाडांची वाढ खुंटते, पानं पिवळी पडतात आणि झाडं रोगट दिसतात. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होते. मंडळी, आता या भाजीपाल्यावर येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी आपण काय करायचं? तर एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करायचा, कारण या पद्धतीमध्ये कीड आणि रोगाच्या नियंत्रणाबाबत सर्व बाजूंचा विचार केला जातो. यामध्ये जमिनीची निवड, कीड आणि रोगाला कमी बळी पडणाऱ्या जाती, मशागतीच्या पद्धती, जैविक कीटकनाशक आणि शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक कीटकनाशकं यांचा अंतर्भाव होतो. म्हणजे रासायनिक कीटकनाशकं अगदी आणीबाणीची परिस्थिती आली तरच त्यांचा वापर करावा. यानंतर विविध मशागतीच्या पद्धती वापरून देखील किडींचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येतं. उदाहरणार्थ जमिनीची उभी आडवी नांगरणी करावी, जेणेकरून भरपूर सूर्यप्रकाशामुळे रोगजंतू मरून जातात आणि किडींच्या सुप्तावस्था नष्ट होतात. पिकांचे अवशेष जाळून नष्ट करावे, जेणेकरून किडींचं प्रमाण कमी करता येतं. त्यानंतर मुख्य पिकाभोवती सापळा पिकं घ्यावी, ज्यामुळे मुख्य पिकावर किडी कमी प्रमाणात येतील. यांत्रिक पद्धतीने किडींच्या आळ्या आणि रोगट पानं गोळा करून नष्ट करावीत. जिथे लाईटची व्यवस्था आहे तिथे प्रकाश सापळे लावावेत. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने वेलवर्गीय भाजीपाल्यावरील किडींचं आपण नियंत्रण करू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी कार्यक्रमामध्ये वेलवर्गीय भाजीपाल्यावरील किडींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. श्रोतेहो, कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करू 2:00 वाजता. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी. MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, सर्वप्रथम श्रोत्यांना मी सांगू इच्छिते मूळव्याध म्हणजे लाज वाटण्यासारखा आजार नाही. आज जवळपास 3 पैकी 1 व्यक्तीला मूळव्याध आहेच, पण माहितीच्या अभावामुळे अनेक लोक योग्य उपचार घेण्याऐवजी घरगुती उपाय करतात किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवतात. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया मूळव्याध म्हणजे नेमके काय. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर घरातील पाण्याचा पाईप सतत जास्त दाब सहन करत असेल तर काय होईल? काही दिवसांनी तो फुगेल, कमकुवत होईल आणि कधी कधी त्यातून गळती पण सुरू होईल. अगदी असंच आपल्या शरीरातही घडू शकतं.

0: आपल्या गुदद्वारामध्ये काही रक्तवाहिन्या असतात. जेव्हा वारंवार होणारी बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, तासनतास बसून राहणे, गर्भधारणा इत्यादीमुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडतो तेव्हा या रक्तवाहिन्या फुगतात. यालाच आपण मूळव्याध असे म्हणतो. मूळव्याध हा संसर्गजन्य आजार नाही किंवा स्पर्शाने पसरत नाही आणि लाज वाटावी असा तर मुळीच नाही. हा अगदी मधुमेह किंवा बी पी सारखा सामान्य आजार आहे. पण दुर्दैवाने आपल्या समाजात मूळव्याधापेक्षा त्याबद्दलचे गैरसमज जास्त आहेत. तर आजच्या या कार्यक्रमात आपण हे सगळे गैरसमज दूर करून मूळव्याधाबद्दलचं खरं आणि वैज्ञानिक सत्य जाणून घेऊ, कारण योग्य माहिती हीच उत्तम उपचाराची पहिली पायरी. शौचा वाटे रक्त पडणे म्हणजे मूळव्याधच असे मुळीच नाही हा अत्यंत धोकादायक समज आहे. शौचा वाटे रक्त पडण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे फिशर, पॉलिप्स, आयबीडी म्हणजेच इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज, ज्यामध्ये क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटीसचा समावेश असतो, गुदद्वाराचे इन्फेक्शन, कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचे कॅन्सर. त्यामुळे वारंवार रक्त येत असेल तर स्वतः मूळव्याध आहे असे समजू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मूळव्याध फक्त वृद्धांनाच होतो हे पूर्णपणे चुकीचे आहे. आजच्या काळात तरुणांमध्येही मूळव्याध मोठ्या प्रमाणात दिसून येते. दिवसभर बसून काम करणे, बद्धकोष्ठताचा त्रास असलेली लोक, गर्भवती महिला इत्यादी लोकांमध्ये हा त्रास होऊ शकतो. तिखट खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे. तर तिखट अन्न खाल्ल्यामुळे मूळव्याध होत नाही. मूळव्याध होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकाळ बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, कमी पाणी पिणे, कमी फायबरयुक्त आहार घेणे, अधिक काळ बसून राहणे. तिखट पदार्थांमुळे आधीच असलेली जळजळ थोडी वाढू शकते पण ते आजाराचे मुख्य कारण नाही. मूळव्याध पुढे जाऊन कर्करोग बनतो? नाही, मूळव्याध कधीही कर्करोगामध्ये परिवर्तित होत नाही. पण मूळव्याध आणि कर्करोगाची काही लक्षणे सारखी असू शकतात. त्यामुळे रक्त येणे किंवा इतर त्रास दुर्लक्षित करू नका. योग्य तपासणी केल्याने नेमके कारण समजू शकते. मूळव्याध झाला की शस्त्रक्रिया करावीच लागते, अजिबात नाही. सुरुवातीच्या अवस्थेत बहुतेक रुग्ण हे आहारातील बदल, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम, औषधी उपचार, फायबरयुक्त आहार खाणे याने पूर्णपणे बरे होऊ शकतात. फक्त गंभीर अवस्थेत किंवा औषधी उपचारांनी आराम न झाल्यास शस्त्रक्रिया किंवा लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो. आजच्या काळात मूळव्याधावर आधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. योग्य रुग्णांमध्ये लेझर उपचारामुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव व लवकर बरे होण्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. शेवटी मी सर्व श्रोत्यांना एवढे सांगू इच्छिते की मूळव्याध हा लपवण्याचा किंवा लाज वाटण्याचा आजार नाही. वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास हा आजार सहज नियंत्रित करता येतो. त्यामुळे रक्त येणे, गाठ जाणवणे, वेदना इत्यादी लक्षणे टाळू नका. विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्छेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: Jason.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मी सीमंतीने सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
2: श्रोते हो नमस्कार. आपल्या सभोवतालची हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि आपण मानव हे सर्व मिळून पर्यावरण तयार होतं. या पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे वृक्ष आणि वनस्पती. पृथ्वीवर अगदी पहिला जीव निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत प्रचंड उलथापालथ झाली आहे आणि त्यातून एकपेशीय वनस्पती आणि प्राण्यांपासून तर बहुपेशीय अत्यंत कॉम्प्लेक्स असे सजीव या पृथ्वीवर निर्माण झालेत. पृथ्वीवर सजीवांच्या शेकडो प्रजाती परस्परांच्या सहकार्याने जगत आहेत आणि उत्क्रांतीच्या प्रक्रिया ही हळुवारपणे आणि

0: सुरूच आहे. अत्यंत नैसर्गिकपणे चालणाऱ्या पशुपक्षी प्राणी आणि मानवाच्या या विकास प्रक्रियेत मात्र अलीकडच्या काळात मानवाच्या नकळतपणे झालेल्या काही कृतींमुळे आणि चुकांमुळे त्याच्या पर्यावरणामध्ये कमालीची प्रतिकूल असे बदल निर्माण झाले आहेत. मानवी चुकांच्या या बदलांचा वेग प्रचंड असल्याने दिवसेंदिवस मानवाच्या सभोवताली असणारं हे वातावरण अत्यंत दूषित, घातक आणि प्रतिकूल बनत आहे हे दैनंदिन निरीक्षणावरून सहज आपल्या लक्षात येतं. हवेची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि त्यातून येणाऱ्या अन्नाची गुणवत्ता फार बिघडून गेली आहे. कारण प्रदूषणामुळे अत्यंत घातक असे पदार्थ अन्न साखळीच्या माध्यमातून मानवाच्याच नव्हे तर सर्व सजीवांच्या शरीरामध्ये आता प्रवेशित झाले आहेत. त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. या स्थितीत आपण विवेकशील असल्याने चुकांकडून शिकत शिकत आपण मानवाने आपल्याच पर्यावरणाला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या परिसरातील पर्यावरण स्नेही नागरिकांपासून तर जागतिक स्तरापर्यंतच्या विविध पर्यावरणीय चळवळीतील कार्यकर्ते, संशोधक, विद्यार्थी यांच्या कृतीशील उपक्रमातून आपल्या वसुंधरेवरील पर्यावरण पुन्हा एकदा मानवासह संपूर्ण सजीवांना अनुकूल करण्यासाठी आपण आता सज्ज झालेले आहोत. मित्रांनो, आपणा सर्वांना माहितीच आहे की पर्यावरणातील जैविक घटकांपैकी वनस्पती या महत्वाच्या घटक आहेत. या वनस्पती अगदी एकपेशीय सूक्ष्म अशा शैवालांपासून तर प्रचंड महाकाय वृक्षांपर्यंत अथांग पसरलेल्या महासागरापासून तो सुदूर जमिनीच्या सर्व भागांवर पसरलेले आहेत. खरं तर या पृथ्वीवर प्राणी येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचं कार्य याच वनस्पतींनी केलं आणि त्यामुळे त्यांना आपण पृथ्वीचे आद्य नागरिक म्हणतो. आपल्या पृथ्वीच्या भूभागावरील वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषण करून जगातील सर्व सजीवांना लागणार अन्न निर्मितीचं कार्य करतात. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी लागणारा प्राणवायू देखील निर्माण करतात. जमिनीपेक्षा पाण्यातील वनस्पतींचं प्रमाण खूप जास्त असल्यानं महासागरात अन्न निर्मितीचा आणि प्राणवायू निर्मितीचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू असतं. याच वनस्पतींनी कोटी कोटी वर्षांपूर्वी केलेल्या प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे जीवाश्म इंधनाचे म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, नैसर्गिक वायू यांचे प्रचंड साठे निर्माण केले आहेत. जमिनीवरील गवतवर्गीय, झुडूपवर्गीय वनस्पती, छोटे वृक्ष आणि मोठे वृक्ष एकत्रितपणे हरित आच्छादनाची निर्मिती करून पृथ्वीवरील मृदा म्हणजे माती निर्मितीचं अत्यंत मोलाचं कार्य करत असतात. या मातीमध्ये शेकडो सूक्ष्मजीव आणि सूक्ष्म असे प्राणी सातत्याने कार्य करत असतात आणि त्यातून एका सूक्ष्म अशा इकोसिस्टीमची संरचना होते. मातीमुळेच वसुंधरा हिरवीगार झाली आहे. वनस्पतींचे मुळं सातत्याने मातीमध्ये पाणी मुरवण्याचं कार्य करत असतात, त्यामुळे जमिनीतील पाण्याचं प्रमाण देखील वाढत असतं. हीच मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे मातीचं संवर्धन देखील वनस्पती करत असतात. वनस्पती आपल्या पानं, फुलं, फळं, मुळं आणि बियांच्या रूपाने सर्वच आणि विविध प्रकारच्या प्राणी प्रजातींना अन्न पुरवत असतात आणि त्यामुळे अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे निर्माते म्हणून वनस्पतींचं स्थान आहे. वनस्पती क्षणोक्षणी आपल्या शरीरातून पाण्याचे उत्सर्जन बाष्परूपाने करत असतात, त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. लाखो लिटर जमिनीतलं पाणी शोषून ते पुन्हा हवेमध्ये सोडण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य वनस्पती करत असतात. हे पाण्याचे तुषार आपल्या भोवती असणाऱ्या पर्यावरणातील तापमान कमी करण्याचं काम करत असतात. हेच तुषार रूपी पाणी हवेतील तरंगणारे घातक सूक्ष्म कण चिकटवण्याचं कार्य करतात आणि त्यांना कमी करण्याचं काम देखील करतात. तेव्हा वृक्षारोपणासाठी कृतीशील होऊयात आणि आज संकल्प करूयात की आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी. धन्यवाद श्रोते.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी दिलेली माहिती ऐकलीत. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 आणि 22 सेकंद झालेत. काही क्षणातच रूपरेषा.
1: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
0: श्रोते हो, आता ऐकूया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आपण ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:55 भावधारा. सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती.

संवादिका आहेत पूर्णिमा साठे आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 9 वाजता लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये सड्यांवरील फुलांची माहिती याविषयी धनंजय प्रभाकर मराठे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. 10 वाजता शर्वीर होमिओपॅथीचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 10:10 आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 10:30 वाजता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 आपण ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये तिची उद्योग भरारी, अपर्णा चौधरी यांची मुलाखत आणि साहित्य विश्व यात अपर्णा आठले यांची कथा. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, दुसऱ्या सभेत 5:02 आपण ऐकाल कार्यक्रम गीतसंध्या. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी, यामध्ये प्रासंगिक इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे याविषयी माहिती, तसंच वेदविश्वाचा आणि अनुभवाचे बोल, लाईफ स्किल ट्रेनर आणि कार्पोरेट कोच नीरज नानोटी यांची मुलाखत. युवावाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 कार्यक्रम गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 जितेंद्र खोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम. 6:45 मावळतीचे रंग हा कौटुंबिक संवाद, याचं लेखन केलं आहे ज्योती मुळे यांनी. 7:15 अर्थविशेष आणि 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:15 ऐकाल सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी शहनाई वादनात सादर केलेला राग रागेश्री. श्रोतेहो, शिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची.

0: श्रोते हो, सकाळचे 7 वाजलेत. काही क्षणातच गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
7: कारण आम्हाला ठाऊक आहे
6: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
7: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
6: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे.

0: வரண பண்ணீர்
1: கா பிந்தாஸ் ஜகா பிந்தாஸ்.
2: श्रोतेहो आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
8: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. बघा हां, आपल्या बागेतल्या झाडाला कलमाला आंबा लागतो किंवा फणसाच्या झाडाला फणस लागतो. त्याची एक ठराविक काळामध्ये वेगवेगळ्या अवस्थांमधून संक्रमण होऊन वाढ होते. कैरी जी असते ती आंबट असते, त्यानंतर त्याची चव थोडीशी तुरट होते, त्यानंतर जेव्हा ती पिकते तेव्हा तीच कैरी गोड लागते, हिरव्या रंगाचा पिवळा रंग होतो. आता हे त्याच्यामध्ये जे सगळं केमिकल ट्रान्सफॉर्मेशन होतं, हे केमिकल ट्रान्सफॉर्मेशन कसं बरं होतं? कच्च्या फणसाची आपण भाजी करतो, तोच फणस पिकल्यानंतर आपण आवडीने गोड फणस म्हणून खातो, तेव्हा एकाच फणसाचे दोन वेगवेगळ्या अवस्थांमध्ये दोन वेगवेगळे उपयोगही होतात, त्याच्या आपल्याला वेगवेगळ्या चवीही मिळतात. काही फणस पिवळे असतात. एका ठिकाणी तर मी पापुआ न्यूगिनी नावाच्या देशामध्ये गेलो होतो, तिथे तर मी थोडासा जांभळट रंगाचा फणस बघितला. तिथे एक मी आंबा असा बघितला की आपल्याकडच्या आंब्यामध्ये उभी कोय असते, तिथे आडवी कोय असते, असा पण आंबा बघितला. एका देशामध्ये मी गेलो होतो मेक्सिकोमध्ये, तिथे तर मी आंब्याची वेल बघितली, म्हणजे त्याला क्रिपर मँगो म्हणतात. की वनस्पतींमध्ये जर सुद्धा तुम्ही बघितलं की आपण जर बॉटनीचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅमिली आहेत. म्हणजे आपला जो फणस आहे त्याची मोरेसी म्हणून फॅमिली आहे मला, तर त्या मोरेसी फॅमिलीमधले असे अनेक वनस्पती आहेत, त्या वनस्पतींची वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत. आता फणसाला संरक्षणासाठी बाहेरून काटे आहेत आणि तेच काटे असल्यामुळे फणस खाली लागला तरी पिकलेल्या अवस्थेपर्यंत कुणाला फार त्याच्याशी खेळता येत नाही. तोच आंबा थोडासा व्हल्नरेबल आहे, म्हणजे नाजूक आहे, त्यामुळे तो उंचावरती लागतो. उंचावरती लागल्यामुळे त्याच्यापर्यंत कुणाला पोचता येत नाही. फुलांमध्ये बघा, फुलांमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत. पांढऱ्या रंगाची फुलं आहेत, जांभळ्या रंगाची फुलं आहेत, निळ्या रंगाची फुलं आहेत. मी काही ठिकाणी हिरव्या गर्द रंगाची फुलं पण बघितली, निळ्या गुंजा बघितल्या आहेत, हिरव्या गुंजा बघितल्या आहेत, लाल गुंजा बघितल्या आहेत. म्हणजे निसर्गाचं हे जे वैविध्य आहे, निसर्गाची ही जी कलाकुसर आहे किंवा विविधता आहे ना, ही सुद्धा अगदी अतिशय विस्मयकारक आहे, अतिशय आश्चर्यजनक आहे. या सगळ्यांमध्ये जर आपण उघड्या डोळ्यांनी बघितलं तर आपल्याला त्याच्यातून आनंदही मिळणार आहे आणि थोडंसं उघड्या डोळ्यांनी जर वाचलं आपण तर त्याच्यातून आपल्याला माहिती आणि काहीसं ज्ञानही मिळणार आहे. ही गोष्ट अशी का, ही गोष्ट कधी झाली, केव्हा झाली, का झाली, असे थोडेसे प्रश्न विचारले की आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. जी सापडणार नाहीत ती आपण कुणाला तरी त्या विषयातल्या ज्ञानी माणसाला विचारू, माहितगार माणसाला विचारू, किंवा इंटरनेटवरती त्याची माहिती शोधून काढू. आपल्याकडे सगळ्यांच्या घरामध्ये मोबाईल आहेच, तर की साधे आपल्या घरासमोर ट्रान्सफॉर्मर असतो, त्या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग काय, किंवा विजेच्या तारांमधून वीज कशी वाहते, रेडिओवरून आपल्याला ऐकायला कसं येतं, रेडिओच्या लहरी आणि मोबाईलच्या लहरी सेम असतात का, किंवा रेडिओ, मोबाईल आणि टी व्ही यांच्या लहरींमध्ये काय फरक आहे, त्यांचं रिसेप्शन ट्रान्समिशन कसं होतं, या साध्या साध्या गोष्टी, म्हणजे विनाकारण भलती माहिती आणि भलत्या गोष्टीमध्ये उत्सुकता दाखवण्यापेक्षा या थोड्या विषयांमध्ये आपली बुद्धी चालवली आणि आपण माहिती घेतली तर आपण ज्ञानसंपन्न होणार आहे. आणि हल्लीच्या माहिती आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला या गोष्टींचा उपयोग होणार आहे. तेव्हा आपल्या ज्ञानामध्ये विविधता हवी, आपल्या ज्ञानामध्ये सखोलता हवी आणि आपल्या ज्ञानामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल समजही यायला हवी. आता साधं बघा तुम्ही, आपला काजू आहे, काजूला बाहेर बी लागते, बाकीच्या सगळ्या झाडांना जी फळं लागतात त्याला आतमध्ये बी लागते. किंवा आपला बिब्बा आहे, बिब्ब्याला पण बाहेरून बी लागते. सीताफळामध्ये एकाच फळामध्ये किती बी आहेत बघा. अननसामध्ये बी आहे का? उंबरामध्ये जे आतमध्ये असतं ते फूल आहे. ही जर माहिती आपण बघितली तर आपल्याला खूप विस्मय वाटतो की किती वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे. तर थोडंसं चिकित्सक बनूया आणि या विषयांची आपण माहिती करून घेऊया.
3: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी पुणे, सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झाले आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
3: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरेपण येऊ शकतं.

0: प्रादेशिक बातमीपत्र
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 13 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. राज्यातल्या सेवा भरती परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्यातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांचं थर्ड पार्टी ऑडिट करणार. आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस. धरणांमध्ये सध्या 72% उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा विधेयकाला संसदेनं काल मंजुरी दिली. राज्यसभेनं काल हे विधेयक संमत केलं. 1962 राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यात सुधारणा सुचवणारं हे विधेयक सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत सादर केलं. या दुरुस्तीमुळे पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, कुटीर उद्योग, हस्तशिल्प प्रक्रिया, विपणन, साठवणूक, निर्यात आयात, तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांमध्ये सहकार क्षेत्रासाठी कार्यरत पात्र संस्थांना थेट आर्थिक मदत मिळू शकणार आहे. देशातील सहकार क्षेत्राची व्याप्ती आता पारंपरिक सहकारी संस्थांपुरती मर्यादित राहिलेली नाही. या दुरुस्तीमुळे सहकार्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना थेट कर्ज आणि अनुदान उपलब्ध होईल असं मोहोळ यांनी सांगितलं. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक काल विरोधकांच्या गदारोळातच कोणत्याही चर्चेविना संमत झालं. परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय काल लोकसभेनं घेतला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. याबाबत बोलताना शहा म्हणाले,
1: जब से संसद सत्र शुरू हुआ तब से लगातार मैं संसद में आता हूं.

0: मेरी चैम्बर में बैठा हूं। चूंकि संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है दोनों गृहों में, तो कोई जाकर क्या करेगा? नीट आंदोलन के छात्र प्रदर्शन पर सभी प्रकार की चर्चा करने के लिए सरकार तैयार है और चर्चा के लिए समय सुनिश्चित किया जाए और विपक्ष तैयार हो जाए। पहले तो ये यही मांग कर रहे थे, हमने हाँ बोल दिया। मेरी ओर से भी मैंने कह दिया है कि मैं किसी भी सवाल का जवाब देने के लिए संसद में तैयार हूँ, मगर वो चर्चा ही नहीं होने देना चाहते। सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार है, मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा। सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं।
1: दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी विरोधकांची मागणी आहे असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं। राज्यातल्या विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते। सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे। ही समिती प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी शिक्षण संस्था चालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेईल, त्या आधारावर राज्यासाठीचं समग्र धोरण ठरवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे। यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे। शहरांचा नियोजनबद्ध विकास आणि पायाभूत सुविधांचं सक्षमीकरण करणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नोंद 7/12 उतार्यावर नाही त्या सर्व शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधितांना दिले आहेत। गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव विश्वजित कोवासे यांच्यासह मुख्याध्यापक आणि 2 अधीक्षकांवर काल गुन्हे दाखल करण्यात आले। दरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल शाळेला भेट देऊन पाहणी केली। राज्यातल्या सर्व 513 अनुदानित आश्रमशाळांचं येत्या 3 महिन्यात थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचं उईके यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। विद्यार्थ्यांनी तर्कशुद्ध विश्लेषण क्षमता, नवोन्मेष, नैतिक मूल्य आणि विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत आणि विद्यापीठांनी यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे। ते काल पुण्यात MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या 11व्या विद्यारंभ सोहळ्यात बोलत होते। स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते। नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, स्काउट गाईडचं पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते। बीडमध्ये तिरंगाच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं। परभणी शहरात महानगरपालिकेनं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनाचा सोहळा नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नुकताच पार पडला। या सोहळ्यात महाराष्ट्राची अस्मिता आणि येवल्याच्या समृद्ध हातमाग परंपरेचं प्रतीक असलेल्या येवला पैठणीच्या गौरवार्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आलं। येवल्याच्या पैठणीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे येवल्याच्या विणकर बांधवांच्या पिढ्यानपिढ्यांच्या मेहनतीला मिळालेली राष्ट्रीय पावती आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ग्रंथ हातात घेऊनच वाचले पाहिजेत असं मत ज्येष्ठ प्रवचनकार विवेकशास्त्री गोडबोले यांनी व्यक्त केलं। ते काल सातारा इथं श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड मासिकाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। यावेळी सज्जनगड मासिकाच्या 901व्या अंकाचं प्रकाशन करण्यात आलं। मुंबईत कुर्ला पश्चिम इथं काल पहाटे 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले। दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत

0: महापौर रितू तावडे यांनी जाहीर केली आहे. मध्य रेल्वेच्या पुण्यातील हडपसर ते लोणी मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पनवेल नांदेड एक्सप्रेससह काही गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. रेल्वे मार्ग सुरक्षित असून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं रेल्वे अभियंत्यांनी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर काल 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये राजस्थान, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि उत्तराखंडच्या संघांनी विजयी सलामी दिली. राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस झाला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 160%, तर नागपूर विभागात 80% पाऊस झाला. पुणे विभागात सरासरीच्या 86.6% पाऊस झाला आहे. मोसमी पावसाच्या जून ते सप्टेंबर या हंगामासाठी राज्याची सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी 649.2 मिलीमीटर आहे आणि आतापर्यंत 638.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यातले मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून धरणांमध्ये सध्या 72.18% उपयुक्त पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागानं काल ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी याच दिवसाच्या तुलनेत यंदाचा एकूण साठा काहीसा कमी आहे. पुणे विभागात उजनी धरण जवळजवळ पूर्ण भरलं आहे. पानशेत, भाटघर, खडकवासला, वरसगाव आणि मुळशी ही धरणंही पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणात 89.59% उपयुक्त पाणीसाठा असून कोल्हापूर विभागातल्या राधानगरी धरण 100% भरले आहे. हवामान. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. राज्यातल्या सेवा भरती परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्यातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांचं थर्ड पार्टी ऑडिट करणार. आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस, धरणांमध्ये सध्या 72% उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: KHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 7:20 आणि 28 सेकंद झालेत. काही क्षणातच आपण ऐकणार आहात दिनविशेष.
2: प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
1: श्रोते हो आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 13 ऑगस्ट. 13 ऑगस्ट हा दिवस जागतिक पातळीवर जागतिक अवयवदान दिन आणि आंतरराष्ट्रीय डावखोरे दिन म्हणून पाळला जातो. श्रोते हो आज त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890. लेखक, कवी, शिक्षणतज्ज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898. लेखक आणि दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर यांचा जन्म 13 ऑगस्ट 1908. श्रोते हो आज चित्रपट अभिनेत्री वैजयंती माला आणि अभिनेत्री पद्मश्री श्रीदेवी यांचा सुद्धा जन्मदिवस आहे.

0: आता जाणून घेऊया आजचे स्मृती दिन. अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा आज स्मृती दिन आहे. अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पुभा भावे यांचा आज स्मृती दिन आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पहिले संचालक गजानन जागीरदार यांचासुद्धा आज स्मृतिदिन आहे. श्रोतेहो, आजचे दिनविशेष आत्ताच आपण जाणून घेतलेत.
1: श्रोतेहो, गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी आमच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात सकाळी 9:30 वाजता ऐका सड्यावरील फुलांविषयी धनंजय मराठे यांनी सांगितलेली माहिती. त्यांच्याशी संवाद साधलाय पल्लवी गोडसे यांनी.
2: सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण हे कवी माधवानी जसं म्हटलंय, तर त्या ह्याच्यावरती हा सह्याद्रीचा तळ आणि समुद्र ह्याच्यामध्ये जी उंच डोंगर आहे त्या डोंगर पठारांवरती जी पठारं आपल्याला दिसतात त्याला आपण जनरली सडे असे म्हणतो.
1: बरोबर.
2: आता ह्या सड्यांना सुद्धा काही ठिकाणी कातळ असं म्हटलं जातं, कातळ भाग असा म्हटला जातो.
1: बरोबर.
2: आता पावसामध्ये ह्याच्यावरती अलगी रुजते आणि ही अलगी उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हाच्या तीव्रतेने सुकली की हे काळ्या रंगाचे दिसतात म्हणून त्याला कातळ असं म्हटलं जातं.
1: अच्छा, तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.
3: सात वाजून 25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम सांगरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची उद्दिष्टे आणि पार्श्वभूमी जाणून घेतली. आजच्या भागात या योजनेसाठीची पात्रता, लाभार्थी निश्चिततेची प्रक्रिया, लाभार्थी यादी तयार करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्र तसेच पारदर्शक अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. यासाठी आजही आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
2: सर, बऱ्याचदा असं होतं की योजना सुरू होते, त्याची अंमलबजावणी होते, पण ती पारदर्शक असावी आणि वेळेत पूर्ण व्हावी हे खूप महत्वाचं असं, तर त्याच्यासाठी आपल्या शासनाचे अशी काही यंत्रणा आहे का?
1: ही संपूर्ण योजना पारदर्शक व्हावी त्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी या योजनेची आपण ऑनलाईन केलेली आहे. महाआयटीच्या माध्यमातून आपण

0: बदल केलेला आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँकांकडनं संपूर्ण डेटा आपण या महाआयटीच्या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे आणि यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा आहे. अगदी तालुका पातळीवरती आमच्या असिस्टंट रजिस्ट्रारच्या ऑफिस आहेत, त्यांच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना त्यांची मदत घेता येईल. त्याचबरोबर सर्व आमच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांचे जवळजवळ 17,000 जास्त ब्रांचेस आहेत. या ब्रांचेसमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये शेतकरी जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकतात, काही अडचणी असल्यास त्यांना भेटू शकतात. आमच्या शासकीय कार्यालयामध्ये तहसीलदार, असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा कार्यालयामध्ये DDR, कलेक्टर्स यांना देखील ते भेटू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत माननीय महसूल मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोण या योजनेमध्ये पात्र असणार आहे, कोणकोण अपात्र असणार आहे, याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आम्ही पहिली यादी फक्त आता 17 लाख शेतकऱ्यांची जाहीर केलेली आहे. यामध्ये 7 लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि 10 लाख सुमारे शेतकरी राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांचे शेतकरी आहेत आणि या जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांना अंदाजे 13,000 कोटीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता लागणार आहे. संपूर्ण निधीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे, त्यामुळे ही योजना राबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे.
1: नक्कीच सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की काही जे पात्र आपले लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांची यादीही जाहीर झालेली आहे, पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला माहिती किंवा ती नावं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर ती यादी कुठे बघता येईल त्यांना?
0: ही शेतकऱ्यांना जवळजवळ आमच्याकडे 17 लाख शेतकऱ्यांपैकी 11.5 लाख शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यामुळे आम्ही या सर्व 11.5 लाख शेतकऱ्यांना SMS द्वारे मेसेज पाठवला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना आपल्याला ही यादी त्या आपल्या गावातल्या जी बँक आहे, जी राष्ट्रीयकृत किंवा कमर्शियल बँक असेल, त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन आपल्याला ही यादी बघता येईल, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ही यादी बघता येईल, किंवा आपली जी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आहे त्या सेवा संस्थेमध्ये देखील ही यादी आपल्याला बघता येईल. सर्व ठिकाणी ही यादी आम्ही लावलेली आहे आणि ही यादी बघितल्यानंतर त्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपण आपले सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि आपलं आधार प्रमाणीकरण आणि ऍग्रीस्टॅक प्रमाणीकरण करायचं आहे. अगदी एवढं साधं आणि सोपी काम फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे.
1: नक्की सर, त्याच तोच प्रश्न मला आता पुन्हा एकदा विचारायचा होता की बऱ्याचदा असं होतं की आपले शेतकरी बांधव कधी कधी तंत्रज्ञानाचा अभाव असतो किंवा बऱ्याचदा असं होतं की ती माहिती सोपी असते पण तरीही त्यांना ती कठीण वाटते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर आपलं सरकार हे जे पोर्टल आहे जे तुम्ही सांगितलं तिथे गेल्यावर पुन्हा एकदा फक्त अजून साध्या सरळ पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठली प्रक्रिया पूर्ण करायची आहे, अजून काही आहे का अशी माहिती?
0: आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या महाआयटीच्या पोर्टलद्वारे संपूर्ण माहिती त्यांची ऑलरेडी आम्ही पोहोचवलेली आहे. त्या महाआयटी पोर्टल तुम्हाला दाखवले जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमच्या अकाउंटवरती किती कर्ज बाकी आहे ते दाखवलं जाईल. हा संपूर्ण तपशील आपण बघायचा आहे आणि तो आपल्याला मान्य असेल तरच आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे, मान्य नसेल तर त्याच पोर्टलवरती ग्रीव्हन्स बटन आहे, ते ग्रीव्हन्स बटन आपण रेज करू शकतात. ते ग्रीव्हन्सेस अशा पद्धतीने आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरच्या समितीमध्ये ते सर्व ग्रीव्हन्सेस शेतकऱ्यांचे आम्ही सॉर्ट आउट करू. म्हणजे अशी साधी आणि सोपी भाषा आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे, योग्य वाटली, तरच आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला रिसीट मिळेल. रिसीट मिळाल्यानंतर सायझेबल नंबरसह शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. लोन अकाउंटला संपूर्ण रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्याच बँकेमध्ये तात्काळ ते खरीप हंगाम 2026-27 साठी कर्जासाठी अप्लिकेशन करू शकतात. सर्व बँकांना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या राज्याचे माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. 1 दिवसाच्या आत या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं खरीप पीक कर्ज या बँकांनी कर्जमुक्ती झाल्यानंतर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणतीही बँक आपल्याला खरीप पीक कर्ज नाकारू शकत नाही, एवढं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो.
1: नक्कीच, म्हणजे आपल्या

0: शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील, तो मॅन्डेट या समितीचा होता आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तात्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्री स्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज एज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे, तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना

0: प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल?
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकरी

0: राबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न घेऊ शकतील आणि शेतीतल्या उत्पन्नात पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
1: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत, आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
1: सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीतच शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात, तोपर्यंत नमस्कार.

0: दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:40 आणि 10 सेकंद झालेत. श्रोतेहो आता ऐकूया श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून घेत असतो. आजही आबासाहेब गडदे आपल्याकडे उपस्थित आहेत, त्यांचं आपण प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर मला सांगा, बस्ती म्हणजे नेमकं काय आणि आयुर्वेदानुसार पावसाळ्यात घ्यायची बस्ती म्हणजे काय?
3: तुम्ही जो विचारला की बस्ती म्हणजे नेमकं काय, खरं तर आयुर्वेदात बस्ती हे शरीर शुद्धीचं पंचकर्मातला एक प्रकार सांगून ठेवला आहे. आयुर्वेदानुसार पंचकर्म वमन विरेचन बस्तीतले दोन प्रकार निरोह अनुआसन आणि नस्य असे 5 प्रकार सांगून ठेवलेत. हे नेमके कशासाठी आहेत तर शरीर शुद्धीसाठी हे पंचकर्म आहे. तुम्ही ऐकलं असेल आयुर्वेदात कोणताही विकार समूळ बरा केला जातो असं आपण नेहमी ऐकतो, पण हे मग कसं काय? आयुर्वेदात जे रूट कॉज आहे, कोणत्याही विकाराचं जे रूट कॉज आहे, जे मूळ कारण आहे, ते कारणच काढून टाकलं जातं जेणेकरून परत त्याच्यापासून कोणताही विकार उत्पन्न होता कामा नये. त्यामुळं आयुर्वेदानं शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा आणि रसायन चिकित्सा असे वेगवेगळ्या ट्रीटमेंटचे पार्ट सांगून ठेवले. शमन चिकित्सा म्हणजे पोटातील औषधं, शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्मातले 5 प्रकार आणि रसायन चिकित्सा म्हणजे अपुनर्भव चिकित्सा. एखादा विकार बरा झाला तर तो पुन्हा उत्पन्न होऊ नये ह्याच्यासाठी जी ट्रीटमेंट केली जाते त्याला रसायन चिकित्सा असं म्हटलं जातं आणि ती जनरली शरीरशुद्धी नंतर केली जाते. आता पंचकर्म म्हटले की लोकांना प्रश्न पडतो की काहीतरी झाल्यावरच पंचकर्म करावं का, तर असं अजिबात नाही. आयुर्वेदात प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर ह्या धर्तीवर ट्रीटमेंट केली जाते.

0: म्हणजे काय, तर मुळात विकार उत्पन्न होऊ द्यायचे नाहीत आणि झाले तर मग त्याची ट्रीटमेंट सांगितली. विकार उत्पन्न होऊ नये म्हणून त्यासाठी काय सांगून ठेवले, आयुर्वेदानं दिनचर्या सांगितली, आयुर्वेदानं ऋतुचर्या सांगितली, म्हणजे काय रोज उठल्यानंतर झोपेपर्यंत कसं राहिलं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, कधी आणि किती खाल्लं पाहिजे, इथंपासून दंतमंजन कसं करायचं, पाणी किती प्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आयुर्वेदानं केलेला आहे. हे जसं दिनचर्या आहे तसं ऋतुचर्या आहे. ऋतुचर्या म्हणजे काय, ऋतूनुसार उन्हाळ्यात कसं राहिलं पाहिजे, उन्हाळ्यातलं खाद्यपदार्थ काय पाहिजेत, उन्हाळ्यातले पेय पदार्थ काय पाहिजेत, पावसाळ्यात कसं राहिलं पाहिजे, खाल्लं पाहिजे आणि थंडीतही स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे याचा सविस्तर चर्चा किंवा उहापोह हा आयुर्वेदात केला आहे. पण नेमकं आपण ते करत नाही, आपण ऋतुचर्यानुसार राहत नाही, ऋतुचर्यानुसार खात नाही, ऋतुचर्यानुसार पित नाही, कुठल्याही ऋतूत काही केलं जातं. आता सीझनल फळं सोडून आता बाराही महिने फळं मिळतात आणि त्याचं सेवन केलं जातं. दिनचर्येच्या हिशोबानं आपण रात्री म्हणजे शिफ्ट ड्युटीचंच प्रकरण असं आहे की दिवसा झोपतात रात्री काम करतात आणि ह्या गोष्टींमुळं विकारांची दोषांची शरीरात संचय व्हायला लागतो, विकार उत्पन्न व्हायला लागतात, मग आजार मागे लागतात. तर हे होच नाही म्हणून दिनचर्या ऋतुचर्या सांगितली आणि ते होत नाही. आता दिनचर्या ऋतुचर्या पाळली जात नाही, अजून विकार उत्पन्न नाहीत, शरीरात दोषांचा संचय आहे आणि भविष्यात विकार उत्पन्न होणार आहे अशांसाठीही पंचकर्म आहे. आणि ज्यांना एखाद्या मग तो शारीरिक दोष असो मानसिक दोष असो याच्यासाठीही आयुर्वेदात पंचकर्म सांगून ठेवले आणि त्यातला एक भाग म्हणजे बस्ती.
1: डॉक्टर, बस्तीविषयी आपण माहिती देत आहातच, याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99.
0: बस्ती चिकित्सा जनरली जी सांगितली आहे ती वात व्याधींसाठी बस्ती चिकित्सा आहे. त्यामुळे वाताचे विकार असतील तर त्याच्यासाठी बस्ती चिकित्सा प्रामुख्यानं वापरली जाते आणि लोकांनी जवळपास तेच माहिती आहे की वात झाला की बस्ती घ्यायचं आहे. पण तसं खरं आहे का, हे अर्धसत्य. बस्ती हे वातासाठी वापरलं जातं अगदी बरोबर आहे, फक्त ते वातासाठीच वापरलं जातं असं नाही आहे. ते कफाच्या विकारांमध्येही वापरलं जातं, ते पित्ताच्या विकारांमध्येही वापरलं जातं, ते ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांच्यासाठी वापरलं जातं, ज्यांना गर्भधारणा झाली त्यांना नॉर्मल डिलिव्हरीसाठी वापरलं जातं. म्हणजे बस्ती चिकित्सा वात पित्त कफाच्या ह्या तिन्ही दोषांच्या कोणत्याही अवस्थेत आपल्याला ही वापरता येऊ शकते. बस्ती चिकित्सा करत असताना त्याचा काही कालावधी आहे का, तर जनरली वर्षा ऋतूत म्हणजे पावसाळ्यात ज्यांना विकार नाहीत, विकार नाही याचा अर्थ एखादा आजार अभिव्यक्त झाले नाही, एखादा आजार त्यांना झालेला नाही असं आपण समजूया. दिनचर्या चुकीच्या आहे, ऋतुचर्या चुकीच्या आहे, शरीरात दोषांचा संचय होते, शरीरात दोष साठलेले आहेत पण विकार नाही झाला, अशा लोकांनी आपण वर्षा ऋतूतच केलं तरी चालणार आहे. वर्षातनं एकदा केलं, एकदा म्हणजे एक दिवसांचं बस्ती नसतं, ते एकदा म्हणजे 15 दिवसांचं, 7 दिवसांचं, 21 दिवसांचं, ते वेगळी सेटिंग आहेत. आयुर्वेदानुसार वेगळे प्रकार सांगून ठेवलेत बस्तीचे. तर ते नुसतं दोष काय आहेत, कधीपासून आहे, ते तपासणी केल्यानंतर ठरतं, त्यानुसार आपल्याला ते ट्रीटमेंट बस्तीची करता येते. त्यामुळे विकार उत्पन्न नाही झालेत अशा लोकांनी जर ठराविक काळच आपल्याला कुठला करायचा असेल तर तो बस्तीसाठी आपल्याला वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा हा योग्य काळ सांगून ठेवला आहे. म्हणजे वाताचे विकार आपल्याला टाळता येऊ शकतील किंवा इतरही विकार जे आहेत ते. खरं तर एखादा आजार उत्पन्न झाला की मात्र त्या गोष्टींसाठी बस्तीला एक ठराविक काळातच करायचं असं नाही. मग ते उन्हाळ्यातही चालतो, तो पावसाळ्यातही चालतो, तो हिवाळ्यातही चालतो. अशा वेळेला मग आपल्याला वैद्यांचा सल्ला घेऊन आहाराचं नियोजन करून आपल्याला बस्ती चिकित्सा करणं गरजेची गोष्ट आहे.
1: डॉक्टर, बस्तीविषयी आपण माहिती देत आहातच, याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्क साठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99, 98225 261 99.
0: खरं तर जसं वात विकारांच्या बाबतीत सांगतोय तसं डोळ्याच्या बाबतीत, तसंच स्त्रियांच्या बाबतीत त्याचा

0: खूप मोठा फायदा आपल्याला होताना दिसत असतो. डोळ्याच्या बाबतीत डायबिटिक रेटिनोपॅथी आहे, म्हणजे पडद्यावरती सूज आलेली आहे, पडद्याला रक्तस्राव झालेला आहे, मागच्या नसांना सूज आलेली आहे, किंवा ह्या सगळ्याच्या कॉम्प्लिकेशन म्हणून पडदा त्या जागेवरून सुटत आहे डोळ्याचा पडदा. तर ह्या केसेसमध्ये डोळ्यांच्या इतर क्रियाकल्पांसोबत, डोळ्याच्या इतर पंचकर्मांसोबत बस्ती चिकित्सा ही अमृता समान काम करते. हा फक्त एका सेटिंगमध्ये होईल असं नाही. दोषांची तीव्रता काय आहे, आजार किती मोठा आहे, दिसणं किती कमी झालं आहे, ब्लीडिंग किती आहे, सूज किती आहे, नसांना सूज किती आहे, ती कधीपासून आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून ज्या वेळेला आपण औषध निवडतो आणि तेथे तो कार्यकाळ पूर्ण करतो बस्ती चिकित्सा त्या व्यक्तीपरत्वे जे आपण डिसाइड करतो चेक केल्यानंतर, तर मग त्याचे बेनिफिट आपल्याला बघायला मिळत असतात. हे जसं डोळ्यांच्या बाबतीत झालं तसेच गर्भिणींच्या बाबतीत. आता बघतोय आपण लेट लग्न आहेत, लेट कन्सेप्शन आहेत, मग IVF आहे, IUI आहे, खूप चक्र करतोय आपण, खूप चक्रा मारतोय गायनेकोलॉजिस्ट कडून तरी गर्भधारणा होत नाही. अशा केसेसमध्ये बऱ्याचदा लेट कन्सेप्शन असल्यामुळं किंवा लग्न लेट झालेले असल्यामुळं गर्भाशयाच्या वरती वाताचा परिणाम एवढा मोठा आलेला असतो, तो कमी करण्यासाठीही आपल्याला ह्या बस्ती चिकित्साचा खूप चांगला फायदा करून घेता येऊ शकतो. थोडक्यात काय, शरीर शुद्धीतले जे वेगवेगळे आयुर्वेदातनं पंचकर्मातले 5 प्रकार सांगून ठेवले, त्यातला बस्ती चिकित्सा हा शरीरातले दोष बाहेर काढणारा, शरीर निर्दोष करणारा आणि शरीर निर्दोष करून शरीरातले भविष्यात होणारे विकार आणि झालेले विकार हा घालवणारा खूप मोठा चिकित्सेचा पार्ट आहे. आता पावसाळा आहे, कारण ज्यांना विकार नाहीत, म्हणजे आता विकार नाहीत म्हणजे जसं मगाशी सांगितलं तसं दोष आहेत पण विकार नाहीत, म्हणजे आता शुगर आहे, हायपरटेन्शन आहे, तर दोष संचय त्यांच्या शरीरात ऑलरेडी आहे. अशा लोकांना भविष्यात डायबिटिक रेटिनोपॅथीसारखे विकार नको असतील, आयुर्वेदात जी बस्ती चिकित्सा सांगून ठेवली ह्याच्यासारखी बाहेरील चिकित्सा आपल्याला करता येत नाही. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी करून घ्यावं, जवळच्या वैद्यांना आपली नाडी दाखवावी, निदान करून घ्यावं आणि त्याचा फायदा करून घ्यावा, जेणेकरून भविष्यात होणारे आजारपण आपल्याला नक्की टाळता येऊ शकते.
1: तर डॉक्टर धन्यवाद, आपण खूपच छान बस्तीविषयीची माहिती दिली. पुढच्या भागात आणखी एका वेगळ्या विषयावर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
3: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकूया अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
6: नमस्ते.
5: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
6: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ID प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
5: ओके.
6: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण ID प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर ID प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
5: ओके.
6: आणि तुम्ही दिलेली

0: माहिती आणि डॉक्युमेंटमधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात, शोध अनुरूप जोडीदाराचा.
4: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
5: कारण आम्हाला ठाऊक आहे
4: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
5: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
4: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
5: वारणा पनीर.
4: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
6: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्णपदकं, आतापर्यंत एकूण 29 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत एका विशेष समारंभात 115 कलाकारांना 2024 आणि 2025 या वर्षांसाठीचे संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि अकादमी पुरस्कार प्रदान करणार आहेत. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि सांस्कृतिक राज्यमंत्री राव इंद्रजितसिंह उपस्थित राहणार आहेत. हे दिग्गज कलाकार संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांच्या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या कलाविश्वाचं प्रतिनिधित्व करतात. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या महिन्याच्या 20 तारखेला हे अधिवेशन सुरू झालं होतं. राज्यसभेत आज खाणी आणि खनिज सुधारणा विधेयक सादर करण्यात येणार आहे. दरम्यान विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे काल संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला. लोकसभेत काल खाणी, खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक मंजूर झालं, तर परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक आणि केरळ नामांतर विधेयकाला काल मंजुरी मिळाली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत आधीच मंजूर झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे, सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, असं काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. संसदेत शहा यांच्या उत्तराची वारंवार मागणी करणाऱ्या विरोधकांना उत्तर

देताना ते बोलत होते. चर्चा सुरू झाल्यास ते सभागृहात उपस्थित राहून प्रत्येक सदस्याचं म्हणणं ऐकून घेतील आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करतील असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंजाबमध्ये जुलै महिन्यात बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसद्वारे घेण्यात आलेल्या फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेतील कथित पेपर फुटीच्या प्रकरणावरून पंजाब सरकारनं जनतेची दिशाभूल केली आहे असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं या परीक्षेला स्थगिती दिली असून ही परीक्षा आधीच का थांबवली गेली नाही आणि ती नव्यानं घ्यावी का असे प्रश्न न्यायालयानं उपस्थित केले असल्याचंही पात्रा यांनी सांगितलं. झारखंडमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चा आणि विधानसभेच्या घेरावानंतरही सरकार आणि आंदोलनकर्ते विद्यार्थी यांच्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. विद्यार्थी 2024 JSSC CGL परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. तसंच सर्व वादग्रस्त परीक्षांमधील कथित अनियमिततेची CBIद्वारे चौकशी व्हावी अशीही त्यांची मागणी आहे. तर झारखंड उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन छाननी तसंच सुरू असलेला CID तपास यांचा हवाला देत या टप्प्यावर परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. महाराष्ट्रात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत घरोघरी गणनापत्र भरून घेण्याचं काम येत्या 17 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर नवीन नावं समाविष्ट करणं, नावं वगळणं तसंच दुरुस्ती करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मिळणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल सांगितलं. या कालावधीत नवमतदारांसह सध्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही या प्रक्रियेत अर्ज करता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं काल इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी results.digilocker.gov.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. पश्चिम बंगालमध्ये तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकारनं जारी केलेली इतर मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय अ आणि ब वर्गातील प्रमाणपत्र कलकत्ता उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहेत. न्यायमूर्ती राजशेखर मंथा आणि न्यायमूर्ती अनुज यांच्या खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार राज्यात ओबीसी अ आणि ओबीसी ब हे वर्गीकरण अस्तित्वात राहणार नाही. पूर्वीच्या प्रणालीअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची वैधता संपुष्ट आल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयानुसार ही प्रमाणपत्र घेतलेल्या व्यक्ती आता खुल्या प्रवर्गातील मानल्या जातील. देशातील हातमाग उद्योगातील महिलांचा सहभाग अधोरेखित करण्याच्या उद्देशानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत सृजन व्हॉइसेस फ्रॉम द लूम या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. विणकर महिलांच्या प्रेरणादायी प्रवासाची आणि देशाच्या विणकाम वारशाच्या योगदानाची दखल घेण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव शमी राव सहभागी होतील तर 6 हातमाग समूहातील 100 हून अधिक महिला सहभागी होणार आहेत. या महिला आपलं अनुभव कथन देखील करणार आहेत. यावेळी महिला विणकरांच्या प्रवास आणि अनुभव कथनाचा एक संग्रह देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांची निदर्शनं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची चिन्ह आहेत. अवामी एक्शन कमिटीनं जगभरातील काश्मीरींना आज निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात सुमारे 100 नागरिकांचा बळी गेला आहे असं जम्मू काश्मीर जॉईंट एक्शन कमिटीचे ज्येष्ठ नेते सरदार शब्बीर यांनी सांगितलं. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक यात सहभागी झाले होते. नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधले विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, स्काउट गाईडचे पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते.
बीडमध्ये तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या

0: रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. परभणी शहरात महानगरपालिकेनं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कांद्याची खरेदी आणि साठवणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांची एक बैठक घेतली. यावेळी निकृष्ट कांद्याची विल्हेवाट लावण्याचं धोरण, बाजारातली परिस्थिती आणि वाजवी दरात कांद्याचा अखंड पुरवठा करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13-17 सप्टेंबर दरम्यान T20 क्रिकेट मालिका होणार आहे. नवी दिल्लीत हे सामने होतील असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल जाहीर केलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय तलवारबाजांनी 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या वरिष्ठ गट फॉईल प्रकारात कनकलक्ष्मी हिनं सुवर्ण तर अशितानं रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या वरिष्ठ गटात एपी प्रकारात राजेंद्र शेरजीन यानं तर सबरे प्रकारात करण सिंग यानं सुवर्णपदक पटकावलं. सबरे प्रकारात कुमार सेन स्तब्न पद्म गिशो निधी यानं कांस्य पदक मिळवलं. नायजेरियातील लागोस इथं होत असलेल्या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 29 पदकं मिळाली आहेत. हवामान. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान विभागानं आज पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून या भागात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्ण पदकं, आतापर्यंत 29 पदकांची कमाई. याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: AM 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 8:40 आणि 52 सेकंद झालेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती. या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात आदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका पूर्णिमा साठे आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती। नमस्कार श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आज आपण पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आदिती भावे यांना। मागच्या आठवड्यामध्ये आपण काही पदार्थकृती त्यांच्याकडून ऐकल्या आहेतच, आज अजून काही पदार्थकृती त्यांच्याकडून ऐकूया। नमस्कार आदिती मॅडम।
2: नमस्कार।
1: गेल्या भागात आपण भेटलो होतोच आणि काही पारंपरिक पदार्थकृती तुम्ही सांगितल्यात सुद्धा, तर आज श्रोत्यांसाठी कोणत्या पदार्थकृती सांगणार आहात?
2: थोडेसे पारंपरिक, थोड्या नवीन आणि थोडंसं डावे बाजूला आपण करतो लागणाऱ्या त्या, जे की आपल्या जेवणातली चव वाढवतात, अशा काही पदार्थकृती मी तुम्हाला आज सांगणार आहे।
1: चालेल, कशाने सुरुवात करूया?
2: आपण खांडवीनं सुरुवात करूया। नागपंचमी येते, जनरली नागपंचमीला आपण उकडवलेलं किंवा असं खातो, खांडवी बऱ्यापैकी आपल्या इकडेही होत असते।
1: काय काय साहित्य लागतं त्याच्यात?
2: साहित्य आहे एक वाटी तांदुळाचा रवा, एक टेबल स्पून साजूक तूप, नंतर दोन वाट्यांपेक्षा थोडस जास्त पाणी म्हणजे अडीच वाट्या साधारण पाणी लागेल आपल्याला, एक वाटी बारीक चिरलेला गूळ, अर्धा टीस्पून आल्याचा किस म्हणजे अर्धा चमचा किंवा एक चमचाभर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, थोडंसं मीठ आणि साधारण पाव वाटी असं नारळ खवलेलं आपल्याला लागेल,
1: ओला नारळ
2: आणि जायफळ पूड अर्धा चमचा। आता तांदुळाचा रवा पहिल्यांदा तुपावरती छान भाजून घ्यायचा आणि पाण्यात गूळ विरघळून घ्यायचा, उकळी त्याला आली की त्याच्यामध्ये थोडस चिमटीवर मीठ घालायचं आणि रवा

0: माझं त्याला की त्यात थोडंसं ओलं खोबरं घालायचं. ओलं खोबरं घालून छान परतायचं. आता हे तयार गुळाचं पाणी असतं ते ह्या रव्यामध्ये घालायचं, जसं आपण शिऱ्याला करतो तसं साधारण आहे. आणि मग एक वाफ त्याला आणायची, जायफळ पूड घालून चांगलं मिक्स करायचं. तूप ताटामध्ये आपण हे मिश्रण पसरून घ्यायचं आणि त्याच्यावरती पुन्हा थोडंसं ओलं खोबरं पसरायचं आणि त्याच्या वड्या करायच्या.
1: अच्छा, अगदी झटपट होणारी अशी ही पदार्थकृती आहे. अर्थातच तांदुळाचा रवा किंवा नारळ हे कोकणामध्ये घरोघरी मिळणारं साहित्य आहे,
0: सहज मिळून जाणार.
1: खरंय. यानंतर काय सांगणार आहात?
0: आता दुसरा आपल्याकडे केला जाणारा पदार्थ हा असं नागपंचमीला केला जातो किंवा श्रावणात वगैरे. आपल्याकडे आता काकडी सुरुवात होते यायला.
1: बरोबर.
0: काकडीचा प्रकार आहे हा आणि हळदीची पानं लागतात त्यासाठी. पातोळे.
1: अगदी बरोबर आहे, कारण आता आपण बघतो की घरोघरी आपल्या परसामध्ये आपण काही ना काही बियाणी लावलेली असतात आणि श्रावणामध्ये त्याला फळं यायला सुरुवात होतात आणि काकडी मला वाटतं घरोघरी ही असतेच. आणि आता जे तुम्ही म्हणालात की पातोळे, तर त्याच्यासाठी मला वाटतं जे तोसं म्हणतो आपण,
0: तोसं
1: मोठी काकडी असते एकदम, तर त्याचे हे पातोळे केले जातात.
0: बरोबर आहे.
1: सांगा बरं कृती.
0: लागणार मोठी काकडी म्हणजे तवसं एक, हळदीची पानं 7 ते 8, गुळ चवीनुसार लागणार आहे आपल्याला, तांदूळाचं पीठ गरजेप्रमाणे आणि चिमूटभर मीठ, हळद आणि साजूक तूप. तर मोठी काकडी म्हणजे तवसं किसून घ्यायचं, त्यातलं सगळं पाणी बाजूला करून एका भांड्यात काढून ठेवायचं. काकडीच्या किसामध्ये साधारण पाऊण पट गुळ घालायचं.
1: एक वाटी किस असेल तर पाऊण वाटी गुळ
0: घ्यायचं. हा बरोबर. किंचित हळद मीठ घालून घ्यायचं. काकडी आणि गुळ एकत्र मिक्स करताना त्याच्यात थोडंसं पाणी सुटतं त्या काकडीला.
1: बरोबर.
0: या मिश्रणात मावेले इतकं तांदूळाचं पीठ घालायचं जे सगळं एकजीव करायचं मिश्रण. आणि मग हळदीचं पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. त्याच्यामध्ये तयार केलेलं हे आपलं मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं आणि एका बाजूला पातळ थर लावून घ्यायचं आणि मध्ये दुमडून घ्यायचं हे पान असं. आणि मोदक पात्रामध्ये 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं. अशा प्रकारे बाकी सगळ्या पानांना मिश्रण लावून ते वाफून घ्यायचं आणि तुपाबरोबर ती छान खायचं.
1: बरोबर. जसं आपण मगाशी म्हटलं की काकडी घरोघरी असते, त्याचप्रमाणे थोडी का होईना हळद लावली जाते कोकणामध्ये घरोघरी. त्यामुळे त्या आणि हळदीच्या पानांचा जो वास त्याला येतो,
0: छान येतो त्याचा फ्लेवर तो.
1: अगदी खरंय. आणि म्हणजे आपण जसं ते थापतो थालीपीठ, तशा पद्धतीत हे थापून घ्यायचं असतं पानांना. बरोबर ना? आणि म्हणालात तसं की मोदक पात्रामध्ये ते उकडवून
0: घ्यायचं 10 ते 15 मिनिटात हे होऊन जातं. आता आपल्याला लागणारी जेवणामध्ये डावी बाजू, ती आपण खूप खात नाही. डावी बाजू आपण का म्हणतो की त्याच्या डाव्या साईडला आपल्या पानाच्या असते, पण ती आपल्या जेवणातली रंगत वाढवत असते
1: चवीसाठी.
0: येस. तर त्यासाठी आता आपल्याला एक थोडासा मेतकुटासारखाच पण वेसवा, थोडासा मागे पडलेला पदार्थ आहे हा, पण जनरली आता इथे आपल्या कोकणात खाल्ला जातो तसं. त्याची रेसिपी सांगते मी. साहित्य त्याचं आहे तांदूळ 1 वाटी, लाल सुक्या मिरच्या साधारण 1/2 वाटी, धने 1/2 वाटी, काळे उडीद 1/2 वाटी, मोहरी 1 चमचा आणि हळद 1 चमचा, हिंग 2 चमचे इतकं साहित्य आहे. तांदूळ धुवून वाळवायचे आणि बाकीचे पदार्थ सुखे म्हणजे तेल न घालता भाजून घ्यायचे आणि मिरच्यांची देठ काढून त्या तांदळाबरोबरच भाजून घ्यायच्या. सगळे जिन्नस आहेत हे एकत्र दळायचे किंवा मिक्सरनं काढून घ्यायचे आणि वेसवार मऊ भाताबरोबर किंवा दह्यात कालवून असं
1: डावी बाजू
0: तोंडी लावणं एक होतं.
1: अगदी खरंय. म्हणजे आपण जेव्हा, मला आठवतंय की अगदी पूर्वीच्या काळी आपली आजी किंवा आई बेगमीचे पदार्थ जे केले जायचे
0: त्यात वेसवार,
1: त्याच्यामध्ये वेसवार मात्र अगदी नक्की असायचंच. कारण पूर्वी कसं होतं की पावसाळ्यामध्ये कोकणात किंवा विशेषतः ग्रामीण भागामध्ये फार काही तशी दळणवळणाची साधनं नव्हती, सगळ्या गोष्टी तेव्हा इथे उपलब्ध होत नव्हत्या. आणि मग अशा वेळी पटकन तोंडी लावणं काय करायचं हा घरच्या गृहिणी समोर प्रश्न असायचा आणि हे वेसवार मला वाटतं तिला चांगलं मदत करत होतं.
0: तसंच एक छोटस आपल्या घरात मिरची असते परसात लावलेली वगैरे किंवा गावठी मिरची असते ना, त्याचा एक छोटीशी चटणी किंवा त्याला आपण खरमट म्हणतो, तिखटी म्हणतो, तसा तो एक प्रकार. त्याची कृती मी आता सांगते तुम्हाला. त्याला साहित्य लागणारे 2-3 गावठी मिरच्या, ओलं खोबरं 1/2 वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर 1/2 वाटी, हिंग 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि दही, दही 1/2 वाटी साधारण लागेल. आता मिरच्या भाजून घ्यायच्या आपल्या, म्हणजे साध्या आपण गॅसवरती किंवा चुलीत भाजा तर अजूनच छान.
1: बरोबर.
0: त्या भाजून घ्यायच्या, गार झाल्या की त्या चुरून घ्यायच्या हातानं, त्यात मीठ आणि हिंग असं चुरताना लावून घ्यायचं त्याला. मग ओलं खोबरं, कोथिंबीर आणि मग त्याच्याबरोबर मग दही असं सगळे मिक्स करायचं. हा एक असा आपल्या भाजणीचे वडे म्हणा किंवा धिरडी घावणं ह्याच्याबरोबर ती हा छान लागतो पदार्थ.
1: खरंय. आता म्हणाला तसं की गावठी मिरच्या आणि चुलीवर भाजलेल्या
0: अजून
1: त्याची चव एक वेगळीच खूप छान लागते. बऱ्याच वेळा असं होतं की आमटी भात जेव्हा नुसता केला जातो घरामध्ये की खूप पाऊस पडतोय, छान गरम मसाल्याची आमटी भात असेल तर त्याच्याबरोबर ही तिखटी
0: इव्हन खिचडी खिचडी असते त्याच्याबरोबर पण छान लागतं कॉम्बिनेशन.
1: बरोबर.
0: अजून काकडीचाच एक प्रकार आपल्याकडे करतो आपण, तो तवशाचा म्हणजे काकडीचं लोणचं. साहित्य सांगते ह्याचं काकडीच्या लोणच्याचं. 1 मोठी काकडी, नंतर 2 ते 4 चमचे मीठ, हळद एक

0: दोन चमचे, हिंग दोन चमचे, मेथी पावडर एक चमचा, नंतर लाल मोहरी म्हणजे लोणच्याची मोहरी आपण म्हणतो ना, ती कशी चढते छान अशी, म्हणजे त्याचा ती एक आपल्याला पाव वाटी लागेल.
1: काळी मोहरी नाही घ्यायची,
0: काही नाही, लाल मोहरी घ्यायची. 7-8 ओल्या मिरच्या घ्यायच्या आणि फोडणीसाठी तेल आणि थोडंसं लाल तिखट रंग यायसाठी म्हणून त्याच्यात इतकं लागेल साहित्य आपल्याला. तर पहिल्यांदा काकडी सोलून चिरून घ्यायची. एका दुसऱ्या बाउलमध्ये मेथी पावडर, हळद, हिंग हे सगळं घालून त्याच्यावरती गरम तेल घालायचं, म्हणजे ते कच्चपणा त्याचा निघून जायसाठी. असं म्हणजे डायरेक्ट फोडणीत घालण्यापेक्षा एका वाटीत घालून ते असं वेगळं वेगळं घ्यायचं थोडं. आणि नंतर वाटीभर लाल मोहरीची पावडर चिरलेल्या काकडीला चोळून घ्यायची,
1: लावून घ्यायची.
0: आणि मग नंतर भिजवलेला सगळा मसाला चोळून घ्यायचा. ओली मिरची ती वाटून घ्यायची, त्याच्यावर थोडीशी मोहरी पण वाटून घ्यायची ओल्या मिरची बरोबर. आणि सुटलेल्या काकडीचं पाणी असतं ना ते पण त्याच्याबरोबर असं एकत्र वाटून घेतलं की ती चढतो चांगलं, ते म्हणजे ती आपली मोहरी चांगली चढते
1: खाताना जे नाकात जाते ती
0: म्हणतात ना तसं. ते मग एकत्र सगळं हे मिश्रण करायचं आणि थोडंसं लाल तिखट आपण त्याच्यामध्ये घालतोय फोडणीमध्ये, रंग छान येतो म्हणून आणि चव एक छान येते. आणि मग नंतर हे लोणचं बरणीत भरून ठेवलं तर ताजं तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवलं तर करकरीत राहते फोड, बाहेर जास्त टिकत नाही फक्त एवढं ह्याच्यामध्ये, फ्रीजमध्ये ठेवून एक महिनाभर तरी राहू शकतं.
1: आपण जेव्हा पक्वान करतो किंवा बरेच पाहुणे जेव्हा घरी येणार असतात, गणपतीचा वगैरे सीझन असतो, तर त्यावेळेस मला आठवते की हे काकडीचं लोणचं हमखास केलं जातं.
0: जेवढा तर आपला रंग छान येते गोळा बरोबर एक छोटा अजून असा तिखट आणि असा वेगळा प्रकार खाल्ला की छान वाटतं.
1: कारण नेहमीची लोणच्याची चव ही माहिती असते आणि हे लोणचं थोडस एक हटके म्हणतो ना तसं, तशी चव
0: फक्त सीजनलाच केलं जातं, बरोबर बारमाही टिकणार नसतं,
1: बरोबर आहे. यानंतर काय सांगाल?
0: हा एक प्रकार असा आहे की माझी आजी हे खूप छान करायची. पडवळाच्या बिया असतात ना आपल्या, त्या आपण जनरली टाकून देतो की त्याची चटणी वगैरे अशी केली जाते आपल्याकडे, पण त्याच्या बियांची भजी माझी आजी खूप छान करायची. त्याची ही एक पाककृती आहे. ही जे साहित्य सांगते, पडवळाच्या बिया साधारण आपण अर्धी वाटी घ्यायच्या आहेत, बारीक केलेली कोथिंबीर अर्धी वाटी, मीठ तिखट चवीप्रमाणे ओवा चमचावर घालायचा आहे, बेसन एक वाटी लागेल म्हणजे डाळीचं पीठ, क्रिस्पीनेस वाढायसाठी मग तांदळाचं पीठ दोन चमचे घालायचे, आणि मग तेल गरजेनुसार घ्यायचं,
1: तळण्यासाठी
0: लागेल इतकंच. पडवळाच्या बिया छान मॅश करून घ्यायच्या आपण हातानं कुस्करून किंवा अशा मिक्सरवरून काढून घेऊन चालू शकतात.
1: त्या कोवळ्या असतील तर जास्त,
0: हा त्या पटकन होऊन जातात त्याचं. आणि त्याला मीठ तिखट ओवा कोथिंबीर ह्या सगळं असं चोळून ठेवून द्यायचं, मग ते त्याला थोडस पाणी सुटेल. मग पाणी सुटलं की त्याच्यामध्ये 5 मिनिटांनी मग डाळीचं पीठ, तांदूळ पीठ हे सगळं घालून साधारण असं सरसरीत किंवा असं आपला आपण कांदा भाजी करतो ना त्या स्टाईल झालं की ती तळून भजी छान लागतात त्याची. आणि आता त्याच्यावर तुम्ही कांदा पण घालू शकता, चव छान लागते. कांदा पडवळ हे पण कॉम्बिनेशन छान लागतं किंवा नुसती पडवळच्या बियांची पण छान लागतात.
1: असं आपण बघतोय ह्या सगळ्या पाककृती ओलांडून आपण ज्या खरंच कोकणामध्ये जे उगवतं जे पिकतं त्याच्याच ह्या सगळ्या आहेत आणि झटपट होणार आहेत
0: बरोबर.
1: यानंतर काय सांगूया?
0: आता थोडासा भाताचा एक प्रकार आहे, ओल्या पावट्यांचा भात.
1: बर,
0: आपल्याकडे जनरली आपण ओले पावटे सीजनला येतात ना, त्याच्यापासून आपण बाकी मसाले भात करतो, पण हे घालून जरा त्याची चव ओल्या पावट्याची फ्रेश असतात तेव्हा त्याची छान लागते.
1: जसा डाळिंबी भात केला जातो
0: तसा तसा. ओल्या पावट्याच्या भातासाठी लागणार साहित्य सांगते, बासमती तांदूळ 2 वाटी, मिरी 4 ते 5, लवंगा 3-4, तमालपत्र 2, कढीपत्ता आणि तेल, जिरे, फोडणीचं साहित्य बाकी, तूप 1 चमचाभर आणि ओले पावटे 1 वाटीभर, काजूगर 1/2 वाटी आणि गोडा मसाला 2 चमचे. आणि थोडस एक आपल्या गोडसरपणा त्याच्यामध्ये आपण यासाठी म्हणून एक छोटासा गुळाचा खडा इतकं घ्यायचं आहे. आणि मग तांदूळ धुवून ठेवायचे, एक तासभर निथळ ठेवायचे ते, आणि ते पावटे गरम पाण्यात घालून ठेवायचे आणि मग नंतर ते पाणी काढून टाकायचं, म्हणजे ते उग्रपणा जायसाठी म्हणून. तो तसे कच्चे घालून पण चालतात, म्हणजे उग्र नको असेल तर हे असं करा, पाणी घालून काढून टाका ते, नाहीतर नुसते घालून पण चालतात.
1: काहींना तो वास आवडतो
0: आणि काहींना नको असतो, असं दोन्ही ऑप्शन्स ते आपण ठेवलेत. फोडणी करायची, त्याच्यात सगळे खडे मसाले, कढीपत्ता घालायचा आणि मग नंतर पावटे घालायचे, ते चांगले परतून घ्यायचे, थोडासा गोडा मसाला घालायचा, मग गूळ किंवा साखर तुम्हाला मी म्हटलं जे काय आवडेल ते, गुळाचा एखादा खडा घालून, आणि मग तांदूळ छान परतून झाले की मग त्याच्यात 1 चमचाभर तूप घालायचं, पाणी घालायचं आणि मग शिजवून घ्यायचं, म्हणजे आपल्या नेहमीप्रमाणे आपण मसाले भात वगैरे शिजवतो त्याप्रमाणे शिजवून घ्यायचं आणि वरती नारळ कोथिंबीर घालून छान त्याचा आस्वाद घ्यायचा.
1: बरोबर, कुठलीही पदार्थकृती आपल्या कोकणातली म्हटली की नारळ हा आलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये तांदुळाच्या पिठाचा किंवा तांदुळाचा वापर हा असतोच असतो.
0: आणि पावट्याचं पण आपल्याकडे जनरली असतं, म्हणजे येतं तसं.
1: बरोबर, आणखीन काय सांगूया? आता
0: आणखीन आता एक गोडाचा प्रकार अजून, तो आवडतो सगळ्यांना, पाकातली पुरी. तो सांगूया, पाकातल्या पुरीसाठी लागणारा

0: साहित्य आहे बारीक रवा, मैद्याची करणार नाहीये इथे सांगते मी ते, त्याच्यामध्ये मैद्यामुळे काही काही वेळेला कणभर मऊ होते ती, पूर्ण रवा बारीक रवा आपला लाडवाचा असतो ना तो वापरला तर अजिबात ती मऊ होत नाही, अगदी 8 दिवस सुद्धा जशान तशी राहते. ही पण माझ्या आजीचीच रेसिपी आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये बारीक रवा 2 वाट्या, साखर 5 वाट्या, दही 1/2 वाटी, तेल किंवा तूप तळण्यासाठी तुम्हाला काय हवं ते, रिफाईंड तेलात तळले ते चालेल किंवा तुपात कसेही. हा, खायचा रंग लिंबू, 1/2 लिंबू लागेल साधारण आपल्याला, मीठ 1/4 चमचा वास इतकंच
1: चवीनुसार,
0: हा, केशर आणि ड्रायफ्रूट. आता दह्यामध्ये रवा असतो ना तो भिजवून ठेवायचा.
1: अच्छा. किती वेळ भिजवून ठेवायचा?
0: साधारण 2 तास भिजला पाहिजे.
1: बर.
0: अगदी बारीक रवा असतो ना आपला लाडू रवा म्हणतो तो रवा घ्यायचा, म्हणजे नाहीतर काय व्हायचं, पूर्वी ना मोठा रवा मिळायचा तो मग ते कुटायला वगैरे लागायचा, आता आपल्याकडे सर्रास बारीक रवा मिळतो.
1: किंवा मग नसेल तर आपण जो नेहमीचा रवा आहे तो मिक्सरला लावून
0: करू शकतो. हा, 2 तास भिजवायचा हा रवा. त्याच्यात थोडस मीठ,
1: रवा भिजेपर्यंत दही घालायचं.
0: दही, हा, 1/2 वाटी तेवढं पुरेस होतो, लागत किंचित पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. भिजवताना त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि खायचा रंग घालू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला खायचा रंग नकोच असेल तर केशर घाला, पिवळा रंग केशरी रंग कुठलाही घाला, आणि घट्ट भिजवायचा आहे. ते 2 तास भिजून झाले की पुन्हा चांगलं मळून घ्यायचं, पण 2 तास झाल्यानंतर, आणि मग पुऱ्या लाटून घ्यायच्या, तुपात किंवा तेलात तळून घ्यायच्या, आणि दुसरीकडे एका पसरट भांड्यामध्ये पाक तयार करायला ठेवायचा. तो 2 तारीपेक्षा थोडासा जाड व्हायला पाहिजे पाक.
1: अच्छा. गोळीबंद नाही
0: होता का? मग 1 तारी पण नको आणि गोळीबंद पण नाही, मधली स्टेज असते ना तसा व्हायला पाहिजे तो. आणि मग त्याच्यामध्ये लिंब्याचा रस घालायचा थोडासा, म्हणजे आंबटसर चव येते, दह्याची असते, दह्याची असते प्लस ह्याच्यामध्ये पाकात घातले की जे जिलबीच्या यायला लागतं ना तशी चव त्याला लागते थोडीशी म्हणून. आणि रंग किंवा केशर त्याच्यामध्ये आपण पाकात घालायचं, आणि मग तो पाक मंद गॅसवर तसाच चालू ठेवायचा, म्हणजे तो बंद करायचा नाही, पाक झाल्यामुळे बंद करायचा नाही. जशी पुरी होईल तशी ती त्याच्यातनं निथळून काढायची पाकातनं, असं करत जायचं. आणि मग पुऱ्या छान ताटात ठेवल्या की त्याच्यावरती केशराची एक एक काडी किंवा ड्रायफ्रूटनं सजवायच्या.
1: अरे वा, किती छान
0: छान लागतो हा पदार्थ असा आता आपल्या सणवाराला वगैरे.
1: बरोबर. आता श्रावण महिना सुरूच होतोच आहे, त्याच्यामुळे मला वाटतं सतत आपल्याकडे चालू असतं की गोडाचे पदार्थ. सणांची आता रेलचेलच सुरू होईल, त्यामुळे मग रोज काय करायचं तेच तेच पदार्थ करून सुद्धा आपल्याला कंटाळा येतो. आणि ही पाकातली पुरी सुद्धा म्हणालात तसं की जिलबीचा एक चव असते त्या पाकाला, त्यामुळे नक्कीच ती आवडेल सगळ्यांना.
0: एक आता हेल्दी पदार्थ सांगते मी. आपल्याकडे कुळीथ हे पण एक कोकणामध्ये जनरली होणारं सगळ्यांना आवडणारं असं पदार्थ असा.
1: आणि मला वाटतं घरोघरी कुळथाचं पीठ हे
0: असतं,
1: कारण आयत्या वेळी जर कोणी आलं किंवा आता रात्रीच्या वेळेस काय करायचंय पटकन, ते पिठलं भात अगदी ठरलेला पदार्थ आहे.
0: आपण आता इथे पण अख्ख्या कुळथांचं सूप एक मी सांगते आहे.
1: बर.
0: मोड आलेले कुळीथ 1/2 वाटी साधारण, आणि 3-4 लसणीच्या पाकळ्या, आलं 1 इंचभर, काळी मिरी पूड 1/2 चमचा, कोथिंबीर, मिरची असं 1/2 चमचा वाटून. तुम्ही स्किप करू शकता कोथिंबीर मिरची, तुम्हाला जर नको असेल तिखटपणा, मिरीच्या स्वादानुसार घेतलं तरी पण चालेल, किंवा जिरेपूड पण ऍड करू शकता. आणि मग आता पहिल्यांदा काय करायचं, कुळथाला एक चांगली वाफ काढून घ्यायची, नंतर गाळ झालं की ते वाटून घ्यायचे कुळीथ, म्हणजे मिक्सरनं बारीक करून घ्यायचे, आणि मग ते गाळायचे, मग ते आणि मग त्याचं ते खाली जे पाणी येतं ना त्याचा आपण सूप बनवणार आहे. आणि कुळीथ वाटताना त्याच्यामध्ये आपण लसूण पण वाटायची, लसूण आणि आलं हे दोन्ही पण एकत्र वाटून घ्यायचं, ते मग गाळून घेतलं, त्याच्यामध्ये मग गरजेनुसार मीठ, मिरपूड, कोथिंबीर असं सगळं मिक्स करून छान उकळी काढायची, चमचाभर तूप त्याच्यात घालायचं हवं तर, आणि मग ते आजारी माणसांना म्हणा किंवा असं थोडस गरम गरम प्यायला असं पावसात वगैरे छान वाटतं.
1: बरोबर. आणि आजकाल आपण बघतोय की सगळेजण हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत, त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला सूप बरेचदा किंवा रात्रीच्या
0: वेळेस बरोबर सूप पण असं चालू शकतात असं ते.
1: बरोबर आहे. आणि कुळीथ मला वाटतं पौष्टिक आहेत, त्यामुळे हे हेल्दी एक आपल्याला नाश्त्याची एक बाजू होऊ शकते नक्कीच. यानंतर काय सांगूया?
0: तिखट घावन काकडीचं.
1: बर.
0: आता तवशी आहेतच मिळतात त्याच्यामध्ये, मग त्याच एक रेसिपी सांगते. म्हणजे किसलेली काकडी 1 वाटी बनते, किस 1 वाटी त्याचा असला पाहिजे, कोथिंबीर बारीक चिरलेली 1/2 वाटी, रवा थोडासा घ्यायचा याच्यासाठी म्हणजे क्रिस्पीनेस वाढायसाठी,
1: बारीक रवा,
0: हा बारीक रवा 1/2 वाटी, तांदूळाचं पीठ 2 वाट्या, आणि मिरची, जिरं, मिरची साधारण 2 मिरच्या वास होतात, 1/2 चमचा जिरं, हळद 1 चमचा, हिंग 1 चमचा, गरजेनुसार मीठ, तेल गरजेनुसार.
1: अच्छा.
0: तुम्ही लसूण पण याच्यात घालू शकता, पण काकडीचा स्वाद इतका छान लागतो त्याच्यामुळे लसूण नाही घेतले चालू शकते.
1: बरोबर.
0: मिरची बारीक वाटून घ्यायची, आणि किसलेल्या काकडीच्या मध्ये मिरची, कोथिंबीर, नंतर मीठ, जिरं हे सगळं एकत्र करून घालायचं, त्यातच रवा, तांदूळाचं पीठ घालून 10-15 मिनिटं भिजत ठेवायचं.
1: रवा
0: भिजायला हवाय 15 मिनिटांनी, मग आपण त्याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं, मग ते फुलतो रवा ना तो, त्यामुळे थोडंसं ते घट्ट व्हायला नको. आपण धीरड घालताना त्याची कन्सिस्टन्सी कशी असते त्या प्रमाणात ते आपण करायचं, आणि मग तवा गरम करून त्याच्यावरती तेल सोडून असे

0: आपण घावने घालतो तसं किंवा धिरडी घालतो त्याप्रमाणे घालायची आहे आणि चटणी बरोबर किंवा लोण्याबरोबर गरम गरम एन्जॉय करायची.
1: किती छान. आदिती ताई, आज आपण अगदी पारंपरिक कोकणातल्या सगळ्या पदार्थकृती सांगितलेल्या आहेत की जसं सुरुवातीला म्हणालो होतो की घरोघरी तयार होणारं जे आहे. आता काकडीचे तर बरेच प्रकार तुम्ही सांगितलेत, कुळथाचं सूप आहे आणि जास्तीत जास्त वापर हा नारळ आणि तांदुळाचाही आहे. म्हणजे अगदी प्रॉपर कोकणातलं जे खाद्यपदार्थ आहेत ते आज आपण श्रोत्यांना सांगितले आहेत. श्रोते, मला वाटतं तुम्हाला सुद्धा हे पदार्थ नक्की आवडले असतील, तेव्हा जरूर करून बघा आणि नक्की प्रतिक्रिया कळवा तुमच्या. आदिती ताई, आज आपण इथे थांबणार आहोत, पण पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोतच आणि अशाच काही कोकणामधल्या पारंपरिक पदार्थकृती श्रोत्यांना सांगणार आहोत. आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
2: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
2: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती.
1: कोकणची खाद्य संस्कृती.
3: कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती आत्ताच आपण ऐकल्यात. संवादिका होत्या पूर्णिमा साठे आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

शान आणि उस्ताद सुलतान खान यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रीतम यांचं आणि चित्रपट होता जब वी मीट.

0: श्रोतेहो, गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी आमच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात सकाळी 9:30 ऐका सड्यावरील फुलांविषयी धनंजय मराठे यांनी सांगितलेली माहिती. त्यांच्याशी संवाद साधलाय पल्लवी गोडसे यांनी.
1: सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण हे कवी माधवानी जसं म्हटलंय, तर त्या ह्याच्यावरती हा सह्याद्रीचा तळ आणि समुद्र ह्याच्यामध्ये जी उंच डोंगर आहे त्या डोंगर पठारांवरती जी पठारं आपल्याला दिसतात त्याला आपण जनरली सडे असे म्हणतो.
0: बरोबर.
1: आता ह्या सड्यांना सुद्धा काही ठिकाणी कातळ असं म्हटलं जातं, कातळ भाग असा म्हटला जातो.
0: बरोबर.
1: आता पावसामध्ये ह्याच्यावरती अलगी रुजते आणि ही अलगी उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हाच्या तीव्रतेने सुकली की हे काळ्या रंगाचे दिसतात म्हणून त्याला कातळ असं म्हटलं जातं.
0: अच्छा. तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: Yo, what up? This is Big Snoop Dogg. Represent that Punjabi. Hey, yo, hit him with this. RDB.

0: real cool like.
1: सिंग इज किंग या चित्रपटासाठी प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं मयूर पुरी यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते आर डी बी आणि अक्षय कुमार.

0: सुखविंदर सिंग यांनी गायलेलं रब ने बना दी जोडी या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं. गीतरचना होती जयदीप साहनी यांची आणि संगीत होतं सलीम सुलेमान यांचं. श्रोतेहो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2 ते चलने वाली सुपरफास्ट
2: एक्सप्रेस के यात्री. ताई, तुला नहीं हला मोबाईल चार्ज करायचा होता.
3: तुझं डोकं चार्ज कर.
2: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
3: पाहिलंस
2: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
3: बुद्धू सुधर जरा.
2: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: बंटी और बबली चित्रपटातलं शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते सोनू निगम आणि महालक्ष्मी अय्यर.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

शान आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं अरुण भैरव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं साजिद वाजिद यांचं, चित्रपट होता वॉन्टेड. श्रोतेहो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत. काही क्षणातच आपण ऐकणार आहात कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोतेहो, आता इंद्रधनुष्य कार्यक्रमात ऐकूया सड्यांवरील फुलांची माहिती याविषयी धनंजय मराठे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत। सादर करते आहेत विवेक वानखडे।

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. रान रानुल्या, सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे लळा. श्रोते हो, इंदिरा संत यांच्या या ओळी आपल्याला श्रावण आला की किंवा पावसाळा सुरू झाल्यानंतर लगेचच आठवतात. श्रोते हो, श्रावण सुरू झालाय, पावसाळा सुरू होऊन 2 महिने झालेत. कोकणात सड्यावर निरनिराळी फुलं फुललेली दिसतात. या प्रत्येक फुलांचं एक वैशिष्ट्य आहे, काही गुणधर्म आहेत जे आपल्याला माहीत नसतात. खरं तर आपलं कोकण नेहमीच सुंदर आणि निसर्गरम्य असतं. कायमच निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे आपलं कोकण, आणि पावसाळ्यात त्यातही सड्यावरची फुलं अगदी मन प्रसन्न करतात. मन मोहूनच जातं ना. आपण नुसतं नेत्रसुख तर घेतोच, पण त्याच्याबद्दल म्हणजे त्या फुलांबद्दल जर आपल्याला माहिती मिळाली तर काय. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण सड्यावरच्या फुलांविषयीच माहिती घेणार आहोत, आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय धनंजय मराठे यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी असं म्हटलं की श्रावण सुरू झालेला आहे. श्रावण सुरू झाला की एक वेगळंच चैतन्य आपल्याला निसर्गामध्ये दिसतं. आपल्याला ते दरवर्षी अनुभवायला मिळतं, पण तरीही आपल्याला दरवर्षी त्याचं नाविन्यही असतं. आणि त्याचप्रमाणे एक कोकणातलं विशेष वैशिष्ट्य म्हणजे सड्यावर फुलणारी फुलं. ही फुलं जेव्हा फुलतात तेव्हा एक वेगळाच पुन्हा निसर्ग, जो नेहमीचाच असतो पण तोही वेगळा दिसायला लागतो, आणि आपलं मन तर प्रसन्न होतच असतं. मला सुरुवातीला सांगा, हे सडा किंवा कातळ म्हणजे नेमकं काय?
1: नक्कीच, आपला सह्याद्री जो आहे, सह्याद्रीच्या, आता तुम्ही जसं म्हटलं किंवा सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, हे कवी माधवानी जसं म्हटलंय, तर त्या ह्याच्यावरती हा सह्याद्रीचा तळ आणि समुद्र ह्याच्यामध्ये जी उंच डोंगर आहे, त्या डोंगर पठारांवरती जी पठारं आपल्याला दिसतात त्याला आपण जनरली सडे असे म्हणतो.
0: बरोबर.
1: आता ह्या सड्यांना सुद्धा काही ठिकाणी कातळ असं म्हटलं जातं, कातळ भाग असा म्हटला जातो.
0: बरोबर.
1: आता पावसामध्ये ह्याच्यावरती अलगी

0: दिसते आणि ही अलगी उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हाच्या तीव्रतेने सुकली की हे काळ्या रंगाचे दिसतात म्हणून त्याला कातळ असं म्हटलं जातं.
1: अच्छा सर, आता आपण असं म्हटलं की या सगळ्या सड्यांवर पावसाळ्यात फुलं फुलत असतात, तर मला आधी सुरुवातीला सांगा की ही फुलं कोणासाठी फुलतात.
0: खूप छान प्रश्न आहे. ही नक्कीच माणसासाठी नाही फुलत. हे एक सहजीवन ज्याला म्हणतो किंवा निसर्गाची एक साखळी असते त्या साखळीचा एक भाग आहे. तर ही फुलं विविध रंगाची, छोटी मोठी, काही डोळ्याला न दिसणारी सुद्धा फुलं ह्या याच्यामध्ये फुलत असतात. आता ही फुलं फुलत असताना अनेक तऱ्हेचे कीटक त्याच्याकडे आकर्षित व्हावेत, म्हणजे हे एकमेकांच्यातला जसा संवाद असतो तसा फुलांचं आणि त्या पक्ष्यांचं, प्राण्यांचं किंवा हे कीटकांचं, फार जास्त करून कीटकांचा, हा एक नातं निर्माण होत असतं त्याच्यातनं आणि ह्या गोष्टी होत असतात. तर ह्या कशा होत असतात की काही विविध रंगाची फुलं ह्या याच्यामध्ये निर्माण होत असतात आणि ह्या याच्यामध्ये परागीभवन हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आता कुठलीही गोष्ट थोडंसं आमिष हे लागतंच, व त्याच्यामध्ये नेक्टरमय ज्याला मध म्हणतो, काही मधाळ फुलं असतात त्याच्याकडे मध खाण्यासाठी म्हणून येत असतात, त्यांना मध मिळतो, परागीभवन त्या कीटकांमार्फत केलं जातं. आता कीटकांचे आकार कमी जास्त लहान मोठ्या प्रमाणामध्ये असतात, तशा फुलांनी आपल्या उत्क्रांतीच्या काळामध्ये सुद्धा काही बदल केलेले आपल्याला त्याच्यामध्ये दिसत असतात किंवा पुढे काही बदल होताना सुद्धा आपल्याला दिसतात.
1: सर, तुम्ही आता सांगितलं की एकमेकांचं सहजीवन या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतं, कदाचित हे आपल्याला माहीतही नसतं, आपल्याला असं वाटतं की हा निसर्ग आहे, दरवर्षी येतो आणि दरवर्षी जातो, पण त्याच्यामध्ये हे एक मोठं गुपित आहे. मला असं सांगा की ही जी फुलं आहेत ही पावसाळ्यातच का येतात, कारण बाकीचे 8 महिने ते सडे सगळे असे कोरडे असतात, तिथे आपण जाऊन आनंद घेतो, पण ही फुलांची जी मजा आहे ही हे 2-3 महिनेच आपल्याला बघायला मिळते, असं का होतं?
0: मुख्यतः सडे जे आहेत ह्याला बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच लोकांचा असा समज आहे की हे ओसाड आहेत, तर हे सडे ओसाड नाहीयेत. ह्या सड्यांची जैवविविधता खूप वेगळी आहे आणि हे सडे खर तर आपले मित्र आहेत.
1: अच्छा.
0: कारण ह्या सड्यांवरचा जो आपण ज्याला बायोडायव्हर्सिटी किंवा अनेक तऱ्हेच्या ज्या गोष्टी सड्यांवरती घडत असतात, तर त्याचे थेट परिणाम हे आपल्या मानवाला सुद्धा अनुभवायला मिळत असतात आणि त्याच्यासाठीच खरं तर ही रचना नाहीये ना किंवा आहे का, हा एक प्रश्न आपल्याला पडत असतो.
1: अच्छा.
0: कारण हे सडे जे आहेत ह्या सड्यांचा तुमचा प्रश्न छान आहे की त्या याच्यावरती ही पावसाळ्यातच काय येतात. आता गेल्या वर्षी जी फुलं फुललेली असतात ही जी एक त्यांची सायकल असते किंवा जीवनचक्र असतं, तर त्याच्यातनं हे कीटक मध खाऊन जातात, त्याच्या बदल्यामध्ये परागीभवन होतं, त्याचं नंतर बीज करणं हे त्या फुलांचं वैशिष्ट्य असतं की ते त्याचे पुढची जी जनरेशन असते ती तयार करून ठेवायची असते. आणि ही पावसाळ्यानंतर किंवा त्या वनस्पती फुलून गेल्यानंतर त्यांचं जे बीज असतं हे जर तुम्ही आपल्याकडचे खडक जर बघितला, जांभा दगड बघितला, तर त्याला भोकं भोकं छोटी छोटी होल असतात.
1: बरोबर.
0: ह्याचे अनेक उपयोग आहेत. तर त्या ह्या खडकाच्या ह्याच्यातनं ही जाऊन बीज बसतात.
1: अच्छा.
0: आणि तिथे मातीचं प्रमाण अत्यल्प असतं, मग पावसामध्ये ज्यावेळी पाऊस पडतो तर त्यावेळी सुप्तावस्थेतली असणारी मंडळी सगळी जागृत होतात आणि ह्याला जो लागणारा कालावधी आहे ह्या 2-3 महिन्याचा, म्हणजे श्रावण तोपर्यंत येतो तोपर्यंत ही सुंदर ढाकं वरती झालेली असतात आणि त्याच्यावरती फुलं तयार होतात. एक थोडंसं मध्ये मी तुम्हाला सांगतो की ह्या याच्यामध्ये सड्यावर जर बघितलं तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा फुलं दिसतात.
1: अच्छा.
0: आपली दृष्टी तशी पाहिजे. सड्यावरती कोच म्हणून असतात ती उन्हाळ्यामध्ये फुलतात.
1: हो.
0: पण जास्तीत जास्त किंवा आपल्याला जी सर्वसामान्यांना दिसणारी फुलं असतात ही श्रावण महिन्यापासून होतात. एक थोडंसं टेंटेटिव्ह तुम्हाला मी एक तारीख पण सांगतो की 20 जुलै ते 20 ऑगस्ट हा आपल्याकडची जी आपली जी वसुंधरा आहे की आपला निसर्ग आहे हा खऱ्या अर्थाने खुलतो फुलतो, म्हणजे एखादी ललना आपण ज्याला म्हणतो तसं वेगवेगळी वस्त्र जसे घेतलेली असतात तसे तसे आपल्याला फुलांचे ताटवे निळे, जांभळे, पिवळे, हिरवे असे दिसतात आणि ह्या याच्यामध्ये खूपच ह्या सोहळाच
1: असतो तो एक प्रकारचा. आणि मला असं वाटतं की जसं सुरुवातीच्या माझ्या इंट्रोडक्शनमध्ये मी म्हटलं की नेत्रसुख तर आपण घेतच असतो जसं आपल्याला कळतं तसं, मला असं सांगा की आपल्या रत्नागिरीमध्ये किंवा आपल्या कोकणामध्ये असे कुठे कुठे सडे आहेत की जिथे अशा प्रकारची फुलं आपल्याला बघायला मिळतात.
0: सडे हे प्रत्येक गावामध्ये आहेत. आपण गावांमध्ये राहतो, सड्याची रचना जर बघायला गेली तर मगाशी तो एक प्रश्न होता त्याच्यातच त्याचं आणि एक गंमत होती की हे जो सडा आहे तर त्याला त्याचा जो दगड आहे तो पोरस आहे, म्हणजे त्याला होल आहे. हे सडे पाणी पितात.
1: बरोबर.
0: आणि प्रत्यक्ष सड्यावर पाणी आहे का तर तो खूप कमी आहे. सड्यावरती उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं. हे सडे पाणी पितात आणि ह्या सड्यांच्या म्हणजे जांभ्या दगडाच्या तळात एक काळा दगड आहे. ह्या काळ्या दगडावरती सगळं पाणी साचतं आणि ते उन्हाळभर म्हणजे वर्षभर आपल्याला ते पाणवठ्याच्या रूपात, विहिरीच्या रूपात किंवा या जलस्रोतातनं आपल्याला मिळत होतं. त्याच्यामुळे आपली

0: ती खाली असते. त्याच्यामुळे प्रत्येक गाव बघितलं तर गावची वस्ती खाली आणि सड्यावरती मग गुरं चरण्यासाठी किंवा ह्या गोष्टींसाठी ह्या सड्यांचा उपयोग आपल्याला, किंवा पावसाळीमध्ये एक शेती होते त्या शेतीसाठी त्याचा उपयोग केला जातो.
1: बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात तुमची दृष्टी हवी, सडे प्रत्येक गावात असतात असं स्पेसिफिक आपण सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या नजरेने ते शोधा आणि मला वाटतं ह्याचा आनंद घ्या, नाही का?
0: नक्कीच.
1: सर, खूप वेगवेगळ्या रंगाची फुलं येतात, वेगवेगळ्या आकाराची तर असतातच असतात, तर नेमकी कोणती कोणती फुलं येतात त्यांची काही नावं सांगू शकता का?
0: आपल्याकडे बऱ्याच प्रकारची फुलं, साधारणतः 150 ते 200 प्रकारची फुलं आपल्याकडे फुलत असतात. आता ह्याच्यामध्ये काही प्रजाती आणि वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे कसा की गवताच्या साधारणतः आज ज्याच्यावरती काम झालंय किंवा अभ्यास झालाय तर 30-35 गवताचेच प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आता मगाशी तुम्ही म्हटलं की राना रानुल्या गवत फुला, त्याच गवताच्या बद्दल मी बोलतोय. ती इतकी सूक्ष्म असतात. आता त्या गवताबद्दल थोडंसं बघायचं झालं तर त्याच्यावरती लेमन ग्रास म्हणजे आपल्याला पिवळं फुलपाखरू सगळीकडे बघायला मिळतं. ह्याचं जीवनचक्र त्या एका गवताच्या ह्याच्यावरती सगळं चालतं. म्हणजे नुसतंच फुलं, त्याचे रंग आणि हे, कारण प्रत्येक झाडाचा किंवा प्रत्येक फुलपाखराचा एक होस्टप्लांट ठरलेला असतो की त्याचं ते झाड असतं, त्याच्यावरती ते येऊन परागीभवन पण करतं, त्याच्यातला मधही घेतं, त्याच्यावरती अंडीही घालतं, त्याच्यातनं त्याची पिल्लं बाहेर येतात, त्याला कॅटरपिलर्स म्हणतात. त्या झाडाचा थोडासा भाग ते खातातही आणि पुढची सायकल जसं बीजाकडे जसं जात असतं झाड, तसं हे पुढच्या पिढीकडे जात असतं. प्रामुख्याने आत्ता जर तुम्ही बाकीची उंच जी झाडं आहेत की फळं देणारी, ही कमी प्रमाणामध्ये पावसाने फुलतात. मग ह्यांना जगवणार कोण? की निसर्गाने केलेली ही एक व्यवस्था आहे की ही जी सगळी कीटक मंडळी आणि ही सगळी जिवंत राहायला हवं असतील तरी ही फुलं ह्या मधल्या पिरियडमध्ये त्यांचं सगळं संगोपन करत असतात, असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार. त्याच्यामुळे वेगवेगळ्या रंगाची ही फुलं वेगवेगळ्या कीटकांसाठी, वेगवेगळ्या प्रजातींसाठी फुलत असतात. सगळ्यांनीच जर एकाच झाडावर हल्ला केला तर मग कोणालाच मिळणार नाही.
1: बरोबर आहे,
0: असंही त्याच्यामध्ये येतं.
1: बरोबर आहे. मला काही फुलांची नावं सांगाल का?
0: आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला जर आपण बघायला गेलं तर पावसाळ्याची सुरुवात होते त्यावेळी कंदवर्गीय फुलं तुम्हाला बघायला मिळतात. कांदे फुलायला सुरुवात होतात, त्याला मान्सून इंडिकेटर सुद्धा मिळतात, आला हा पाऊस जवळ आला. मग हळूहळू जसा मातीमध्ये पावसाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढत जातं, त्याच्यामुळे ही जी बीजं असतात ही एक एक एक एक सुरुवात व्हायला लागते. आणि मग त्या ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर तेरडे रुजतात. त्याच्यानंतर सोनकी ही सर्वात शेवट असते. गवताच्या हळूहळू सगळी झाडं हळूहळू वाढत असतात पण त्यांचं वाढण्याचं प्रमाण आणि ह्या ज्या गोष्टी असतात ह्या ठरलेल्या असतात. तर त्यांचं जे आयुष्य असतं हे खूप छान असतं, रंजक असतं. आणि ही जी फुलं असतात त्यांची नावं तुम्हाला सांगतो, तेरडा आहे, त्याच्यानंतर दीपकाळी आहे. आपल्याकडे जी प्रामुख्याने ज्याला आपण स्थानिक म्हणतो प्रजाती, तर त्याच्यामध्ये कापरी कमळ म्हणून आहे, दीपकाळी आहे. काही सड्यावरती असतात तर काही सड्यांवरती असणारे जे बाउलशेप असतात म्हणजे छोटे छोटे खळगे असतात, त्या पाण्यामध्ये रुजणारी काही फुलं असतात. असे वेगवेगळे प्रकारची फुलं आपल्याकडे, थोडीशी वेलवर्गीय असतात, नुसतीच ग्राउंडवरती किंवा सड्यावरती होणारे असतात. आता अग्निशिखा आहे, ह्याही असतात. काही वेली फुलायला लागतात, भारंगी असते, रान तिळांचे प्रकार असतात, पांढरे असतात, गुलाबी रंगाचे असतात, मुरुड शेंगांसारखी त्याला फुलंच येतात. त्याला मुरुड शेंगांची फुलं असं नाही, मुरुड शेंग म्हटलं की ते फुल आणि मग फळ.
1: असं
0: बंबाखू एक असतं, बंबाखू म्हणजे एक छोटस झाड आहे, तर ते परजीवी आहे, ते दुसऱ्याच्या ह्याच्यावर, म्हणजे तेही सहजीवन आहे, त्याच्या मुळांवरती वाढायचं आणि मग त्याचं त्याला फुलं फुलायची. अशा अनेक तऱ्हेची फुलं आपल्याला तिथे बघायला मिळतात. सीतेची आसू असतात, त्यातली दोन गंमतशीर आहेत. कंदील पुष्प म्हणून एक आपल्याकडे कंदीला सारखा आकार असणारा एक हे दिसतं, तर त्यातल्या फुलांच्या गमती जमती पण असतात, खूप छान असतात, ऐकण्यासारख्या पण असतात. त्या
1: काही आमच्याशी शेअर करा ना.
0: मग अशी मी तुम्हाला ड्रोसेऱ्याबद्दल सांगितलं, ज्याला गवती दवबिंदू असं म्हटलं जातं. आता हा गवती दवबिंदू म्हणजे कसं किती आहे ह्याच्यामध्ये, की ह्या फुलांना सगळ्यांना जगण्यासाठी जसं आपल्याला गरज असते तशा बऱ्याच गोष्टींची गरज असते.
1: बरोबर.
0: तर ह्या उत्क्रांतीच्या काळामध्ये काही यांना नायट्रोजन आपल्याला कमी मिळतोय असं ज्यावेळी वाटायला, तर त्या मांसभक्षी झाल्या. आता त्या मांसभक्षी कुठच्या कुठच्या झाल्या, तर हा ड्रोसेरा जो आहे त्याला आपण दवबिंदू असं म्हणतो. त्याला एक गुलाबी असं वरती एक फुल येतं आणि त्याची बाकीची रचना असते ती एका देठाला दवबिंदूंसारखे कण चिकटलेले असतात. फुलाकडे ते कीटक आकर्षित होतात आणि हे चकचकणाऱ्या भागाकडे ते आकर्षित झाले की त्या चकचकीत भागावर बसतात आणि हळूच कण ते ती जी दांडी असते चकचकीत जी डॉटेड असते किंवा त्याच्यावरती कणकण असतात दवबिंदू असतात, तर त्यांना असे ते गुंडाळले जातात आणि त्याच्यामध्ये पाचक रस त्या झाडाचे स्त्रवून त्या ह्याला द्रवरूप रूपात केलं जातं, म्हणजे तो कीटक असतो द्रव रूपात होतो आणि त्याच्यातनं नायट्रोजन ते झाड घेत असतं.
1: बरं,
0: आता दुसरं त्याच्यामधली हे झालं जमिनीवरच. आता ही दुसरी जी सीतेची आसव किंवा दुसरं

0: एक त्याला नाव आहे, सीतेच्या पापण्या म्हणतात,
1: निळाई
0: म्हणतात, निळ्या रंगाची फुलं ही पाणथळ भागी साधारण जिथे पाणी असतं तिथे तुम्हाला बघायला मिळतात. तर त्यांच्या पाण्याच्या जागी जिथे जिथे मुळं असतात त्या जागी एक छोटीशी पिशवी असते. आणि त्याचं इतकं म्हणजे आपण निमिष म्हणतो त्याच्याही खूप अगोदर इतक्या छोट्या याच्यामध्ये कीटक बसला की ते व्हॅक्युमने आतमध्ये ओढलं जातं आणि पाणी आणि कीटक तो आतमध्ये ओढला गेला की हा असाच सांगितला हा प्रकार त्याच्यामध्ये पाचकरस होऊन नायट्रोजन त्याच्यामधला घेतला जातो. आणि हे करत असताना हे कशासाठी की ही ह्याच कीटकांची अधिक प्रजा वाढली पुढे तर म्हणजे निसर्गाने केलेली ही सोय आहे. तो कुठेतरी कंट्रोल याला सुद्धा असतो. मग त्याच्यामध्ये काही आपल्याला जे त्रास देणारे जे कीटक आहेत हेही सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत होते. म्हणून आपल्याला हा निसर्ग जपायला पण नक्कीच हवा.
1: मला असं वाटतं की एक जी म्हण आपण म्हणतो किंवा अनेक सुभाषित आहेत त्यातलं जीवो जीवस्य जीवनम हे जे आहे हे सगळ्याच बाबतीत लागू होतं की ही फुलं येतात आणि या फुलांच्या रूपाने नायट्रोजन घेण्यासाठी जसे कीटक आपल्याला जे नको आहेत आपल्याला त्रासदायक होणारे आहेत ते हे नष्ट करतात. आणि मला वाटतं ही साखळी अशी पुढे पुढे पुढे पुढे चालू राहते आणि आपल्याला मदत होतेच निसर्गाला त्याची जास्त मदत होते. सर जसं आपण म्हणतो की प्रत्येक एखाद्या निसर्गातल्या कुठच्याही गोष्टीला तिचं तिचं एक वैशिष्ट्य असतं, तिचे तिचे गुणधर्म असतात. तर ही जी फुलं असतात ह्यांना काही गंध असतो का, वास असतो का काही?
0: हो नक्कीच असतो. काही गंध जे असतात हे आपल्याला येतच नाहीत पण त्याला गंध असतो. बऱ्याच फुलांचे वास किंवा हे वास आपल्याला आपण ज्याला वास घेऊ शकतो त्याच्यावरनं आपल्याला कळतं ह्या फुलाचा हा वास आहे, ह्या फुलाचा हा वास आहे किंवा आता ही फुलं फुलली आहेत. हे जसं आपल्याला कळतं तसं त्या कीटकांनाही कळतं. काही कीटकांना एखाद्याच वासाचं ज्ञान असतं तर दुसऱ्या कीटकांना दुसऱ्या ह्याचं असतं. काही वास हे मंद सुगंध असे देणारे असतात तर काही वास हे उग्र असू शकतात. आता ह्या उग्र वासांच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर आपल्याकडे जनरली टणटणीची फळं म्हणतो किंवा फुलं म्हणतो किंवा घाणेरी असं म्हटलं जातं. ही जी अशी झुपक्याने फुलणारी फुलं असतात त्यांच्याकडे काही कीटक जात असतात. सुवासिक जी फुलं असतात मंदवासाची त्यांच्याकडे सगळीच जर एकाच ठिकाणी गेली तर परत सगळं त्यांचाच पुढे प्रश्न निर्माण येईल कोणाला किती काय काय द्यायचं. कारण ह्यांना नेक्टर प्रत्येक वेळी तयार करत राहावं लागतो आणि ह्या गोष्टी त्यांना करत राहायला लागतात. त्यातली एक छोटीशी फुलातली गंमत सांगतो. हे कंदील पुष्प म्हणून जे एक फुल आहे ना त्याला गंध किती आहे मला माहिती नाही पण थोडासा अगदी जवळ गेला तर असावा. पण ते कीटकांना बरोबर करतं. त्याचं जो कंदील सारखा आकार असतो ते असं ज्यावेळी फुलतं त्यावेळी आकाशाकडे तोंड करून असतं. आणि त्याची रचना त्याने अशी केलेली आहे छान की त्याच्या चार खिडक्या अशा बाजूला असतात. वरती असा मोकळा असतो म्हणजे टोक मिटलेलं असतं आणि चार कप्पे त्याचे उघडे असतात. त्याच्यातनं कीटकाला आत जायला परवानगी
1: आहे.
0: मग ते आतमध्ये गेलं की त्याचं आतलं परागीभवन झालं म्हणजे त्याचा फुलाचा हेतू साध्य झाला की ते थोडस त्याला मध वगैरे सगळं देऊन त्याचं देणं घेणं सगळं झालं, पाऊणचार झाला की ते फुल बरोबर उलट होतं जमिनीच्या दिशेला. म्हणजे ते याला त्याला सोयीस्कर होतं. म्हणजे असं पण नाही की त्रास त्याला व्हावा कीटकाला व्हावा. कारण असं जर झालं तर परत त्याच्यामध्ये काही बदल झाले तर व्हायला नको. म्हणून फुल त्याचीही काळजी घेतं आणि या घेतं. जशी फुलाची काळजी कीटक घेत असतात आणि कीटकांची काळजी फुलं घेत असतात तसं थोडंसं आपण माणसांचंही जर केलं तर खूप बरं होईल नाही का?
1: नक्कीच नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण असं नुसतं म्हणतो की निसर्ग वाचवा, निसर्ग जपा. बाकीचे सगळे ऋतू आहेतच, त्यामध्ये वेगवेगळी कामं प्रत्येक जण करत असतो, आपापला खारीचा वाटा घेतच असतो, देत असतो. पण मला असं वाटतं की पावसाळ्यातलं हे जे सौंदर्य आहे हे सुद्धा टिकणं खूप महत्वाचं आहे, नाही का?
0: हो नक्कीच.
1: सर तुम्ही आता हे सगळं सांगताय की ती फुलं येतात, कीटक, त्यांचं परागीभवन सगळं सगळं, ह्याच्यामध्ये ह्यांच्या काही वेळा असतात का की काही सकाळी येतात काही रात्री येतात असंही होत असेल ना?
0: हो नक्कीच ना. आता त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर फुलपाखरं आणि पतंग ज्याला बटरफ्लाय आणि मॉथ असं आपण म्हणतो. जनरली फुलपाखरं ही असतात ही दिवसा जी काय सर्वायवल करत असतात आणि मॉथ असतात हे रात्री. आता त्याच्यामध्ये सुद्धा काही वाटणी त्यांनी करून घेतलेली आहे का असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण काही फुलं ही दिवसा फुलतात तर काही संध्याकाळी सूर्यास्तानंतर फुलतात. उदाहरणार्थ दीपकाडीसारखी असतील किंवा आपण ज्याला तुतारी म्हणतो. आता सगळीकडे तुतारी बरीशी फुलून गेली की ती तुतारीसारखी फुलं असतील किंवा अशी असंख्य फुलं आहेत की ती रात्रीच्या वेळी असतात. मग रात्रीच्या वेळी हे जे मॉथ फॅमिली असते सगळी किंवा रात्रीच्या वेळी काही कीटकही असू शकतील तर त्यांचं कोणी जबाबदारी घ्यायची? तर त्यांचीही जबाबदारी निसर्गात अशी घेतलेली असते. काही रात्री असतात काही दिवसा अशी फुलं फुलत असतात. पण जनरली रात्रीची जी फुलं असतात ते बहुतांशी पांढऱ्या रंगाची आपल्याला सहज त्यांना नजरेच्या ह्याच्यामध्ये यावीत किंवा दिसावीत किंवा हा कदाचित हेतू असावा तर त्याच्यामध्ये ते आपल्याला बघायला मिळतात.
1: मला असं वाटतं हे खूप छान आहे की रात्रीची फुलं ही पांढऱ्या रंगाची असतात कारण दिवसा त्या फुला

0: फुलांचं त्या रंगामुळे एक वेगळं त्यांचं सौंदर्य दिसून येतं. रात्री जर आपल्याला ती फुलं बघायची असतील तर ती मला वाटतं अशी मंद शांत की ती बघताना सुद्धा आपल्याला शांत वाटतील, आणि त्यांचा त्यांचा जो गुणधर्म आहे तो मला वाटतं त्या वेळेमुळे चांगला खुलून येत असेल, नाही का? सर, ह्या फुलांचं वैशिष्ट्य आपण सुरुवातीपासून म्हणतोच आहोत की ही 2-4 महिनेच ही फुलं येत असतात, पण ह्यांनाही काही औषधी गुणधर्मही आहेत का?
1: हो, नक्कीच ना. निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार झालेला आपल्याला बघायला मिळतो. आता कालाप्रमाणे काही गोष्टी ज्या असतात त्या होत असतात, पण प्रत्येक झाड निसर्गातलं हे आपल्याला माहीत नसतं, पण ते नक्की औषधी आहे. आपल्याला नसेल तर ते कोणाला तरी आहे. तसंच ही जी कदाचित तुम्हाला माहिती असेल की फुलांचा किंवा पुष्प त्याला येणारा वास किंवा रंग ह्याच्यावरती आता संशोधन झालेलं आहे की ह्या रंगांमुळे सुद्धा काही आपल्याला मानसिक गोष्टींमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये त्याचा उपयोग झालेला असतो. किंवा आयुर्वेदिक दृष्ट्या खूप चरक किंवा हे जे ग्रंथ आहेत ह्याच्यामध्ये खूप चांगली वर्णन आहेत केलेली की त्या ह्याच्यामध्ये हे फुलं पावसाळी असणारी फुलं कशी साठवून ठेवायची, त्याचा पुढच्या दृष्टीने आयुर्वेदामध्ये कसा उपयोग होतो, असे बरेच आहेत. आता कडू चिराईत सारखं असेल किंवा शतावरी आत्ता फुलते, खूप मार्केटला दिला आहे, शतावरी सारखी असतील किंवा ह्या गोष्टी असतील, ह्या खूप आयुर्वेदिक दृष्ट्या ह्यांना खूप महत्व आहे, त्याही जतन झाल्या पाहिजेत किंवा करायच्या आपण असतील तर. ह्या सगळ्या गोष्टी दुरून बघत असता असता आपल्याला त्याचं संवर्धन कसं करता येईल,
0: बरोबर,
1: ह्याही गोष्टीचा आपण विचार करू शकतो.
0: बरोबर आहे, म्हणजे ती नुसतीच येतात सौंदर्य देतात किंवा नेत्रसुख देतात असं नाहीये, त्याला काही गुणधर्म आहेत, औषधीही त्याच्यामध्ये आहेत, फक्त आपण ते तज्ञांच्या सल्ल्याने त्याचे औषध घेतलं पाहिजे, नाही का?
1: नक्की नक्की.
0: सर, आता तुम्ही या सगळ्याबद्दल बोलताच आहात तर या वनस्पतींमध्ये काही प्रकार असतात का? म्हणजे जसं आता आपण माणसं शाकाहारी असतो मांसाहारी असतो तसं काही वनस्पतींमध्ये असतं?
1: हो, असतं ना. आता मी तुम्हाला काही उदाहरणं त्याच्यातली दिली की दवबिंदू सारखं असेल तर ते थोडंसं मांसाहारी आहे.
0: अच्छा.
1: तर त्याच्यानंतर सीतेची आसव, ज्याला निळी पापणी आपण म्हणतो, की अशा गालीच्या सारखे पसरलेले असतात. ह्या दोन प्रजाती आपल्याकडे मांसाहारी ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि काही अनुभवायलाही मिळतात. आता ड्रोसेरा वगैरे कुठे जर फुलला असेल तर त्याच्या जवळपास अशी जर काडी नेली तर तो पटकन कसा मिटून घेतो हे आपल्याला की बघायला मिळतं. बऱ्याच ह्याच्यामध्ये असं त्यांनी वर्गीकरण केलेलं नाही, पण हे त्यांच्या एकंदर जी रचना आहे तर त्याच्यामध्ये नायट्रोजन कोणाला कसा घ्यावायचा आहे तर त्याच्यानुसार ही त्यांच्या उत्क्रांतीमध्ये झालेले बदल आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात.
0: बरोबर.
1: आपण त्याच्यामध्ये मांसाहारी आणि हे असे वर्गीकरण करतो. निसर्गात ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्याच्याप्रमाणे त्यांचं
0: येणं जाणं चालूच असतं, नाही का? सर, आज आपण बघतो की निसर्ग त्याचं जपणूक याच्यावर खूप काम केलं जातंय, अजूनही करायला हवंच आहे. खूप असे लोक असतात याच्यामध्ये की अभ्यास करत असतात छोट्या छोट्या गोष्टींचा, तर ही जी आपली सड्यावरची फुलं आहेत यांचा अभ्यास कसा करावा, काय त्या अभ्यासकांना काय सांगाल तुम्ही?
1: विचारलेला प्रश्न खूप छान आहे. आज बऱ्याचदा काय होतंय की शैक्षणिक क्षेत्रामध्ये ह्याचं बऱ्याच ठिकाणी ह्याचा अभ्यास होताना आपल्याला दिसतोय. फार तर हे आयुर्वेदिक ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा दुसरं बॉटनीच्या ज्या साईडच्या विद्यार्थी आहेत हे बऱ्यापैकी आपल्याकडे सड्यावरती ह्या अभ्यासासाठी येताना दिसतात. आज प्रदेशनिष्ठ फुलं, ही प्रदेश म्हणजे आपलाच एक आहे का तर नाही, विशिष्ट प्रदेश विशिष्ट ठिकाणी सगळीकडे असू शकतात, तसं आपल्याकडे प्रदेशनिष्ठ फुलं आहेत त्याच्यावरती अभ्यास होतो. आता मी नाव नाही सांगत की आपल्याकडे एक हंस तुरा, म्हणजे हंस जसा दिसतो तसं एक फुल पाण्यामध्ये फुलतं.
0: बर.
1: आणि ह्याचा महाराष्ट्रामध्ये एकाच, म्हणजे आमच्या ज्ञात माहितीप्रमाणे एकाच ठिकाणी अधिवास फक्त शिल्लक राहिलेला आहे.
0: बर.
1: दुसरा अधिवास त्याचा कर्नाटकच्या साईडला आपल्याला ऐकायला मिळतोय किंवा बघायला मिळतोय. आता ह्याच्यामध्ये हा अभ्यास करत असताना ह्या अभ्यासक मंडळींना तर त्याचं पंचांग आपण ज्याला म्हणतो, म्हणजे फुलापासून पानापर्यंत सगळ्याचं वर्गीकरण करायला लागतं किंवा ह्या गोष्टी करायला लागतात, तर असं कुठेतरी एकदाच एकाने केल्याचा उपयोग सगळ्या ठिकाणी जर झाला तर त्या झाडाची नासाडी होणार नाही आणि त्या ती प्रजाती टिकायला राहील. समजा जर 100 मुलं आली असं आपण एक धरून चालू आणि त्या 100 मुलांनी एक झाड आपल्यासाठी म्हणून तर 100 जणांचं तेवढं नुकसान झालं असं आम्हाला वाटतं. तर त्याच्यामुळे दुसरं एक करत असताना ह्या याच्यामध्ये खूप ताकद आहे, खूप अशा वनस्पती आहेत, अशी फुलझाडं आहेत की त्याच्यावरती आज ही जगाला माहितीच नाहीयेत. आपल्याकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जे ह्या पट्ट्यांवरती बघायला गेलं तर बऱ्याच वनस्पती ह्या जगाला माहिती नाहीयेत. मग ह्याच्यातनं आपल्याला ह्याही मुलांना जर का व्यवस्थित रित्या मार्गदर्शन करायचं झालं किंवा काय करायचं झालं तर अशी जर सेंटर आपल्याकडे उभी राहिली, आज आमचं एक सेंटर आहे त्यामार्फत आपण ह्या गोष्टींचं लोकांपर्यंत पोहोचवतो, तर देवरुखमध्ये सुद्धा काही मंडळी आहेत तर ती सुद्धा याच्यावरती काम करत असतात, रत्नागिरीमध्ये सुद्धा आहेत, सिंधुदुर्गामध्ये सुद्धा आहेत. एक चांगला प्लॅटफॉर्म जर मिळाला किंवा ह्यांच्यापर्यंत आला तर ह्या मुलांचा

0: अभ्यासही चांगला होईल आणि ह्या गोष्टी निसर्गाची जी हानी होतीये तीही थांबेल. अर्थात अभ्यास हा अभ्यास करायलाच हवाय, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. पण हे कुठेतरी हा जो एक थोडासा थ्रेड जाणवतोय ह्याच्यामध्ये आपल्याला पर्याय नक्की काढता येईल.
1: बरोबर आहे, जसं तुम्ही म्हणालात तसं की अभ्यास ह्याचा करणं महत्वाचं आहे. आणि मुळात सड्यावरच्या फुलांचं जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात की ही एक साखळी आहे की ते एकमेकांच्या सहजीवनासाठी करतात, तर मला असं वाटतं की हा अभ्यास करून जे तुम्ही म्हणालात की जे लोकांना माहीत नाहीये ते दाखवून देणं किंवा त्याच्यावर अभ्यास करून त्याचं जतन करणं, त्याचं संवर्धन होणं हेही तितकंच गरजेचं आहे, नाही का? आज सर आपण बघतो की बऱ्याच गोष्टींकडे बघण्याचे दृष्टिकोन अनेक लोकांचे बदललेले आहेत. म्हणजे जसं आता आपण म्हटलं की काही लोक अभ्यास वृत्तीने या फुलांकडे या सड्यांकडे बघतील, काही लोक नुसतंच येऊन पर्यटन करून जातील, बघून जातील. तर मला सांगा की पर्यटनाच्या काही संधी ह्याच्यामध्ये दिसतात तुम्हाला?
0: हो, ह्याचा अभ्यास करत असताना किंवा ह्याचं निरीक्षण करत असताना बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या ज्याला करिअरच्या संधी म्हणतो असं आहे की जी मुलं बॉटनी किंवा ह्या विषयात शिकतायत तर त्यांना ही एक उत्तम संधी आहे की आपल्याकडच्या ज्या अशा वनस्पती ज्या जगाला माहिती नाहीत त्या आणू शकतात. आता गावाकडे राहणारी आपली जी मुलं आहेत किंवा गावामध्ये काही गोष्टी मुलांना करू इच्छितात, कारण ह्याच्यामध्ये एक दुसरं महत्वाचं असं आहे की गाईड म्हणून तयार होणं. आज सरकारी योजना भरपूर आहेत किंवा त्याच्यामध्ये गाईड ट्रेनिंग तुमच्या इथपर्यंत दिलं जातं, त्या ह्याच्यातलं परिपूर्ण माहिती म्हणण्यापेक्षा एक जुजबी माहिती किंवा आपल्या भागातली माहिती अशा विद्यार्थ्यांनी दिलं तर बरंच पर्यटनाच्या ह्या संधी त्याच्यामध्ये होतील. आज आमच्या पुढे असा प्रश्न येतो की बऱ्याच गोष्टी आम्हाला जगाला दाखवायच्या आहेत, पण येणारा पर्यटक हे थोडंसं चिंतेचं वातावरण पण आमच्याकडे आहे. याचं कारण असं की ही जी प्रदेशनिष्ठ ज्याला आपण म्हणतो, मग तिथलं हवामान, तिथलं माती, त्याला लागणारं सगळं जे काय आहे हे तिथे त्या वनस्पतीला पोषक असतं म्हणून त्या वनस्पती तिथे रुजत असतात किंवा वाढत असतात. हे जर मी म्हटलं की नाही मला उचलायचं आणि माझ्या पण कुंडीमध्ये नेऊन लावायचंय असं प्रत्येक येणाऱ्या पर्यटकांच्यातल्या 10 जणांनी म्हटले नाही तर त्याचा अधिवास हा संपुष्टात येईल. आणि एक अधिवास संपुष्टात जर आला तर किती तोटा होईल, आपण आता चर्चा केली हे कीटक, त्याच्यावरती कीटकांवर अवलंबून असणाऱ्या ह्या बाकीच्या गोष्टी, आता जे कीटक आहेत तर त्यांना खाणारे भक्ष्य असणाऱ्या सुद्धा काही पक्षी असतील, प्राणी असतील. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर एक छोटंसं जर रानफूल आणि त्याची प्रजाती नष्ट झाली तर त्याची जी पूर्ण सायकल आहे, तर एखादं मोठं झाड आणि किंवा एखादा पक्षी हा सुद्धा त्याची प्रजाती धोक्यात येऊ शकते. इतकं त्याच्यामुळे ते आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे की आपल्या खेडेगावातनं जी मुलं आहेत तर त्यांना चांगलं गाईड म्हणून ह्याच्यावरती काम करता येईल आणि चांगलं छानपैकी त्याच्यातनं मार्गदर्शन करून पैसे देता येतील, जेणेकरून पर्यटकांच्या ह्याच्यामध्ये जो काही तोटा होणार असं असेल, असं पर्यटक करत नाहीत पण होत असेल तर तोही थांबेल, कारण कोणतरी त्याला रखवालदार आहे, मालक आहे म्हटल्यानंतर या गोष्टी ब्रेक होऊ शकतात, थांबू शकतात. या पर्यटनाच्या संधी खूप आहेत आणि त्याचा थेट जो आहे तो आपला जसं GDP देशाचा किंवा ह्याचा असतो तसा आपल्या जिल्ह्याचा नक्कीच यावेल. मग त्याच्यामध्ये कोण की येणारा पर्यटक कुठेतरी त्याची राहायची व्यवस्था त्याला करायला लागत असते, पेट्रोलची व्यवस्था करायला असते, ती पण साखळी चालू राहील आणि जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित त्याचं उपजीविकेचं साधनही मिळेल आणि चांगल्या तऱ्हेने पैसे आपल्याला ते मिळू शकतील.
1: तुम्ही आता म्हणालात तसं की जी गावातली मुलं आहेत ज्यांना याबद्दल आजी आजोबांकडून किंवा आपल्या वडीलधाऱ्यांकडून काही माहिती मिळालेली आहे आणि ती माहिती परिपूर्णच असते, ती त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सांगितलेली असते, त्यामुळे ही माहिती येणाऱ्या पर्यटकांपर्यंत किंवा ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा मला वाटतं तितकंच गरजेचं आहे आणि याचा उपयोग जास्त होईल. कारण मुळातच हा विषय असा आहे की सड्यावरची फुलं, जसं तुम्ही म्हणालात की इथे कोणीच मालक नसतो, निसर्ग हाच त्याचा मालक असतो, पण तिथे जर असे छोटे छोटे रखवालदार आले तर मला वाटतं ह्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचायलाही मदत होईल आणि त्याची तुम्ही म्हणालात तसं नासधूस होणार नाही, जे आहे ते टिकून राहील, नाही का?
0: हो, नक्कीच नक्कीच.
1: सर जाता जाता काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
0: कोकण हे खऱ्या अर्थाने बघण्यासारखं आहे, अनुभवण्यासारखं आहे. इथला माणूस हा आमच्या फणसासारखा आहे. जरा काटारी वाटला तरी तो मधाळ आहे, गोड आहे. आणि हा जो फुलांमध्ये जसा नेक्टर आहे किंवा मध आहे, तसाच इथला मध आणि ही जी आमची माणसं आहेत यांच्याशी जर येणाऱ्या पर्यटकाने सुसंवाद साधला तर पर्यटनही चांगल्या तऱ्हेने होईल. इथल्या स्थानिक जी रोजगार निर्मितीचे प्रश्न असतील हेही प्रश्न काही प्रमाणामध्ये कमी व्हायला किंवा रोजगार निर्मिती होण्यासाठी मदत होईल. आणि ह्या आपला जो तालुका आहे, जिल्हा आहे, आपला जो कोकण आहे, हा खऱ्या अर्थाने जगापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे कोकणात आपल्याकडे बघत असताना खूप चांगल्या तऱ्हेने लोक बघतील हे आजच्या आपल्या मुलाखतीचं खरं तर फलित असायला हवं असं मला वाटतं.
1: वा, खूपच छान. खरं तर सर, तुम्ही आता म्हणालात तसं की निसर्ग आहे, त्याने त्याची साखळी बनवलेली आहे, त्याच्याच संरक्षणासाठी आहे. आपण त्या साखळीतला एक दुवा होऊया. आणि मला असं वाटतं की ही जी सड्या

0: पृथ्वीवर फुलणारी फुलं आहेत त्यांना फुलू देऊया, त्यांचं संवर्धन करूया आणि त्यांचं जतन होईल असं बघूया. सर, याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि सड्यावरच्या फुलांविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये सड्यांवरील फुलांची माहिती याविषयी धनंजय मराठे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, उद्याच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकाल उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका उद्या सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. सादर करते विवेक वानखडे. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आता प्रसारित करतोय शर्वील होमिओपॅथीचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्वील होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत सोरायसिस या विकाराबद्दल, आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी तो उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
2: डॉक्टर. पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की सोरायसिस म्हणजे काय, आपण काय माहिती द्याल याबद्दल?
1: खरं तर आजकाल सोरायसिस हा खरोखर खूप कॉमन असा आजार झालेला आहे, पण सोरायसिसबद्दल जर सांगायचं झालं तर खूप जटिल, कष्टदायक आणि खूप त्रासदायक असा हा त्वचेचा आजार आहे. ज्याप्रमाणे पांढरे डाग, लायकन प्लॅनेस, लायकेनिफाइड एक्झिमा किंवा कोड येणं हे जसे कष्टदायक आजार आहेत, त्याचप्रमाणे सोरायसिस हा एक प्रकारचा खूप त्रासदायक आणि उपचारासाठी कठीण असा एक आजार होऊन बसला आहे. परंतु या आजाराची जर आपण काही लक्षणं पाहिलीत किंवा या आजारामध्ये नेमकं काय होतं हे जर आपण अभ्यासलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या आजारामध्ये आपल्या डोक्यावरील त्वचा याच्यावर खाज येते. सुरुवातीला आपण त्याला कोंडा असे समजू शकतो. बऱ्याच अंशी लोक कोंड्यावर भरपूर उपचार करतात, परंतु हा कोंडा काही केला जात नाही किंवा नाहीसा होत नाही, परंतु कालांतराने तिथे गट्टे येतात किंवा काही प्रकारची खाज यायला लागते आणि त्या खाजेतून चिरा पडणं किंवा पापुद्रे निघणं, भुसा निघणं असं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे सोरायसिस या आजारामध्ये गुडघे आहेत, कोपर आहे, कंबर आहे, पाट आहे, विशेषतः कानामागच्या जी काही छोटी फट आहे यामध्ये काही चट्टे आपल्याला दिसून येतात. हे चट्टे थोडेसे लालसर असतात, त्यांना प्रचंड खाज असते. खाज आल्यामुळे कालांतराने ही त्वचा जाड होते. त्यानंतर त्याच्यावर एक सफेद पापुद्रा किंवा सफेद चंदेरी रंगाचे खवले यायला सुरुवात होतात आणि नंतर आपल्याला असे दिसते की हे खाजावल्यानंतर हे खवले किंवा ही त्वचा भुस्याप्रमाणे आपल्याला पडते. त्वचेच्या बाह्य पेशींचा फारच जलद गतीने विभाजन झाल्यामुळे ती त्वचा जाड पडते आणि पातळ असे पापुद्रांमध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजेच काय की त्वचेचा हा एक प्रकारचा आजार असून तो खूप क्रॉनिक किंवा दीर्घकालीन असा एक आजार आहे. आणि आज जो पूर्वी खूप रेअर होता किंवा खूप तुरळक लोकांना तो दिसून यायचा, आज तो आपल्याला बहुतांशी लोकांमध्ये दिसून येतो.
2: सोरायसिस हा त्वचेचा एक विकार आहे आणि तो दीर्घकालीन असा विकार आहे, आणि पूर्वी अतिशय कमी प्रमाणात असलेला हा विकार आता

0: मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय असं डॉक्टर आपल्याला सांगतायत.
1: श्रोते हो, होमिओपॅथिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355.
0: डॉक्टर, सोरायसिसची कारणं आपल्याला काय सांगता येतील?
2: सोरायसिस या आजाराचा जर आपण अभ्यास करताना आपल्याला असं लक्षात येतं की अनुवंशिकता हा एक यामध्ये असा घटक आहे की ज्यामुळे सोरायसिस होऊ शकतो, परंतु त्याचंही काही टक्केवारी आहे, त्याचंही काही प्रमाण आहे. सोरायसिसच्या 30% रुग्णांमध्ये अनुवंशिकता हे कारण आपल्याला आढळून आलेलं आहे. आई आणि वडील जर दोघांनाही सोरायसिसचा आजार पूर्वी कधी झाला असेल किंवा असेल तर पुढच्या संततीला किंवा नेक्स्ट जनरेशनला 33% हा आजार होण्याचे चान्सेस आहेत. परंतु जर आपण पाहिलं की नेमकं आता या आजाराचं कारण असं स्पष्ट नाही आहे, परंतु काही पॅथॉलॉजिकल फाइंडिंग्समध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की शरीरातल्या काही पांढऱ्या पेशी आहेत त्यामध्ये टी लिम्फोसाइटमध्ये काही विशिष्ट बदल होतात आणि त्याचे परिणामस्वरूप त्वचेचे जे काही लेयर्स असतात, जे अस्तर असतात, यामध्ये ह्या आजाराचा संसर्ग आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे त्वचेचा एक स्तर निर्माण व्हायला नेहमीपेक्षा जो वेळ लागतो त्यापेक्षा खूप कमी वेळ लागतो आणि कालांतराने एक पापुदरा दुसरा पापुदरा किंवा ती त्वचा कालांतराने जाडसर झालेली आपल्याला दिसते. सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर हा संसर्गजन्य आजार नाही, परंतु तुरळक वाटणारा हा आजार आता इतक्या जास्त प्रमाणात आपल्याला का दिसून येतोय? त्याची कारणं अशी आहेत की आपली जीवनशैली, रोजचे जे ताणतणाव आहेत, यामधून उद्भवणारे सुद्धा काही गोष्टी आहेत, आपल्या वागण्या बोलण्याच्या खाण्यापिण्याच्या ज्या काही चुकीच्या सवयी आहेत, यामुळे देखील या आजाराचं प्रमाण वाढतंय हे आपल्याला दिसून येतं. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की आपल्याला आजार होतो, परंतु रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? की फक्त शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आजार होतात असं आहे का? जशी शरीराला रोगप्रतिकारक शक्ती असते तशीच मनाची संवेदनशीलता असते. जर आपण प्रमाणापेक्षा खूप जास्त संवेदनशील झालो, प्रमाणापेक्षा खूप जास्त ताण सहन करत असो, प्रमाणापेक्षा खूप जास्त स्ट्रेस सहन करत असो आणि त्या अनुषंगाने आपल्या जीवनशैलीला जर आपण मुबलक असे काही गोष्टी पुरवू शकलो नाही, योग्य आराम आपण आपल्या शरीराला देऊ शकलो नाही, योग्य आहार आपण घेऊ शकलो नाही, तरी देखील या आजाराचं प्रमाण वाढतं आहे किंवा हा आजार होण्याचे खूप चान्सेस आत्ता आहेत हे आपण समजू शकतो.
0: अनुवंशिकता, बदलती जीवनशैली, त्याचबरोबर ताणतणाव ही सोरायसिस होण्याची काही महत्वाची कारणं आहेत असं डॉक्टर आपल्याला सांगतायत.
1: श्रोते हो, होमिओपॅथिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355.
0: डॉक्टर, सोरायसिस हा विकार झालाय हे कसं ओळखावं आणि सोरायसिसचे काही प्रकार आहेत का?
2: सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे डोक्यातला शुल्लक वाटणारा कोंडा हा देखील नंतर एक प्रकारच्या सोरायसिसमध्ये कन्वर्ट होऊ शकतो किंवा तो पुढे जाऊन त्या पद्धतीचा सोरायसिस आहे हे आपल्याला दिसून येऊ शकतं. बऱ्याच अंशी त्वचेवर येणारे लालसर चट्टे असेल, पुरळ असेल, आपण त्याच्यावर वारंवार बाह्य मलमांचा वापर करतो. काही अंशी बाह्य मलमांचा वापर केल्यानंतर ते चट्टे किंवा ते डाग निघूनही जातात, परंतु आपल्याला असं लक्षात येतं की कालांतराने हे चट्टे किंवा ही त्वचेचा विकार हा पुन्हा उद्भवतो आहे किंवा एक प्रकारचा आजार जाऊन दुसरा प्रकारचा विकार तयार झालेला आपल्याला दिसून येतो. आता सोरायसिसचे जे काही प्रकार आहे याबद्दल जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये एकूण 8 असे प्रकार येतात. तर याच्यातला जो सगळ्यात डेंजरस प्रकार आहे तो म्हणजे सोरायटिक आर्थरायटिस. म्हणजेच आपण जर सोरायसिसला वेळेत आटोक्यात आणू शकलो नाहीत किंवा जर आपण त्याला बरं करू शकलो नाहीत तर कालांतराने सोरायसिसच्या रुग्णांना संधिवाताचा सुद्धा आजार होतो आणि ह्या दोघांचाही संयोग म्हणून किंवा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून सोरायटिक आर्थरायटिस हा आजार आपल्याला जडलेला दिसून येतो. बऱ्याच अंशी हातापायांचे जे छोटे छोटे सांधे आहेत ह्या सांध्यांना सूज येते. ह्या सांध्यांना सूज आल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की ह्या सांध्यांमध्ये ज्या वेदना असतात ह्या प्रचंड असतात, ठसठसणाऱ्या असतात. अक्षरशः रोजचं जे काही जीवन आहे किंवा डेली ॲक्टिव्हिटीज असतात ह्यासुद्धा रुग्णाला करणं खूप कठीण होऊन जातं. त्यानंतर आपण जर दुसरा जर प्रकार पाहिला तर प्लाक सोरायसिस. ह्या प्लाक सोरायसिस या प्रकारामध्ये काय होतं तर संपूर्ण शरीरावर खूप मोठमोठ्या पद्धतीचे चट्टे

आपल्याला दिसून येतात. त्वचा खूप जाडसर होते, हीच त्वचा कोरडीही होते. कालांतराने कोरडी झाल्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड खाज सुटते. खाज आल्यानंतर त्यामध्ये भरपूर असा पांढरा कोरडा कोंडा निघालेला आपल्याला दिसून येतात. बऱ्याच अंशी हा जो काही प्लाक सोरियासिस आहे, हा हाताचे कोपरे आणि गुडघ्याचे ढोपर यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला आढळून येतो, किंवा मोठ्या सांध्यांच्या अवतीभोवती देखील प्लाक सोरियासिस नावाचा आजार आपल्याला दिसून येतो. नंतर प्रकार आहे गटेट सोरियासिस. गटेट सोरियासिसमध्ये काय होतात की सगळ्या शरीरावर छोट्या छोट्या

0: इथून होऊ शकते.
1: डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सोरायसिस या विकाराबद्दल ही महत्वपूर्ण माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
2: नमस्कार.
3: श्रोते हो, होमिओपॅथिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
4: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
5: शर्विल होमिओपॅथीचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:10 आणि 12 सेकंद झालेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट होता वऱ्हाडी आणि वाजंत्री.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
1: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

मामा भाचे या चित्रपटासाठी एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते जयवंत कुलकर्णी.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही एक माणूस आहात आणि माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात जुनी आणि सर्वात प्रभावी कला म्हणजे कथाकथन. कथाकथन हे फक्त कथा सांगण्याचंच कौशल्य नाही, तर ते माणसं जोडण्याचं, विचार बदलण्याचं, भावना समजून घेण्याचं आणि स्वतःला अधिक समृद्ध बनवण्याचं जीवन कौशल्य आहे.
0: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

चंद्रशेखर गाडगीळ आणि उषा मंगेशकर यांच्या युगुलस्वरातलं झुंज या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. श्रोते हो, आज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रित काही गाणी. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम गाता रहे मेरा दिल 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर, अर्थात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका पालकत्व एक अखंड प्रवास याविषयी विशाखा पाटोळे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: पालकत्व म्हणजे आशीर्वादाचं कुंपण, मुलांच्या भावविश्वाला फुलवणारं स्पंदन. मुलांच्या भावविश्वाला फुलवणारं स्पंदन, कर्तव्यपूर्तीचा घेऊनी निरंतर ध्यास, पालकत्व म्हणजे एक आनंददायी अखंड प्रवास.
0: 15 ऑगस्ट रोजी सकाळी

महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एन दत्ता यांचं, चित्रपट होता अपराध. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केलेलं हे आवाहन ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, मला सांगण्यास आनंद होतो की कृषी विभाग व आत्मा यंत्रणा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 ऑगस्ट रोजी विवेक हॉटेल माळनाका रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा आणि प्रदर्शनी, प्रक्रियाधारकांसाठी कार्यशाळा तसेच शास्त्रज्ञ शेतकरी परिसंवाद ही या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तरी मी रत्ना

0: रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो की कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यक्रमाला अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.
1: तेव्हा श्रोते हो, या महोत्सवात जरूर सहभागी व्हा.
2: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
3: श्रोते हो, आता ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कमालीचे बोलके डोळे, शांत स्निग्ध सौंदर्य यांच्यामुळे प्रत्येकाला मोहवणारी, अभिनयाचा आदर्श निर्माण करणारी बॉलिवूडची एकमेव स्त्री सुपरस्टार, कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि जिचं आयुष्य म्हणजे खरी परिकथा होती अशी सर्वांची लाडकी श्रीदेवी यांचा आज जन्मदिवस. वयाच्या 15व्या वर्षी सोलवा सावन या पहिल्या हिंदी चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र त्या खऱ्या अर्थानं नावारूपाला आल्या ते हिम्मतवाला चित्रपटामुळे. या चित्रपटातलं नैनो मे सपना या गाण्यावर त्यांनी जितेंद्र यांच्याबरोबर केलेलं नृत्य त्यांच्यातल्या नृत्यांगनाचा परिचय देऊन गेलं. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करूया याच गाण्यानं.

श्रोते हो, 1983 ते 88 पर्यंतचा काळ जितेंद्र आणि श्रीदेवी या जोडीनं गाजवला. जानी दोस्त, जस्टिस चौधरी, मवाली, तोहफा, अकलमन, बलिदान, सुहागन, घर संसार, औलाद, सोने पे सुहागा असे अनेक सुपरहिट चित्रपट या जोडीनं दिले.

श्रुतीहो सदमा या चित्रपटातल्या श्रीदेवी यांच्या अभिनयाला समीक्षकांकडून कौतुकाची चोख पावती मिळाली. या चित्रपटातल्या श्रीदेवी यांच्या निरागस भूमिकेनं प्रेक्षकांना त्यांचं वेगळं रूप पाहायला मिळालं.

0: श्रोते हो, आपण ऐकताय गाता रहे मेरा दिल, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. आज आपण ऐकतोय अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रित झालेली काही गाणी.
1: चांदनी

श्रोते हो, यश चोप्रा दिग्दर्शित चांदनी आणि लम्हे या चित्रपटातून तर श्रीदेवी यांचं नृत्यकौशल्य आणि सौंदर्य यानं रसिकांच्या मनावर मोहिनी घातली.

श्रोतेहो मिस्टर इंडिया, नगीना, खुदागवा, चालबाज यामधल्या भूमिकांसाठी हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना एक वेगळं वलय मिळवून दिलं. मिस्टर इंडियामधल्या एका गाण्यानं तर त्यांना हवा हवाई हे टोपणनावसुद्धा मिळवून दिलं.

श्रुते हो, चालबाज, लम्हे, नगीना या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट नृत्यांगनेचा पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊनसुद्धा गौरवलं होतं.

श्रोतेहो, सर्वोत्कृष्ट डबल रोल करण्याचा मानसुद्धा श्रीदेवी यांनाच मिळाला. 25 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचं आकस्मिक निधन झालं. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, वो चांदनी ना रही गहरा सदमा दे गई, जिंदगी बहुत चालबाज निकली सबसे जुदाई दे गई, बहुत लम्हे जीने बाकी थे बड़ी जल्दी ही आखिरी रास्ता से चली गई, काश कोई मिस्टर इंडिया आए और वो नगीना लौटा दे.

बरं तर श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आले तेव्हा या कार्यक्रमामधून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. परत भेट आहेच तोपर्यंत नमस्कार. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते मात्र नक्की कळवा.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, पहिल्या प्रसारण सभेतून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन गाडी घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. मैत्रिणींनो, बालकवी ठोंबरे यांच्या कवितेमधल्या प्रत्येक शब्दाशब्दामध्ये श्रावणाचं सौंदर्याचं वर्णन आहे. खरंच श्रावण आहेच तसा कवी मनाला भुरळ घालणारा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजे हे लिहितात, हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. श्रावण म्हणजे सृष्टीच्या कणाकणात चैतन्याचा अजणू झराच. हिरवा गंज शालू परिधान केलेली धरती, डोलणारी वृक्षराजी, नद्या, ओढे, खळखळणारे धबधबे, रंगीबेरंगी फुलं, श्रावणाचं वर्णन खरंच ते करण्यापेक्षा डोळ्यांनीच अनुभवावं असा हा सृजनाचा महिना. सगळीकडे सप्तरंगांची उधळण करत तो येतो. उत्साहानं मांगल्यानं भरलेला श्रावण सणांची पर्वणी घेऊन येतो आणि सणांच्या निमित्तानं तो आपल्याला सृष्टीच्या अधिक जवळ घेऊन जातो. नाती फुलवतो, नाती रुजवतो. आणि मैत्रिणींनो, अनेक कवींनी श्रावण महिना आपल्याला नेमका कसा भासतो याविषयी काव्यसुमनं गुंफली आहेत. कवी मंगेश पाडगावकरांनी मात्र एका प्रेमात बुडालेल्या युवतीला श्रावण कसा भासतो याचं चित्रण आपल्या कवितेत केलेलं आहे. चला तर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकरांची ही सुंदर अशी रचना.

मैत्रिणींनो, आता वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. आज स्त्री शिकली, स्वतःच्या पायांवर उभी झाली, प्रत्येक क्षेत्रात तिनं आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, ही वाक्य आपण नेहमीच ऐकत आणि बोलत आलो आहोत. पण आजची आधुनिक स्त्री मात्र याही पुढे गेली आहे, हो ना? आता तर असं म्हणावं लागेल की स्त्रीनं नवं तंत्रज्ञान आत्मसात केलंय. प्रत्येक क्षेत्रात ती सक्षमपणे वावरती आहे. साता समुद्रापार तिच्या कर्तृत्वाचा ठसा तिनं उमटवलाय. ती यशस्वी उद्योजिका बनली आहे. त्यातही तंत्रज्ञानाची कास तिनं धरली आहे आणि हे करताना तिच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला आर्थिकदृष्ट्या तिनं सक्षम बनवलंय, आत्मनिर्भर बनवलेला आहे, रोजगार निर्मिती केली आहे. तर मैत्रिणींनो, स्त्रीची ही बदललेली भूमिका खरोखर अभिमानास्पद अशीच आहे. तिची उद्योग भरारी या आपल्या मालिकेमध्ये आज आपण ऐकणार आहोत अपर्णा चौधरी यांची मुलाखत. आपण नेहमी या मालिकेमध्ये अशाच उद्योजिकांना आमंत्रित करीत असतो आणि अपर्णा चौधरी यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया तिची उद्योग भरारी.

0: मैत्रिणींनो, स्वप्नांना जिद्दीची जोड मिळाली की यशाची नवी वाट तयार होते. सेवा, गुणवत्ता आणि विश्वास या तीन मुद्द्यांवर उभा राहिलेला व्यवसाय समाजाच्या आरोग्यालाही हातभार लावतो. फार्मसीशी संबंधित उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एका यशस्वी उद्योजिकेचा प्रवास, तोही प्रेरणादायी प्रवास, आता आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या अनुभवातून त्यांच्या व्यवसायातील आलेली आव्हानं, संधी आणि यशाचं रहस्य जाणून घेऊया. मैत्रिणींनो, ही आपली मैत्रीण आहे अपर्णा चौधरी. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार अपर्णाताई.
1: नमस्कार मॅम.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.
0: कशा आहात?
1: एकदम ठीक.
0: व्यवसायामध्ये इतके वर्ष राहिल्यानंतर आज तुम्ही या स्थितीमध्ये आहात, कसं वाटतं?
1: मॅम, हे सगळं इझी नव्हतं, पण जेही मिळालं त्याच्यात मी खूप समाधानी आहे, खूप आनंदी आहे. माझा व्यवसाय, माझी फॅमिली, माझी मुलं, सगळ्यांची मला खूप साथ आहे आणि मी खूप आनंदी आहे.
0: आणि तुमच्यातील जिद्द, चिकाटी या गुणांनी तुम्हाला इथवर आणलेलं आहे. अर्थात हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अडचणींनी भरलेला असेल, पण कसं तुम्ही त्यातून वर आलात हे जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्या व्यवसायाविषयी जाणून घ्यायचं आहे.
1: मॅम, माझा व्यवसाय हा किडनीशी रिलेटेड आहे. किडनीचे जे आजार असतात त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे, एक घरचं जे डायलिसिस येतं ते घरचे डायलिसिसचं, त्याच्यानंतर मशीन्सचे डायलिसिस जे हॉस्पिटलशी रिलेटेड आहे, तर एकूणच किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस याच्याशी रिलेटेड माझा सगळा व्यवसाय आहे.
0: बरं, शिक्षण हे तुम्ही याच क्षेत्रात घेतलं होतं?
1: नाही मॅम, शिक्षण माझं वेगळ्या क्षेत्रात झालं. मी BSc मायक्रोबायोलॉजी मधनं केलं. MSc मायक्रोबायोलॉजी करून मला टीचर व्हायची खूप इच्छा होती.
0: बरं,
1: पण आपण म्हणतो ना, आयुष्यात सगळे निर्णय हे आपले नसतात, काही निर्णय हे वेळ आणि परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. तर माझ्या बाबतीतही सेम झालं, मला काही निर्णय हे परिस्थितीनुसार घ्यावे लागले. BSc मायक्रोबायोलॉजी शिकत असतानाच माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली, आणि घरी छोटा भाऊ, बहीण, आई आणि मी, आम्ही चौघच जण. आणि BSc मायक्रोबायोलॉजी ठीक आहे, आता मला MSc करायचं होतं, पण करणार कसं होतं? कारण की बाबांचाही बिझनेस होता आणि तोही ठीकठाक बिझनेस, म्हणजे असं नाही की खूप उत्पन्न होतं. तर म्हणजे प्रॉब्लेम तर हा झाला की आम्हाला आता उद्या सकाळी काय होईल याचं आम्हाला माहित नव्हतं की आता उद्या सकाळ कशी निघेलाय.
0: बरं,
1: तेव्हा मग मी या जॉबकडे वळली. अचानक मला एक ऑफर आली की BSc झालेली आहे तर तू असं मार्केटिंगचं बघू शकशील का, ज्याच्यामध्ये डायलिसिसच्या पेशंट्सला जाऊन चेक करावं लागतं.

0: विचारपूस करावं लागतं, त्याचं ट्रेनिंग मला मिळेल आहे असं कंपनीने सांगितलं.
1: बरं,
0: मग त्याच्यानुसार मी याच्यामध्ये आली आणि अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला.
1: हो, पुढे त्यातच करिअर करायचं, व्यवसाय करायचं असं तुम्ही ठरवलं.
0: हो, त्याच्यातच.
1: सुरुवातीची ती अवघड परिस्थिती तुमच्यासाठी असेल, कारण शिक्षण वेगळं आणि आपण करतो ते काम वेगळं, मग त्यासाठी येणारा अभ्यासही तुमचा भरपूर झाला असेल.
0: मॅम, मी जेव्हा जॉईन केल्याच्या नंतर हळूहळू त्यातनं शिकत गेली. मला 7 वर्षापर्यंत ते पूर्ण म्हणजे ती फील्ड बऱ्यापैकी हस्तगत झाली होती, की पेशंट्सला

0: जॉब तुम्ही जवळपास 7 ते 8 वर्ष केलेला आहे, तर कसं त्या कामाचं स्वरूप होतं आणि त्यातले काही अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत ना?
1: त्याच्या मॅम माझं म्हणजे बेसिक काम असं होतं की मी ज्या कंपनीला होती, फार्मा कंपनीला, ती अहमदाबादची होती. मला आधी जवळजवळ 15 ते 20 दिवस मी अहमदाबादला जाऊन त्यांचं ट्रेनिंग घेतलं पूर्ण, की ते डायलिसिसचे पेशंट्स कसे सांभाळायचे, कसे त्यांच्याशी हँडल करायचं आहे. ओटीमध्येही मी पेशंट्सला हँडल केलेलं आहे. तर ते सगळ्याचं आधी मी ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर मग मी इथे नागपूरचं पेरिफेरी एरिया, मग हळूहळू विदर्भ, मग विदर्भ झाल्याच्या नंतर माझे खूप सारे पेशंट जबलपूर, छत्तीसगडमध्ये, MP मध्ये आणि मराठवाड्यापर्यंत, पूर्ण विदर्भात सगळीकडे पेशंट्स होते. तर माझं कामाचं स्वरूप तेच होतं की पेशंटला आम्ही जे होम डायलिसिससाठी कॅथेटर लावून घरी पाठवायचं आणि ते घरी जाऊन डायलिसिस करायचे. तर माझं बेसिक काम होतं की पेशंटच्या घरी जाऊन चेक करणं की ते प्रॉपर डायलिसिस करत आहे नाही करत आहे, त्यांना काही इश्यू आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर ते सगळं चेक करून त्याचा रिपोर्ट घेऊन मला डॉक्टरला दाखवावं लागत होता की सर आपला पेशंट घरी जाऊन असं असं डायलिसिस करताय, तो असं असं आहे, व्यवस्थित आहे, त्याची सध्याची स्थिती चांगली होत आहे, वाईट होत आहे, त्याला आणखी काही चेंजेस करायचे आहे, ते सगळं डॉक्टरांसोबत बोलून तो मेसेज पेशंटला फॉरवर्ड करत होती. तर माझं काम होतं कोऑर्डिनेटर, म्हणून मला क्लिनिकल कोऑर्डिनेटर ही पोस्ट मिळालेली होती की जे पेशंट आणि डॉक्टर यांच्या मध्ये कोऑर्डिनेट करायचं.
0: पण तुम्ही म्हणालात बाहेर गावी गेले, म्हणजे मराठवाडा झाला.
1: मला सातत्याने मी म्हणजे 30 दिवसात ना मॅम मी जवळजवळ 20 दिवस तरी टूरवर राहायचे, कारण की पेशंट आहे तो, आज छिंदवाड्याच्या पेशंटला प्रॉब्लेम झाला, उद्या जबलपूरचा झाला, तर कधी ना कधी काही इश्यू आला की मला लगेच जावं लागत होतं. आणि ते म्हणजे एक पिरियड पर्यंत ठीक होतं की मी कंटिन्यू टूर करत होते, पण जेव्हा म्हणजे मुलगी थोडी माझी आता 4-5 वर्षाची झाली, नंतर तिला शाळेचं वगैरे टाकावं लागलं, तेव्हा अडचण व्हायला लागली.
0: पण आपण आता येतो पूर्वीचा जो काळ आठवला तर जाण्यासाठीही बरंच अंतर होतं, जसं शहरांची नावं सांगितली, आणि गेल्यानंतर तिथे त्या पेशंटला चेक करणं आणि पुन्हा परत येणं, तर मग मुक्कामही करावा लागला असेल बरेचदा.
1: पुष्कळशा ठिकाणी मुक्काम करावा लागत होता आणि तेव्हा इतकी चांगली हॉटेल्स नव्हती, म्हणजे लोकांची मनस्थिती वेगळी होती, पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, त्याच्यामुळे कुठेही गेल्याच्या नंतर तो एक इश्यू राहायचा. तर मग मी जाण्या आणि येण्याची तशी वेळ साधायची की इथनं रात्री निघालं, सकाळी आपल्या एखाद्या हॉटेलला फ्रेश झालं, त्याच्यानंतर पेशंटकडे गेलं, चेकअप केलं, सगळं झालं, 1-1.5 तास त्यांच्यासोबत घालवला आणि मग बस किंवा ट्रेन पकडून संध्याकाळी नागपूरला. म्हणजे अशा प्रकारे केलं होतं की तिथे जाऊन राहायची गरज नको पडायला. मी जस्ट BSc झाल्या जॉबला लागले, तर मला काही त्यातला इतका अनुभव नव्हता. तर तशा प्रकारे मी सायकल बनवायची की इथून गेली, तिथे चेकअप केलं आणि सेम डे वापस आली. खूप हेक्टिक होत.
0: पण आता काम तुम्ही ते निवडलं, हळूहळू तुम्ही त्यात रमायला देखील लागल्या होता
1: खूप खूप.
0: आणि कुठेतरी अशा पेशंटशी जेव्हा तुम्ही संपर्कात आला असाल तर कुठेतरी एक भावनिक नातंही निर्माण होतं
1: खूपशा पेशंट,
0: आणि आपण थोडस बेस्ट देण्याचाही विचार करतो. पुढे जॉब सोडून तुम्ही फर्म स्वतःची सुरू केली, तर याच्या मागचं काय कारण होतं?
1: मॅम मी जसं मगाशी सांगितलं ना की मुलगी माझी छोटी होती, तिला सोडून मी जात होती. माझ्या सासू सासऱ्यांचा खूप याच्यात मोलाचा वाटा होता, पण नंतर ऑफकोर्स हजबंडचाही, माझ्या पतींचं मला खूप मोठं योगदान आहे माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या जॉबमध्ये. तर मुलगी मोठी होत गेली, मला सेकंड चान्स पण घ्यायचा होता, तर त्याच्यातून मला बिलकुल वेळ नव्हता मिळत. मी कंटिन्यू टुरिंग जॉब, कंटिन्यू बाहेर, तर मग असं वाटलं की नाही आता ब्रेक घ्यायला हवा, कारण की कुठेतरी ते थांबायला हवं होतं की एक सायकलमध्ये जी मी चक्की सारखं असं फिरणं चालू होतं तर ते थांबायचं होतं. तर मग निर्णय घेतला की आपण याच फील्डमध्ये जेव्हा 6-7 वर्ष
0: काम केलेलं
1: आहे तर याच फील्डशी रिलेटेड एखादा आपण छोटा व्यवसाय चालू करू शकतो, जेणेकरून मी म्हणजे माझ्या वेळेप्रमाणे तो व्यवसाय करू शकेल. मला जेव्हा वाटेल की घरी कुटुंबाला वेळ द्यायचा आहे तेव्हा मी घरी वेळ देईल, जेव्हा असं वाटेल की नाही आता ऑफिसला वेळ द्यायचा तेव्हा देईल. मग खूप विचार केल्याच्या नंतर याच फील्डचा व्यवसाय मला निवडण्याची इच्छा झाली आणि मी एक मग छोट्या व्यवसाय याचा चालू केला.
0: आणि तुम्हाला अनुभव तर होताच, सुरुवातीच्या या काळामध्ये काय अडचणींचा सामना करावा लागला?
1: हा विचार केला की नाही व्यवसाय करायचा आहे, तर सगळ्यात पहिलं मत आलं की भांडवल, यायचं अमाऊंट ते खर्च होऊन जायचं. असं काही मी खूप जमा केलेले नव्हते अमाऊंट की नाही माझ्याकडे आहे तर व्यवसाय करायचा. ऍटलिस्ट तेव्हाच्या काळात मला 2-3 लाख रुपये तरी कमीत कमी हवे होते. दुसरं त्याच्यानंतर जागेचा प्रश्न होता,

0: सपोर्ट पुन्हा. आता ठीक आहे, मला हा जॉबचा दर 1 तारखेला सॅलरी येते आहे, माझं काम होत आहे, पण व्यवसाय म्हटल्यावर मग ती एक भीती म्हणत होती की चालेल की नाही, नाही चाललं तर कसं होईल, पुन्हा बॅक जॉबवर यावं लागेल. आणि ती यायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. देवाच्या कृपेनी, फॅमिली सपोर्टनी ते फिक्स झालं आणि प्लस प्लस प्लस होत गेलं.
1: हो, आता किडनीशी रिलेटेड साहित्य आपल्याला लागत असेल, मग ते साहित्य कसं मागवायच्या, कुठून मागवायच्या?
0: मी ज्या कंपनीला होती सगळ्यात पहिले त्याच कंपनीच्या लोकांशी मी बोलली की मी आता जॉब मला लेफ्ट करायचा आहे, पण या एरियातले सगळे डॉक्टर्स, या एरियातलं सगळं ओळखीचंच आहे, तर मला त्याचा फायदा करून घ्यायचं आहे, तर तुम्ही मला त्याचं म्हणजे कंपनीची तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप द्याल का, मला कंपनीशी तुम्ही मटेरियल मला द्याल का, जेणेकरून मी या एरियात तुमचं काम वाढवू शकते. जे पण फार्मा कंपनी ज्याच्यात मी काम करत होती त्यांना खूप विश्वास होता की नाही, ही असल्यावर आम्हाला इथे काही इश्यू येणार नाही, तर त्यांनी विश्वास दाखवला. त्यांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी विश्वास दाखवून मला एका कंपनीचं काम, मग दुसऱ्या कंपनीचं, असं करत करत मला फार्मा कंपन्यांची काम मिळत.
1: बरं, हे सामान कुठून यायचं?
0: तेव्हा मॅम हे फरीदाबाद वरून यायचं, मुंबई वरून यायचं खूपसं मटेरियल, बेंगलोर वरून यायचं, तर वेगवेगळ्या जिथल्या जिथल्या कंपन्या होत्या त्यांचे त्यांचे हेड ऑफिस किंवा त्यांचे पोर्ट, जसं मुंबईला आहे, नंतर पॉंडेचरी आहे, तर बाहेरून पण काही माल यायचा, जसं जर्मनी वरून मशीन्स येतात डायलिसिसच्या, तर त्या मग मला जिथे जिथे पोर्ट आहे, मुंबई पोर्ट आहे किंवा पॉंडेचरी पोर्ट आहे, तिथनं यायचे. तर असं सगळीकडून.
1: हो, आणि छान फॉर्म मध्ये सुद्धा तुमचा जम बसला आणि व्यवस्थित तोही प्रवास तुमचा सुरू झाला.
0: सुरू झाला,
1: पण तुम्ही एकाच गोष्टीवर थांबणाऱ्या नव्हत्या, जिद्दीच्या.
0: येस,
1: तुम्ही पुढे फॅक्टरी सुरू करण्याचा विचार केला.
0: हो,
1: तर काय कारण होतं याचं, कशी हिम्मत केली?
0: मला कोरोनाच्या काळामध्ये मला आणि इथल्या डॉक्टर्सला, हॉस्पिटल्सला मटेरियलचा आम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम झाला, कारण की कोरोना काळात बाहेरून मटेरियल येण्याकरता ट्रान्सपोर्टेशन तेव्हा नव्हतं, त्या कंपनीला कामगार तेवढे उपलब्ध नसल्यामुळे तेवढं प्रोडक्शन होऊ शकत नव्हतं. प्रोडक्शन झालं तर ट्रान्सपोर्टेशन, जिथे मला म्हणजे ट्रकचं भाडं घ्यायचे, ट्रान्सपोर्टेशन जिथे मला 50-60 हजार लागायचे तिथे ते लोक 90 हजार घ्यायला लागले, 1 लाख. पण या सगळ्या ह्याच्यात मी हॉस्पिटल्सला रेट नव्हती वाढवू शकत, कारण की सगळ्यांसाठीच तो खूप कठीण काळ होता. सगळ्या हॉस्पिटल्सला प्रॉपर सप्लाय दिला, सगळीकडे मटेरियल प्रॉपर दिलं की ठीक आहे, सगळ्यांना तो प्रॉब्लेम होतोच आहे, आपल्याला पैशाचाच इश्यू होईल ना, आपल्याला नुकसानच होणार आहे. पण आम्ही तेव्हाही पूर्ण सगळ्या हॉस्पिटल्सला फुलफिल केलं, पण आम्हाला तेव्हा खूप प्रॉब्लेम झाला. मटेरियल येत नव्हतं, आलं तर ते खूप अवैधव्य कॉस्टनी येत होतं. तर त्या काळात आम्ही विचार केला की जे डायलिसिसला लागणारं मेन फ्लुइड असतं
1: बरं,
0: तर ते आपण इथे का बरं नाही मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं, कारण की सगळं बाहेरून येत होतं मटेरियल. ते ऑफकोर्स आताही सगळं मटेरियल मेजॉरिटी बाहेरूनच येतं, पण त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त
1: जातो, वेळ जात असेल,
0: वेळ
1: सामान येईपर्यंत,
0: आणि ते मटेरियल असल्याशिवाय डायलिसिस होऊ शकत नव्हतं. सगळ्यात महत्वाचं, बाकी काही गोष्टींना सबस्टिट्यूट असू शकतं, पण हे जे फ्लुइड आहे ए पार्ट आणि बी पार्ट म्हणतात त्याला काही तोड नव्हतं, ते असल्याशिवाय डायलिसिस होऊच नव्हतं शकत. आणि त्याची मेन फॅक्टरी मुंबईला आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे, दिल्ली आहे, पण आपल्या विदर्भात नव्हती. तर तेव्हा असं वाटलं की नाही, आपल्या विदर्भात पण एखादी फॅक्टरी हवी याची, जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल, इथल्या हॉस्पिटल्सला आपण एक कॉम्पिटेटिव्ह रेट देऊ शकू, आणि तिथे कुठे ना कुठे डायलिसिसच्या पेशंटला याचा फायदाच होईल. तर त्याच्यामुळे मग आम्ही तेव्हा विचार केला, कोरोना काळातच मग आम्ही नागपूर MIDC ला जी बुटीबुरी आहे तिथे छोटीशी जमीन घेतली आणि हळूहळू फॅक्टरीचं काम चालू होतं.
1: बरं,
0: मग आता मागच्या 6-7 महिन्यापूर्वीच फुल फ्लेशली फॅक्टरी सुरू झाली.
1: पण जमीन बघणं, नंतर बाकीचे इन्स्ट्रुमेंट आणणं, म्हणजे खूप आव्हान होतं. हे
0: आव्हान होतं, ते सगळं माझ्या मिस्टरांनी सांभाळलं, क्षय घेत नाही मी ते सगळंच्या सगळं माझ्या हसबंडनी केलेलं आहे.
1: आणि मग सर सुद्धा याच फील्ड मधले का?
0: सर या फील्ड मधले नव्हते, सर म्हणजे फॅब्रिक फॅक्टरीला होते.
1: बरं,
0: पण मी जेव्हा जॉब सोडला 2008 मध्ये, तर त्यांना नका सोडू म्हटलं, कारण की दोघही जण जर जॉब सोडलं तर जर नाही चाललं तर एखाद्याची तर सॅलरी हवी.
1: बरोबर,
0: मग 2008 मध्ये मी वर्षभर फर्म चालवलं, थोडं थोडं जेव्हा असं वाटलं की नाही

0: आता माझी सॅलरी निघत आहे तेव्हा त्यांना म्हटलं की नाही आता तुम्ही जॉब सोडा, कारण की मला आता गरज आहे मदतीची, मी एकटी नाही करू शकणार.
1: आणि बऱ्यापैकी तुम्ही स्टेबल झाल्या होत्या,
0: स्टेबल झाले,
1: तुम्हाला बऱ्यापैकी ते मार्केटिंग जमायलाही लागलं होतं, लोकांची ओळख आधीपासून तुमची होती,
0: ती खूप मोठा माझ्यासाठी फायदा झाला.
1: तर अशा रीतीने हा व्यवसाय बऱ्यापैकी तुमचा पुढे चालला. तर या व्यवसायाविषयी पुढेही जाणून घेऊया, पण आपण आता इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना. तर कुठलं गीत ऐकायला तुम्हाला आवडेल?
0: मला बडे दिलवाला या पिक्चर मधलं लता दीदींचं कही ना जा आज कही मत जा.
1: बिल्कुल ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.
0: काय

0: अपर्णाताई, आता या फील्डमध्ये तुमचं काम सुरू होतं, अनेक डॉक्टरांशी तुमच्या भेटी होत होत्या, जसं सामान लागलं तसं तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करत होते आणि हा व्यवसाय पुढे पुढे जात होता. या फील्डमध्ये तुम्ही आपली मोनोपल्ली कशी डेव्हलप केली, काय सांगाल?
1: मोनोपल्ली नाही म्हणता येणार मॅम. आता पुष्कळ असे लोक आहेत जे या फील्डमध्ये काम करत आहे. माझं एवढंच काम असतं की कोणतीही किडनीशी रिलेटेड नवीन काही गोष्ट आली, न्यू काहीतरी इन्व्हेंट झालेलं आहे जे किडनीशी रिलेटेड आहे, ज्याचा पेशंटला फायदा होतो आहे, तर माझं म्हणजे मला खूप इच्छा असते ती की नागपूरमध्ये यावं ते काम.
0: बरोबर.
1: म्हणजे नागपूरच्याही पेशंट्सला, पहिलेच्या काळात जसं डायलिसिस फक्त मुंबईला व्हायचं, इथून पेशंट मुंबईला जायचे, पण हळूहळू ते नागपूरमध्ये आलं. आज नागपूरमध्ये खूप मोठे मोठे नेफ्रॉलॉजिस्ट आहे, तर ते मी विचार करते की ते सगळ्यात पहिले नागपूरला यावा. पण ऑफकोर्स प्रयत्न करते की माझ्याकडे आलं म्हणजे फायदाच होईल, मलाही होईल, पेशंटलाही होईल आणि डॉक्टरांनाही ती गोष्ट एका ठिकाणी मिळेल.
0: बरोबर. हा एक चांगला उद्देश तुमचा होता. आता तुम्ही स्वतः कंपनीची मालकीण आहात, मार्केटिंग विभाग तुम्ही सांभाळता, अजूनही तुम्ही टूरला जाता, तर कसं शक्य होतंय हे? आता
1: मॅम ते माझ्या मधनं काढूच नाही शकणार. मार्केटिंग जे आहे ते मला, मार्केटिंग म्हणजे मार्केट मधनं प्रेझेंट राहणं, मार्केट मध्ये तुम्ही प्रेझेंट आहे, आणि मला ते म्हणजे माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मला काम करायला आवडेल आहे. कारण की तुम्ही जोपर्यंत जात नाही, तर आज जर माझ्याकडे काही नवीन गोष्ट आलेली आहे जी किडनीच्या पेशंटसाठी किंवा हॉस्पिटलसाठी उपयुक्त आहे, तर ते जोपर्यंत मी जात नाही आणि त्यांना सांगेल नाही, त्यांना कळणार नाही. म्हणजे दर महिन्याला एक विजिट मला करायची इच्छा राहते. दर महिन्याला मी चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, म्हणजे विदर्भ तर जातेच जाते.
0: बरं.
1: पण बाहेरही माझी इच्छा असते की नाही सगळ्यांसोबत जाऊन भेटावं, तिथल्या डॉक्टर्सचे अनुभव, त्यांना काही गोष्टी लागत आहे का जे इझिली अवेलेबल नाही होत आहे, तर तू हे अवेलेबल कर म्हणजे आम्हाला फायदा होईल. कारण की प्रत्येक गोष्ट डॉक्टर त्यांच्याकडे अवेलेबल करून नाही ठेवू शकत.
0: बरोबर.
1: त्यांना भरोसा आहे की नाही मला केव्हाही लागली अर्ध्या रात्री ही गोष्ट इथे अवेलेबल राहील.
0: बरोबर.
1: तर तोच बस
0: विश्वास.

0: तुम्ही संपादन केलेलं आहे आणि या फील्डमध्ये विश्वासस्त महत्वाचा असतो,
1: बरोबर,
0: हे खूप जरुरी आहे. आता तुम्ही म्हणालात की जसं तुम्ही विदर्भ फिरलेले आहात, एमपी मध्ये सुद्धा गेलेले आहात, पूर्वी गेलेले आहात, अजूनही जात आहात, तर तो पूर्वीच्या काळात जेव्हा तुम्ही जात होत्यात आणि आता, तर कसं लोकांच्या प्रतिक्रिया दिसतात?
1: आज मला वाटतं टोटल 26 वर्ष झाले मी या फील्डमध्ये सेवा देते आहे.
0: बरं,
1: तेव्हा ऍज ए एमआर जात होती मी, मला वेटिंग करावं लागत होतं.
0: बरं,
1: आता ऍज ए डीलर किंवा एक एंटरप्रेन्युअर म्हणून जाते मी, तर मला वेट नाही करावं लागत. डॉक्टर मी गेल्यावर मला लगेच बोलवतात, लगेच भेटतात, तो एक म्हणजे डिफरन्स
0: वाटतो. वेगळं फील्ड झालं आणि या फील्डमध्ये स्त्रिया महिला फारशा येत नाही, पण आज तुम्ही या फील्डमध्ये आलात, तुम्ही ते करून दाखवलं.
1: मॅम मला असं वाटतं की तुम्ही हे करू शकता, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश म्हणजे दररोज सातत्याने केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांची एक बेरीज आहे, त्यालाच आपण यश म्हणू. आपल्याला यश ओव्हरनाईट मध्ये नसते मिळत, तुम्हाला काही वेळ द्यावा लागतो, तुम्हाला एक बिझनेस मध्ये स्थिरता द्यावं लागतं, तुम्हाला एक विजन असावं लागतं, ते सगळं तुमच्याकडे हवं. रेग्युलर स्टॉल्स विजिट, कुठे प्रोग्राम्स होतात फार्माचे, मोठे मोठे मशीनरीजचे दिल्लीला मुंबईला, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही तेच बघतो. तर ती ही गोष्ट हा खरंच फायद्याची आहे का, या गोष्टीने पेशंट्सला किंवा हॉस्पिटलला फायदा होईल, तर तसं अपडेट राहणं खूप जरुरी राहील. तुम्ही एकदाचा व्यवसाय टाकून फक्त खुर्ची टाकून जर बसाल तर त्याच्याने व्यवसाय चालणार
0: नाही.
1: अपडेट राहा.
0: आपण म्हणतो ना की स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. हेच उदाहरण आहे तुमच्यासारख्याच मैत्रिणींशी जेव्हा बोलणं होतं, त्यांचं कामाचं स्वरूप जेव्हा कळतं, तेव्हा खरंच खूप अभिमान वाटतो अशा मैत्रिणींचा, अशा त्यांच्या कार्याच्या प्रवासाचा. आणि घर संसार सांभाळून तुम्ही ही जबाबदारी पेलत आहात. आज आपल्याकडे येणारे भरपूर असतात, आपलंही एक वेगळं लाईफ असतं, पण ते सांभाळून इतकं डेडिकेशननी हे काम करणं खरंच कौतुकास्पद आहे. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न वापरण्यात येईल, तुम्ही या व्यवसायातून अनेकांना रोजगार देत आहात,
1: हो,
0: ही पण खूप जमेची बाजू आहे,
1: हो,
0: तर कसं वाटतं तुम्हाला?
1: माझ्याकडे जितकेही स्टाफ आहे ते माझ्या फॅमिली सारखेच आहे. आज जवळजवळ माझ्याकडे 35 ते 40 स्टाफ असेल, फॅक्टरी प्लस ऑफिस प्लस कंपनी सगळं मिळून. पण त्यातले खूप सारे तर असे आहेत की जेव्हा फर्स्ट डे पहिल्या दिवशीपासून आहे माझं ऑफिस, जेव्हा चालू झालं तेव्हापासून, आणि ते खूप कोऑपरेटिव्ह आहे. मी ऑफिसला असेल नसेल ते इतकं केअरफुली ऑफिस बघतात, माझ्यासाठी ते एम्प्लॉई नाही,
0: घरासारखं वातावरण तुम्ही दिलं असेल.
1: एक्झॅक्टली,
0: माझ्यासाठी बॉन्ड तयार झाला,
1: बॉन्ड तयार झालेला आहे.
0: इतक्या वर्षाचा तुमचा हा अनुभव आहे आणि त्या व्यवसायाच्या प्रवासात अनेक कटू गोड अनुभव देखील तुम्हाला आले असतील, तर या प्रवासातला एखादा संस्मरणीय अनुभव असा सांगता येईल का?
1: अनुभव तसे मॅम खूप सारे आहेत, पण एखादा अनुभव असतो जो आपल्या कायम स्मरणात असतो, अशातलाच एक अनुभव छोटासा शेअर करते. माझ्याकडे मॅम एक CRRT मशीन आहे, कंटिन्युअस रिनल रिप्लेसमेंट थेरपी मशीन म्हणतात त्याला. म्हणजे जेव्हा अॅक्युट मध्ये पेशंट असतो, किडनी फेल व्हायला सुरुवात होतो किंवा काही शॉक मध्ये असतो, तेव्हा ती मशीन काम करतं आणि त्या मशीनमुळे त्यांची किडनी जी फेल व्हायला सुरुवात झालेली असते ती पुन्हा वापस येण्याचे चान्सेस असतात. म्हणजे ती मशीन थोडी महाग होती आणि आपल्या नागपूरला कोणत्याही हॉस्पिटलला नव्हती, पण मला इच्छा झाली की आपल्या नागपूरमध्ये ती मशीन यावी. पण हॉस्पिटल्स कोणी तेव्हा इंटरेस्टेड नव्हते, कारण की त्यांच्याकडे महिन्यातून असा एखाद दोनच पेशंट निघत होते ज्याला ही मशीन लागू शकत
0: आणि या मशीन्स महागाई असू
1: शकतात, महागाई असत होत्या. मग मी विचार केला की आपण एक मशीन घेऊ आहे आणि हॉस्पिटलला म्हणू आहे की जेव्हा पेशंटला इमर्जन्सी राहील मी ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. पण मला नव्हतं माहित की हे खूप चांगलं मॉडेल म्हणजे मोठ्या प्रमाणात तयार होईल म्हणून, तर मी पहिले छोट्या छोट्या हॉस्पिटल्सला 72 तासासाठी ती मशीन ऑन रेंट द्यायला सुरुवात केली. पण हळूहळू काय झालं, पूर्ण जिल्ह्यामध्ये हे झालं की नाही ही मशीन कामाची आहे, आणि जेव्हा ती इझिली मी प्रोव्हाइड करताय तेव्हा त्यांनी घ्यायचा विचारही नाही केला. आता आहे पुष्कळच्या मेन हॉस्पिटलला घेतली ती मशीन, पण मी हे मॉडेल जवळजवळ 5 ते 6 वर्षापूर्वी चालू केलं, तेव्हा नागपूरमध्ये CRRT मशीन ही पहिली आमच्याच कडनं आली. तेव्हा मी पूर्ण जिल्ह्यात माझ्याकडनं ऑन रेंट जात होती, आताही जाते. पहिले एक मशीन घेतली, मग 2, 3, आता माझ्याकडे टोटल 4 मशीन्स आहे ज्या मी कंटिन्यू रेंटने देते. ती 24 तास मी त्याच्यासाठी रेडी असते, की खूपशा वेळा असं झालं की सकाळी 4 वाजता रात्री 12 केव्हा पण, आणि या सगळ्याच्यात

0: ऑब्विसली फॅमिली सोबत असते. ऑफकोर्स हे कोणाचा तरी जीव वाचवत आहे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कोणाची किडनी फेल होण्यापासून वाचवत आहे ते एक समाधान असतं.
1: आणि थोडस एक जिज्ञासा म्हणून जेव्हा तुम्ही ही मशीन घेण्याचा विचार केला, फॉरेन कंपनीची ती असावी, मग त्यांच्यासोबत डील करणं, त्यांच्याशी बोलणं, हे सगळं तुम्ही सगळं एकट्याने सांभाळलं?
0: नाही, माझ्या म्हणजे यात कंपनीचे जे मॅनेजर्स होते त्यांनी मला खूप याच्यात मदत केली. म्हणजे एक धीर दिला की नाही मॅम तुम्ही ही मशीन घ्या, ही मशीन फ्युचर आहे, हे भविष्य आहे. पण त्याच्यानंतर हळूहळू ते मॉडेल इतकं फेमस झालं की मला म्हणजे जे फॉरेनचे लोक होते त्यांनी दिल्लीला बोलवलं आम्हाला. एका मीटिंगच्या दरम्यान जेव्हा दिल्लीला गेलो तर त्यांनी खास आमच्यासाठी एक 5-10 मिनिटाची वेगळी मुलाखत ठेवली की आम्हाला जाणून घ्यायचं आहे की इंडियातलं हे फर्स्ट मॉडेल आहे जे तुम्ही असं मशीन, इतकी मोठी मशीन, त्याचं सगळं कन्झ्युमेबल एका हॉस्पिटलला नेऊन पोहोचवत आहे, त्याचं टेक्निशियनचं ट्रेनिंग कसं केलं, तुम्ही कसं काय ट्रेनिंग म्हणजे टेक्निशियन प्रोव्हाइड करताय, तर त्यांना खूप उत्सुकता होती. तर त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी त्यांचा एक मध्ये कन्व्हर्टर दिला, तो आम्हाला प्रश्न विचारत होता, मग आम्ही त्याचे आन्सर करत होतो. तर त्याला खूप कुतूहल वाटलं की असं कसं होऊ शकते की इतकी मोठी मशीन हे फिरवत आहे. जे त्यांनी कधीच कल्पनाही नव्हती केली की असं काही होऊ शकते, ही मशीन घेऊन कोणी फिरू शकतं. मग त्याच्यानंतर त्यांनी हे मॉडेल त्यांना इतकं आवडलं की आजच्या डेटमध्ये तर मग सेम मॉडेल त्यांनी आता दिल्लीला चालू केलं, बेंगलोरला चालू केलं, मुंबईला चालू केलं, पुण्याला चालू केलं. मला गर्व होईल की पूर्ण इंडियात असं फर्स्ट मॉडेल चालू करणार आम्हीच राहू आहे की आम्ही असं मॉडेल चालू केलं.
1: सुरुवात तर तुमची अगदी कमी भांडवलापासून झाली. प्रॉफिटही बऱ्यापैकी असेल, पण आज बघता या व्यवसायाची उलाढाल किती रकमेपर्यंत गेलेली आहे काय सांगाल?
0: हो, छोट्यापासून चालू केलं मी. म्हणजे होऊ शकतं की माझं फर्स्ट जे वर्षाचं टर्न ओव्हर होतं ते हार्डली 1-2-3 लाखाचं असेल. पण ऑफकोर्स आता ते कोट्यावधीत गेलेलं आहे आणि मला सांगताना खूप आनंद होईल. म्हणजे बऱ्यापैकी मी व्यवसाय एस्टॅब्लिश केलेला आहे.
1: श्रेय पूर्ण तुम्हाला जातं आणि तुमच्या घरातील व्यक्तींना जातं.
0: एक्झॅक्टली.
1: अपर्णाताई, अनेक आठवणी, अनेक असे अनुभव असतील जे तुम्हाला आजही आठवत असतील आणि त्या अनुभवातून तुम्ही शिकत गेलेल्या आहात आणि हे शून्यातून तुम्ही हे आपलं विश्व उभारलेलं आहे, भावी योजना काय आहेत या व्यवसायाच्या दृष्टीने बघितलं तर काय सांगाल?
0: तसं माझं खूप असं प्लॅनिंग नाही, कारण की माझं महत्वाचं प्लॅन म्हणजे माझी फॅक्टरी होतं.
1: बरं,
0: फॅक्टरीचं झालेलं आहे, पण आता म्हणजे माझी खूप वाढवायची इच्छा नाही, कारण की खूप जास्त बर्डन झालेलं आहे. आता ऑफिस, फॅक्टरी आणि फॅमिलीला वेळ नाही देऊ शकत, त्याच्यामुळे आता मला ठीक आहे, जे माझं ऑफिस आहे तिथे आणखी काही अपडेट्स करणं, नवीन नवीन गोष्टी इन्व्हॉल्व करणं, वाढवून घेणं, बस तेवढंच एक माझं मोटिव्ह आहे
1: सध्या. आता जाता जाता आमच्या मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मी संदेश म्हणजे मॅम मी आता खूप मोठी नाही संदेश द्यायला, पण एकच आहे की कोणताही व्यवसाय तुम्ही करत आहे तर त्यात स्थिरता असू द्या, तुमचा एक मोटिव्ह असू द्या, तुमचा एक दृष्टिकोन असू द्या त्याच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही फॅमिली सपोर्ट 100% असू द्या. विदाउट फॅमिली सपोर्ट तुम्ही काहीच नाही करू शकत. फॅमिली सपोर्ट जरुरी आहे. तुमच्या मुलांना एक चांगलं वळण लावणं, व्यवस्थित राहणं, ते सगळं आपल्या फॅमिलीतूनच शिकवलं जातं आणि ते तेव्हाच होईल जेव्हा घरी आपल्या कोणी मोठे माणसं आहे.
1: बरोबर.
0: आणि दुसरं, तुम्ही जो पण व्यवसाय करताय त्याला वेळ द्या, त्याच्यात नवीन नवीन अपडेट्स करा आणि वेळ द्या त्याला, ते महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की नाही आता 8-10 दिवस झाले काहीच नाही अपडेट प्रगती आहे तर हे सोडायचं का, दुसरं पकडायचं का. नाही, तुम्ही जो व्यवसाय करत आहे त्याला पूर्ण वेळ द्या, त्याचा एक छान दृष्टिकोन ठेवा, स्थिरता ठेवा, त्यात हे महत्वाचं आहे.
1: खूप छान. आणि अगदी हा मेसेज म्हणजे तुमच्या अनुभवाचेच बोल होते ना, तुम्ही त्यातून गेलेल्या आणि तुम्हाला मग ते काम किती सोपं झालं हेच तुम्ही सांगितलेलं आहे. खूप छान. आणि अपर्णाताई, पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, व्यवसाय हा केवळ नफा कमवण्याचा मार्ग नसतो तर तो विश्वास, सेवा आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचा असतो. आणि अपर्णाताईंनी आपल्या या प्रेरणादायी अनुभवांनी अनेक महिलांना उद्योजकतेची नवी दिशा दिलेली आहे. एखाद्या उद्योगाचा जर आपण विचार करत असाल तर नक्कीच अपर्णाताईंनी दिलेला हा मेसेज त्याचा विचार कराल. तर अपर्णा चौधरी, आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार.

0: जाता जाता कुठलं गीत ऐकायला आवडेल ते सांगा.
1: जाता जाता मला पुन्हा लता दीदींचंच मासूम मधलं तुसे नाराज नाही जिंदगी हैरा हूं मैं ते गाणं ऐकायला खूप आवडेल. माझ्या जवळचं गाणं आहे हे आणि मला असं वाटतं की खरंच हे गाण्यातले जे बोल आहे ते माझ्यासाठी आहे, कारण की मी स्वतः हैराण आहे की
0: कसं मी एवढं यश मिळवलं. अर्थात तुमच्या जिद्दीमुळेच हे यश मिळालेलं आहे. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत उद्योजिका अपर्णा चौधरी यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता वळूया आपल्या सृजनाकडे, अर्थात आपल्या साहित्यविश्व या मालिकेकडे. लेख असो, कथा, कादंबरी असो, बरेचदा काल्पनिक असतं तर कधी समाजात घडणाऱ्या घटनांचं चित्रण असतं. लेखकाच्या मनातल्या भावनांना स्पर्श करून शब्द कागदावर उतरतात आणि वाचकाच्याही मनाला स्पर्श करून जातात. अशाच काही कथा आपण या मालिकेमध्ये ऐकत असतो. तेव्हा आज साहित्यविश्व या मालिकेमध्ये अपर्णा आठले यांची कथा आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे दूरचे डोंगर. चला तर ऐकूया.
1: माझ्या आजच्या कथेचे नाव आहे दूरचे डोंगर. बेटी बचाओ बेटी पढाओच्या सभेहून येताना उशीर झाला आणि ललिताला रोजचाच रस्ता सुधरेना. तकलादू असलेलं मागचं दार, घराबाहेर असलेली न्हाणी, संडास आणि घरात कसलीशी धास्ती घेतलेल्या मायबापाची वाट बघत असलेल्या पोरींना आठवत आठवत आक्रिताच्या धास्तीने धावताना रोजचीच पायाखालची वाट संपता संपेना. चार चौघीत उठून दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्रागत वाढणाऱ्या पोरींनी ललिताच्या काळजाला घोर लावलेला होता. भुंग्यासारखे गावातली पोरं हिच्या मुलींचे चाहूल घेत घराभोवती घोटाळत त्यांना अजून तरी दाराबाहेरच रोखलं होतं ललितानं. पण आपल्या माघारी कोण कसा घरात घुसेल याची टांगती तलवार अखंड डोक्यावर लटकत होती. हे तर बाहेरचंच संकट होतं, पण घरातही मन धास्तावलेलंच असायचं. चुली वेगळ्या झाल्या तरी एकत्रपणाचा आब राखून असलेल्या कुटुंबात वयानं, मानानं, पैशानं धाकूटपणा असलेल्या ललिताला काका मामाच्या नात्याचा हवाला देत अंगणात पाऊल टाकत तिच्या लेकींना न्याहाळणाऱ्या धटिंगणांना रोखता येत नव्हतं. आणि रोखणार तरी कोणाला? मामाची पोरगी म्हणजे आपलीच मालमत्ता समजणाऱ्या नंदेच्या मुलाला की उजागरीनं जावेच्या घरात ठिय्या देत सतत हिच्या पोरींना न्याहाळणाऱ्या जावेच्या पाहुण्याला? सारच त्रांगडं.

बोलता येत नव्हतं की सांगता येत नव्हतं. मागे एकदा मोठ्या लेकीच्या जवळजवळ करणाऱ्या नंदेच्या मुलाबद्दल तिनं सासूजवळ नाराजी व्यक्त केली आणि घरात जो काय हल्लकल्लोळ उडाला त्याला तोंड देता देता तिला आणि तिच्या मुलींना सुद्धा नाकी नऊ आले. तुले काय वाटलं, तुझ्या पोरी अप्सरा आहेत? माझ्या नातवाले बोलला होते तर आव शहरात राहते तो म्हणून जरासा मोकळेपणानं वागते पोरी संघ. जरा गोऱ्या पण आहेत तुझ्या पोरी तर तू येत हात आभाळालीस टेकली. माझ्या लेकीले नातवाले काही कमी नाही त्याच्या पोरी. उलट मांगितली कंदी त्यानं तर तुझ्या डोक्यावरचा भार उतरन. कोरडवाहू चार एकरात तीन तीन पोरी कशा पोषशीन? संतापाच्या भरात सासू वर्मी घाव घालत होती. तसं नाही हो, पण सध्या शिक्षणाचं वय आहे दोघांचंही. त्या त्या वयात त्या त्या गोष्टीच करायला हव्यात म्हणून म्हटलं. सासूच्या आग पाखडीपुढे ललिताचा युक्तिवाद दुबळा ठरला. मोठी चालली शिक्षणाच्या गोष्टी सांगणारी. तू झाली नव 15वी पास. कितीक उजेड पडला तू हा, कितीक सावरलं तू ना माह्या पोराचं घर. आखरीले खुरपच हाती धराले लागलं ना. सासूचे बोल कानात उकळत शिसवत होते. सासूने तिच्याशी बोलणं टाकलंच, शिवाय तिच्या बोलण्याचा विपर्यास करत नातलगांनी तिच्या मुलींनाही वेगळं टाकलं. जिथे सासूनेच समजून घेतलं नाही तिथे जाऊ तर एक बोट दूरचीच होती. आधीच्या अनुभवाने शहाणी झालेल्या ललिताने जावेच्या भाच्याला परस्पर दिलेली समज जावेला चांगलीच झोंबली. तिचं वागताडन ऐकून कधी नव्हे तो दिनकरही ललितावरच कावला होता. चुप राहत जाण कशाले घर फोडाले निघाली. अवाक झालेल्या ललिताला समजेच ना तिचं काय चुकलं ते. अशा कशा या बायका, रागलो बसले तरी काय चूक काय बरोबर याच भान नाही त्यांना. नात्या गोत्या पलीकडे मुलगी म्हणून तिची सुरक्षा तिची अब्रू हे जपणं महत्वाचं आहे हेही त्यांना समजत नाही. यातून मार्ग कसा काढायचा? इथे तर मुलींचा बापही नात्या गोत्यांना सांभाळतोय. आता त्यांचंही चुकत नाही म्हणा, परिस्थितीच वाईट आहे आपली. विचार कर करून ललिता थकून जायची. या अशा घरातल्या चकमकींनी घरात फूट पडत गेली आणि त्याचं खापरही ललितावरच फुटलं. माहेरी सुद्धा हातावर पोट असलेल्या ललिताने केवळ जिद्दीने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. तिच्या याच गुणांचं कौतुक वाटून दिनकरनं तिला होकार दिला. एकत्र कुटुंब शेतीवाडी आणि एकूणच बरी परिस्थिती पाहून मायबापाने तिला उजवली आणि स्वतःच्या पायावर उभं होण्याचं डोळ्यातलं स्वप्न खोल खोल गाडून ललितानं दिनकरच्या दारातलं माप ओलांडलं. सासरी समरस होण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिचं शुद्ध स्वच्छ बोलणं वागण्यातली शहराऊ झाक घरात सासूला आणि जावेला चांगलीच खटकत होती. त्यातून माहेरून फारसा ऐवज आणला नाही म्हणून सासूचा रोष दुणावलेला होता. त्यात भर पडली ती तीनही मुली झाल्यावर. तिच्या पोटी वंशाचा दिवा उजळला नाही म्हणून नाराज सासूनं पक्षपात सुरू केला. आधीच वागण्या बोलण्याने वेगळी पडलेल्या ललिताला सासूनं वेगळी चूल मांडायला लावली. वाट्याला आलेली चार एकर कोरडवाहू जमीन दिनकरनं मुकाट्याने स्वीकारली. तेवढीच जमीन आणि जवळच्या MIDC मिळालेली अस्थिर नोकरी याच्या आधाराने तुट्यापुंजा कमाईत तारेवरची कसरत करत दिनकर ललिताचा संसार चालला होता. ललिताचा हाच संघर्ष तिच्या जिद्दीला धार चढवत होता. तीनही मुलींना शिकवायचंच या ध्येयाने ती पछाडलेली होती. पण या सर्वात तिच्या मुलींचं वाढतं वय नेटस रूप शहराऊ कळा आडवं येत होत. गावातल्या इतर मुलींमध्ये उठून दिसणाऱ्या ललिताच्या पोरींना टवाळ नजरा विंधत राहायच्या. त्याला विरोध करण्याची त्यांची ताकद अपुरी पडत होती. मात्र कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ ठरायची भीती मनात ठाण मांडून बसलेली होती. वाढत्या वयाच्या मुलींना घटकावर एकटं कुणाच्या भरोशावर सोडायचं हाच प्रश्न दिवस उजाडला की तिच्या समोर दत्त म्हणून उभा असायचा. तसंही गावच्या लोकांनी आता या ना त्या कारणाने शहरची वाटच धरलेली होती. गावातली वर्दळ कमीच झालेली. एखाद दुसऱ्या घराचा अपवाद सोडला तर भर दिवसा सुद्धा गावात सुन्नाट शांतताच नांदायची. रोज शेतात कामाला जाताना मुलींना आपल्या सोबत घेत
सतत नजरेसमोर ठेवायची.

जी कसरत करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं. यावर उपाय एकच होता, मुलींना या वातावरणातून दूर नेणं. पण कसं? ललिता मनाशीच विचारायची. नाही म्हणायला ललिताने शहरातल्या बहिणीकडे खडा टाकून बघितला होता मुलींना ठेवण्यासाठी. त्या प्रयत्नाला यशही मिळालं. तिच्या भल्याबुराची चाड असलेल्या भरल्या घराचा शेजार मुलींचं शहरातलं वास्तव्य सहज सुरक्षित करणारा ठरणार होता. पण त्यासाठी लागणारा जादा खर्च उचलायची दिनकरची तयारी नव्हती आणि सासूरवाशीण बहिणीवर ललिताला आर्थिक भार टाकायचा नव्हता. ते तरी काय करतील? 6 महिन्यांपासून MIDC काम बंद पडलेलं आहे. भरीसभर खरीपाचा हंगाम कमी पावसानं आणि रब्बीचा हंगाम गारपिटीनं नासलेला. हातात फारसं काही उरतच नाही इतक्यात, ललिता आपल्याच मनाला समजवायची आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा उसळायची. ते काही नाही, अजून कष्ट करू, कमाईचे आणखी मार्ग शोधू, पोटाला चिमटा घेऊ, पण मुली शहरातच ठेवू शिकायला. जिथं खेड्यातल्या घरांसारखे सर्वांसाठी उघडे दारं नसतील आणि त्यातून नात्याच्या हक्कानं घरात घुसणारे धटिंगणही नसतील आणि गावातली ही भेडसावणारी शांतताही आसपास नसेल. घराबाहेर गर्दीत आणि बंद दाराआड घरात सुखाच्या राहतील माझ्या लेकी. बस आता मुली शहरातच ठेवायच्या, तिथेच त्या सुखरूप आनंदाने राहतील. ललिताने मनाशी खुणगाठ बांधली. बेटी बचाओ बेटी पढाओच्या खेड्यातल्या सभेतून उशिरा घरी परत जाताना सायलीच्या मनावर हजारो मनांचं ओझ होत. जेमतेम 1 तासाचा रस्ता संपता संपत नव्हता. शहरी जीवनशैलीच्या गरजा भागवताना अर्थार्जनासाठी तिचं आणि नवऱ्याचं उशिरापर्यंत घराबाहेर राबणं, दुसऱ्यांच्या सुख दुःखाशी देणं घेणं नसलेली, मूकबधीर होऊन रस्त्यावरून वाहत असलेली संवेदनाशून्य गर्दी, पाषाण हृदयाच्या टोलेजंग इमारती, निर्मनुष्य जिने, बंद दारांचे मजले पार करणाऱ्या एकाकी लिफ्ट, अत्याधुनिक फ्लॅट मधला बंद दारा आडचा भीतीदायक एकटेपणा आणि या साऱ्या चक्रव्यूहात अडकलेल्या उमलत्या फुलांसारख्या तिच्या मुलींच्या विचाराने सायलीच्या काळजाचा ठोका चुकलेला होता. वखवखलेली गिधाडं गर्दीचा भाग बनलेली आणि त्यांच्यापासून लपणार तरी कुठे? शाळा, कॉलेज, रस्ते सर्वत्र, अगदी बिल्डिंगच्या आवारातही रखवालदारासोबत अनेक बुभुक्षित नजरा मुलींच्या मागावरच असायच्या. पण तक्रार करायची कोणाजवळ? आपण बरं की आपलं काम बरं असा होरा असलेल्या माणसांच्या गर्दीत मदतीला येणार कोण? वेगाने धावणाऱ्या या शहरात कुणीच कुणाचं नव्हतं. मागे एकदा सोसायटीच्या फाटकाशी थोरलीच्या अवतीभोवती वेगाने बाईक फिरवणाऱ्या छछोर मुलाला सोसायटीतले एकानेही हटकले नव्हते. अनायसेस तिथे पोहोचलेली सायली मात्र एखाद्या वाघिणीसारखी मुलीच्या मदतीला धावली. स्तब्ध गर्दीतला एकही हात तिच्या मदतीला समोर आलेला नव्हता. भर गर्दीत अंगाला नको तिथे होणारे स्पर्श, सहेतुक इशारे मुलींच्या मनातील भीती वाढवत होते. सायलीला करिअरच्या महत्वाच्या टप्प्यावर घरात फारसं गुंतता येत नव्हतं. आजपर्यंत ठराविक साचेबद्ध दिनचर्येत जगताना सारं कसं आलबेल होतं, पण मुलींच्या अंगावर तारुण्याच्या खुणा विलसायला लागल्या आणि सायली समोर जगाचा भेसूर चेहरा उजागर झाला. वर्तमानपत्रातल्या TV वरच्या बलात्काराच्या बातम्या, उडत उडत कानी पडणाऱ्या आसपासच्या छेडखानीच्या बातम्या आताशा ऐकवत नव्हत्या. आधी खूप दूर वाटणारं कटू वास्तव आता दाराशी उभं असल्यागत भासत होत. आभाळच फाटलं होतं, ठिगळ लावायचं तरी कुठे आणि किती? दिवसाच्या शेवटच्या प्रहरी मुलींना कुशीत घेत सुरळीत पार पडलेला दिवस तिला दिलासा दे इतकंच. मात्र उद्याची चिंता मनाच्या कोपऱ्यात उभीच असायची. त्यांना वाचवायचं तरी किती? ही परिस्थिती टाळायची तरी कशी? मुलींना घरात डांबून तर ठेवता येणारच नव्हतं ना. ऑटोवाल्या काकांची अंगावर रेंगाळणारी नजर बघून कावरी बावरी झालेली थोरली सायलीच्या नजरेतून सुटली नाही.
गेट जवळ उभा असलेला मुलींना बघून रंगेल गाणं गुणगुणणारा वॉचमन, संध्याकाळी ट्युशनहून परतताना जागोजागी उभे असलेले रोड रोमियो, लिफ्टमधल्या गर्दीचा फायदा घेत जवळ सरकत कोप

0: राणे नको तिथे ढोसणारे वरच्या फ्लोअर वरचे अंकल कुण्णा कुण्णाचा भरोसा उरलेला नव्हता. बर, प्रतिकार करायचीही हिंमत नव्हती, त्यामुळे त्रास वाढण्याचीच भीती मनात ठाण मांडून बसलेली. बाहेरून घरी आल्यावरही मुलींना घरात एकटेपणाचा सामना करावा लागतो याची सायलीला कमालीची खंत वाटत होती. दार बंद करून खिडकीत आईबाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मुलींसाठी सायलीचं काळीज तीळ तीळ तुटायचं. या सर्वांवर कुठला उपाय मात्र सापडत नव्हता. या मनाने आपण किती सुखात आणि सुरक्षित वातावरणात वाढलो त्यावेळी पटायचं नाही, पण नात्यातल्याच काय, शेजार पाजारच्या काकू मावशींचं सुद्धा किती लक्ष असायचं सर्वांवर, ते छान होतं. गावाहून बोलवून घ्यायचं का आईला, नाही तर सासूबाईंना? होतील का त्या राजी? त्यांचंही स्वतःचं विश्व आहे, त्यात त्या रमलेल्या आहेत. अशा सहजासहजी कशा ते सोडून इथे परक्या वातावरणाला आपलं मानतील त्या? आपण आपल्या करिअरसाठी, स्वतःच्या समाधानासाठी मुलींचं बालपण तर चिरडून तर टाकत नाही ना? सायली विचार करून थकून जायची. हल्ली सायलीला राहून राहून लहान गावातल्या तिच्या घराची आठवण यायची. तिथले एकमेकांना धरून असलेले शेजारी, आपुलकीनी वागणाऱ्या नातलगांची वर्दळ, त्यातून वाटणारा आधार, सारा आठवून सायलीच्या मनात खूप उलथापालथ सुरू झाली. सहन न होऊन सायलीने कधी नव्हे तो मुलीला छेडणाऱ्या एका टोळ भैरवाला जाब विचारला. अन एक दिवस अचानक ती आणि नवरा घरी नसताना मुलींना एकटच घरात बघून दारावर कुणा गिधाडानं दिलेल्या थापा मुलींच्या मनात दहशत निर्माण करून गेल्या. दाराला दार लागून असलेला शेजार अलिप्त होता. सोसायटीचा वॉचमन कुंपणच शेत खातं ही उक्ती सार्थ ठरवत होता. या अनितिमान आक्राळ विक्राळ समाज ग्रासणाऱ्या राक्षसाशी दोन हात करायचे तरी कसे? या विचाराने हदवल झालेली सायली आणि तिचा नवरा मुलींना पोटाशी घेऊन बसलेले होते. आपलं नेमकं काय चुकलं हा प्रश्न स्वतःलाच सायली विचारत होती. केलेल्या धाडसाबद्दल पस्तावत होती. भेदरून गेलेल्या आईबापांच्या कुशीत दडलेला अश्राफ मुलींच्या मनात भीती ठाण मांडून बसलेली. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला होता. आणि एक वेगळाच निर्णय सायलीने घेतला. थोडं वेगळं वाटतंय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जातोय आपण, पण हे असं भीतीच्या छायेत मन मारत जगण्यापेक्षा आपल्या गावी आपल्या माणसांमध्ये जाऊया परत. निदान मुली मोठ्या होईपर्यंत तरी आपल्या माणसात निर्धास्त वाढू देत, तिकडेच ट्रान्सफर करून घेऊया. आपलं करिअर काय तिकडेही घडेलच. काही कमी जास्त झाले तरी मुली मात्र मोकळेपणाने जगतील. ते काही नाही, आपण मुलींना आपल्या लोकांमध्ये आपल्या गावाकडेच घेऊन जाऊ. थोडंफार काही कमी जास्त असलं तरी नातलगांच्या गोतावळ्यात, उघड्या दारांच्या घरात, मोकळ्या अंगणात सुखात राहतील माझ्या मुली, सायलीने मनाशी खुणगाठ बांधली.
1: मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेमध्ये अपर्णा आठले यांची कथा ऐकली. कथेचं शीर्षक होतं दूरचे डोंगर. मैत्रिणींनो, अवघ्या 2 दिवसांवरच भारताचा स्वातंत्र्य दिन आला आहे आणि आपण तो साजरा करणार आहे, तेव्हा त्यानिमित्त हे देशभक्तीपर गीत आता आपण ऐकूया.

मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता अरसपुरे यांच्यासह मी स्वाती तुपकर तुमचा आजच्यापुरता इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 आणि 38 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतमहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि योगिता चितळे यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं मन्नाडे यांच्या स्वरात. संगीत होता राम कदम यांचं आणि चित्रपट होता पाहुणी. आणि गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा आयोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण इंगडे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारू शकता आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245415434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

0: चौकट राजा या चित्रपटातील आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं.
1: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
2: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
1: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आता कुठे आहे
2: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिश कालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
1: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.

0: this. And if you don't like the food, make it cross.
1: सगळा तोंडाने असं डायरेक्ट नाही बोलता येणार का?

0: अवधूत गुप्ते आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वरुण लिखाते यांचं आणि चित्रपट होता फुलराणी. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमा अंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं कामकाज संस्थगित। खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर। राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण। आणि मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांची धरपकड, अंमली पदार्थ तसंच शस्त्रसाठा जप्त। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेत सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभं राहायला सांगितलं। वंदे मातरम गायनानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं। यावेळी सभागृहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विविध पक्षांचे प्रमुख नेते तसंच सदस्य उपस्थित होते। संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या महिन्यात 20 सुरू झालं होतं। याच दरम्यान दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलीस बळाचा वापर तसंच राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं ही विरोधी पक्ष सदस्यांची मागणी, यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार अडथळे आले। सभागृहानं 29 जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक मंजूर केलं।

0: केलं. याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक, विनियोग विधेयक, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक, बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 आणि खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक यांचा समावेश आहे. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 चर्चा आणि मंजुरीसाठी मांडलं. भारताच्या खाण क्षेत्राला अधिक कार्यक्षम आणि गुंतवणूकपूरक बनवणं आणि देशाच्या महत्त्वाच्या खनिजांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे क्षेत्र सक्षम करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं. दरम्यान संसदेच्या मकरद्वाराजवळ आज आंदोलन करत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीचे सदस्य समोरासमोर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देशभरातले विद्यार्थी आंदोलनांवर चर्चा करण्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी पळ काढत असल्याचा आरोप करत रालोआच्या खासदारांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. सरकारला चर्चा करायची असताना संसदेत विरोधकांनी चर्चेपासून पळ काढल्याचं संसदीय कार्यमंत्री रिजिजू यावेळी म्हणाले.
1: सरकार डिस्कशन चाहते हैं पार्लियामेंट में और ओपोजिशन भाग रहे हैं, ये कल्पना करना मुश्किल है क्योंकि पार्लियामेंट डेमोक्रेसी में ओपोजिशन पार्टी डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार जवाब देते हैं. यहाँ तो सरकार खुद ही कह रहे हैं कि हम डिस्कशन करेंगे, जवाब देंगे और ओपोजिशन जवाब सुनना नहीं चाहते और भाग रहे हैं. ऐसा परिस्थिति आप कल्पना कर सकते हैं? लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
0: तर दुसरीकडे 20 जुलै रोजी दिल्लीत पेपर फुटीच्या विरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावं ही आपली मागणी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी लावून धरली. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणा दिल्या. यंदाच्या जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.3% वाढ होऊन ती 4,57,811 वर पोहोचल्याचं सियाम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवल्याचं यात म्हटलंय. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर तीन चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलंय. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली आहे. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत नृत्य नाटक लोककला आदिवासी कला बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचं संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा यात समावेश आहे. जम्मूमध्ये वैष्णोदेवी इथं जाणाऱ्या पश्चिम भारतातल्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी साबरमती जम्मू तवी एक्सप्रेसचा कटरापर्यंतचा विस्तार करायला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली. ही गाडी जम्मू मार्गे धावेल आणि कटरा इथं श्री माता वैष्णोदेवी रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वी उधमपूरमध्ये शहीद कॅप्टन तुषार महाजन स्थानकावर थांबा घेईल. या विस्तारित रेल्वेमुळे गुजरात, राजस्थान, पंजाब आणि पश्चिम भारतातल्या इतर भागातल्या हजारो प्रवाशांना जम्मू तावी इथून कटरापर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी वेगळी व्यवस्था करावी लागणार नाही. तसंच त्यांचा प्रवासाचा वेळ आणि अतिरिक्त खर्च कमी होईल असं उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. ही विस्तारित सेवा सुरू होण्याची तारीख याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यावर जाहीर केली जाईल असं यात म्हटलंय.

या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात सुरक्षा दल आणि पोलिसांनी राबवलेल्या मोहिमांमध्ये अनेक कट्टर अतिरेक्यांना अटक केली असून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, स्फोटकं आणि इतर प्रतिबंधित साहित्य जप्त केलं आहे. खाबाम, लामखाई, सपाम, इरिलबुंग, चुराचंदपूर इत्यादी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. प्राप्तिकर विभागानं क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जप्तलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. कुपारलिंगो शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या या आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी 1 विद्यार्थिनी नागपूरमध्ये उपचार घेते. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असून धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या जलमार्गावर अमेरिका आपली पकड कायम ठेवणार असल्याचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणची लष्करी आणि राजकीय व्यवस्था कमकुवत झाली असून अमेरिकेच्या कारवायांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्याची क्षमता इराणने गमावली असा ट्रम्प यांचा दावा आहे. इराण गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून पूर्वीप्रमाणे प्रादेशिक प्रभाव पाडू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. मात्र इराणने अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेच्या जडणघडणीत भारतीय नागरिकांच्या वाढत्या सहभागाची दखल घेत भारताच्या समृद्ध वारशाचा गौरव करण्यासाठी अमेरिकेतली अनेक राज्य 15 ऑगस्ट हा दिवस भारत दिवस म्हणून साजरा करणार आहेत. डेलावेअरचे गव्हर्नर मॅथ्यू मेयर यांनी नुकतीच याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं कामकाज संस्थगित. खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांची धरपकड, अंमली पदार्थ तसंच शस्त्रसाठा जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

दुर्गेश कौरती नागपूर इथले विणकर सेवा केंद्र कळमेश्वर इथे असलेल्या धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या सामायिक कारखान्यात 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला. या सोहळ्यात 300 अधिक हातमाग विणकर उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी शैक्षणिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर भागधारक सहभागी झाले होते. नागपूर इथल्या विधानभवन विस्तार प्रकल्पाला राज्य सरकारनं 1,002.76 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत नवीन विधान भवन आणि अॅनेक्स इमारतीसाठी 662.58 कोटी तर 14 मजली प्रशासकीय इमारतीसाठी 339.78 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विस्तारित संकुलात आधुनिक विधानसभा आणि विधान परिषद सभागृहे समिती कक्ष माध्यमांसाठी सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. प्रशासकीय इमारत विद्यमान विधान भवनाशी भूमिगत बोगद्याद्वारे जोडली जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या अभियानांतर्गत बिंझाणी नगर महाविद्यालयात जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर सोपानदेव पिसे यांच्या हस्ते झालं. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत पुढील 2 वर्षात नागपूर विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयात दर रविवारी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत नागपूर जिल्ह्यात

0: महाराष्ट्रातील कळमेश्वर तालुक्यातील तोंडाखैरी येथे 3 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 33/11 किलोवॅट कळमेश्वर उपकेंद्राशी जोडलेल्या सुमारे 1,105 शेतकऱ्यांना आता दिवसा नियमित वीज पुरवठा मिळणार आहे. यापूर्वी काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथे 4 मेगावॅटचा सौर प्रकल्प सुरू झाला असून नागपूर ग्रामीण मंडळातील एकूण सौर ऊर्जा निर्मिती क्षमता आता 7 मेगावॅटवर पोहोचली आहे. नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर, जिल्हा परिषद आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिव्यंग आणि कर्णबधिर दिव्यांगांसाठी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात निःशुल्क जयपूर फूट साहित्य आणि सहाय्यक साधनांचे मोजमाप आणि वाटप शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधनं उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. शासन कर्णबधिर मुलांच्या उपचारासाठी कॉक्लिअर इम्प्लांट सुविधेत सवलत देत असल्याचं देखील ते म्हणाले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी बाजीप्रभू चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक दरम्यान भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीचे मुख्य आकर्षण 700 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज ठरला. मनपातर्फे शहरात 1,75,000 तिरंगा ध्वजांचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या वतीने नागपुरातील रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या प्रदर्शनीमध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत क्षणांची तसंच बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताच्या संदर्भातील छायाचित्रे लावण्यात आली. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स C2 यांच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी नागपुरात जेल भरो आंदोलन करण्यात आलं. योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन दरमहा किमान 30,000 रुपये वेतन लागू करावे यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. या आंदोलनात आशा, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचारी, लाल बावटा वाहतूक कामगार युनियन, औद्योगिक कामगार तसेच शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले. या आंदोलनात C2च्या वतीने सुमारे 2,000 महिलांनी सहभाग घेतला. भविष्यात नागनदी प्रकल्पाच्या कामांसाठी रस्ते खोदताना काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच रस्ते पूर्ववत न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करावे असे स्पष्ट आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर स्वाती सोनपेठकर.
1: कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचं 1:45 आणि 12 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शैलजा बानेगावकर यांनी गायलेलं श्री दी इनामदार यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ ओके यांचं.

श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश भट यांची रचना. स्वर आणि संगीत आहे कुणाल इंगळे यांचा.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं ठीक 1:55 झालं आहे. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया न र फाटक यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: आज आपण न र फाटक यांच्या पत्रांविषयी बोलणार आहोत. न र फाटक हे इतिहासकार, चरित्रकार, समीक्षक आणि संशोधक होते. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, गोपालकृष्ण गोखले इत्यादींवरील संशोधनासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध झालेला नाही, मात्र विविध स्मृतिग्रंथ, चरित्रग्रंथ, नियतकालिकं आणि संशोधनपर ग्रंथामध्ये त्यांची निवडक पत्रं आढळतात. त्यांच्या पत्रातून संशोधननिष्ठा, ऐतिहासिक दृष्टिकोन, परखड मतप्रदर्शन आणि भाषेतील नेमकेपणा दिसून येतो. त्यांनी अनेक साहित्यिक, इतिहासकार, संशोधक आणि प्रकाशक यांच्याशी पत्रव्यवहार केला असं दिसतं. या पत्रातून संशोधनाविषयी असलेली त्यांची तळमळ, त्यांचे वाङ्मयीन मतभेद आणि समकालीन साहित्य विश्वाचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. आज मी त्यांचे विश्रब्द शारदा या ग्रंथातील एक पत्र उदाहरण म्हणून घेतलं आहे. नर फाटक यांना दुर्मिळ ग्रंथ मिळवून तो आपल्या संग्रही असावा असं प्रकर्षानं वाटत असे. त्यासाठी ते जो खटाटोप करीत असत ते पाहून आपण थक्क होऊन जातो. ग्रंथसंग्रहाच्या या विलक्षण नादाबद्दल त्यांनी एका ठिकाणी लिहिलं आहे की कधीकधी पुस्तक घेण्यासाठी पैसे नसले तर इतर महत्त्वाच्या

0: कामासाठी काढून ठेवलेले पैसे खर्चूनही मी पुस्तकं घेतली आहेत आणि घेतोही. आपणास हवे असलेलं पुस्तक वाचनालयातून वेळेवर मिळेलच याची खात्री नसते. यासाठी ती स्वतःचीच असली पाहिजेत या मताचा मी आहे. पुस्तकांचा संग्रह करण्याचा मला मोठा नाद आहे आणि हौस आहे. तसंच पुस्तकं देण्याचाही नाद आहे. माझ्या संग्रहातील कित्येक चांगले ग्रंथ मी ग्रंथालयांना आणि सार्वजनिक संस्थांना दिले आहेत. त्याची किंमत हजारोंनी होईल. पुस्तकं देणं आणि घेणं हा माझा छंदच आहे. मी त्यांचा नमुना म्हणून जे पत्र निवडलं आहे त्यातूनही त्यांचा या पुस्तक देणे या छंदाचं एक उदाहरण पाहायला मिळेल. हे पत्र त्यांनी 3/8/1935 रोजी श्री तात्याजी वझलवार यांना लिहिलेलं आहे. ते पत्रात लिहितात, मी पुस्तकांचा मोठा रसिक आणि संग्रही आहे असे माझे स्नेही श्री उपाध्ये बुवा यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेलच. पुस्तकांच्या अपरिमित नादामुळं मी गेली 25 वर्ष पुस्तकं जमवीत गेलो आहे. परंतु अलीकडे त्याविषयीची उदासीनता उत्पन्न झालेली आहे आणि मी योग्य संस्था वाटल्यास तिच्या हवाली पुस्तकं करू लागलो आहे. नुकतीच मी 100 पुस्तकं एका संस्थेला पुण्याला दिली. त्यावरून बोलताना श्री उपाध्ये यांनी नागपूर सिटी कॉलेजच्या संग्रहालयाचं नाव सहज सुचवलं. मला ते न पटण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यामुळं बुवांना रुकार देऊन आज देण्यालायक पुस्तकांची यादी तयार केली. ती सोबत पाठवित आहे. आणखी काही पुस्तकं मी देऊ शकेन आणि त्यांची नावं मी मागावून कळवीन. ही पुस्तकं आपण सिटी कॉलेजसाठी स्वीकारल्यास सुस्थळी पडून कारणी लागल्याबद्दल मला आनंदच होणार आहे. आपला नर फाटक. अशी त्यांची इतर पत्र मिळून वाचली तर आपल्या ज्ञानात भरच पडेल याची मला खात्री आहे.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला न र फाटक यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात वेलवर्गीय भाजीपाल्यावरील किडींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये आपल्याकडे काकडी, घोरकीन, कलिंगड, कारली, करटोली, पडवळ, तांबडा भोपळा, दुधी भोपळा यासारखी पिकं घेतली जातात. या वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये त्यांच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये विविध किडींचा उपद्रव हा होत असतो. त्यामध्ये सुरुवातीला बियाणं उगवून आलं की जेव्हा रोपं 2 ते 4 पानाची असतात अशा अवस्थेत वेलवर्गीय भाज्यांमध्ये आढळणारी कीड म्हणजे तांबडे भुंगेरे, लाल भुंगेरे, काळे भुंगेरे. तांबडे भुंगेरे ही कीड विशेषत रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते. वेल मोठी झाल्यावर हेच भुंगेरे कोळी पानं खातात आणि त्यामुळे पानावर गोलाकार ठिपके आढळतात. त्यामुळे वेलींच्या वाढीवर परिणाम होतो. दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे नागळी. ही कीड देखील सुरुवातीपासून ते वेल वाढीच्या संपूर्ण अवस्थेत पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ही कीड पानांमध्ये शिरून त्याचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे प्रादुर्भावित पानांवरती नागमोडी पांढरे पट्टे पाहायला मिळतात. त्यामुळे पानांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम होऊन उत्पन्नात मोठी घट होते. या व्यतिरिक्त सर्व वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये रस शोषून घेणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव पिकाच्या सर्व अवस्थेत आढळून येतो. यामध्ये विशेषतः मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. यानंतरची महत्त्वाची कीड म्हणजे फळमाशी. मंडळी, फळवर्गीय भाज्यांमध्ये अतिशय महत्त्वाची अशी ही कीड आहे. ही माशी सुरुवातीपासून म्हणजे फळं धरायला सुरुवात झाल्यापासून तर ती काढणीपर्यंत फळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यानंतर सूत्रकृमी, हे देखील वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करताना आढळून येतात. जमिनीत राहणारे सूक्ष्म सूत्रकृमी झाडाच्या मुळात शिरून अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे मुळांवर गाठी येतात, झाडांची वाढ खुंटते, पानं पिवळी पडतात आणि झाडं रोगट दिसतात. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होते. मंडळी, आता या भाजीपाल्यावर येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी आपण काय करायचं? तर एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करायचा. कारण या पद्धतीमध्ये कीड आणि रोगाच्या नियंत्रणाबाबत सर्व बाजूंचा विचार केला जातो. यामध्ये जमिनीची निवड, कीड आणि रोगाला कमी बळी पडणाऱ्या जाती, मशागतीच्या पद्धती, जैविक कीटकनाशक आणि शेवटचा पर्याय म्हणून

रासायनिक कीटकनाशकं यांचा अंतर्भाव होतो. म्हणजे रासायनिक कीटकनाशकं अगदी आणीबाणीची परिस्थिती आली तरच त्यांचा वापर करावा. यानंतर विविध मशागतीच्या पद्धती वापरून देखील किडींचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येतं. उदाहरणार्थ जमिनीची उभी आडवी नांगरणी करावी, जेणेकरून भरपूर सूर्यप्रकाशामुळे रोगजंतू मरून जातात आणि किडींच्या सुप्तावस्था नष्ट होतात. पिकांचे अवशेष जाळून नष्ट करावे, जेणेकरून किडींचं प्रमाण कमी करता येतं. त्यानंतर मुख्य पिकाभोवती सापळा पिकं घ्यावी, ज्यामुळे मुख्य पिकावर किडी कमी प्रमाणात येतील. यांत्रिक पद्धतीने किडींच्या अळ्या आणि रोगट पानं गोळा करून नष्ट करावीत. जिथे लाईटची व्यवस्था आहे तिथे प्रकाश सापळे लावावेत. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने वेलवर्गीय भाजीपाल्यावरील किडींचं आपण नियंत्रण करू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात वेलवर्गीय भाजीपाल्यावरील किडींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यमधन संपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यमधन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी. MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, सर्वप्रथम श्रोत्यांना मी सांगू इच्छिते मूळव्याध म्हणजे लाज वाटण्यासारखा आजार नाही. आज जवळपास 3 पैकी 1 व्यक्तीला मूळव्याध आहेच, पण माहितीच्या अभावामुळे अनेक लोक योग्य उपचार घेण्याऐवजी घरगुती उपाय करतात किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवतात. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया मूळव्याध म्हणजे नेमके काय. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर घरातील पाण्याचा पाईप सतत जास्त दाब सहन करत असेल तर काय होईल? काही दिवसांनी तो फुगेल, कमकुवत होईल आणि कधी कधी त्यातून गळती पण सुरू होईल. अगदी असंच आपल्या शरीरातही घडू शकतं. आपल्या गुदद्वारामध्ये काही रक्तवाहिन्या असतात. जेव्हा वारंवार होणारी बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, तासनतास बसून राहणे, गर्भधारणा इत्यादीमुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडतो तेव्हा या रक्तवाहिन्या फुगतात. यालाच आपण मूळव्याध असे म्हणतो. मूळव्याध हा संसर्गजन्य आजार नाही किंवा स्पर्शाने पसरत नाही आणि लाज वाटावी असा तर मुळीच नाही. हा अगदी मधुमेह किंवा BP सारखा सामान्य आजार आहे, पण दुर्दैवाने आपल्या समाजात मूळव्याधापेक्षा त्याबद्दलचे गैरसमज जास्त आहे.

0: आहेत. तर आजच्या या कार्यक्रमात आपण हे सगळे गैरसमज दूर करून मूळ व्याधाबद्दलचं खरं आणि वैज्ञानिक सत्य जाणून घेऊ, कारण योग्य माहिती हीच उत्तम उपचाराची पहिली पायरी. शौचा वाटे रक्त पडणे म्हणजे मूळ व्याधच असे मुळीच नाही, हा अत्यंत धोकादायक समज आहे. शौचा वाटे रक्त पडण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे फिशर, पॉलिप्स, आयबीडी म्हणजेच इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज, ज्यामध्ये क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटीसचा समावेश असतो, गुदद्वाराचे इन्फेक्शन, कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचे कॅन्सर. त्यामुळे वारंवार रक्त येत असेल तर स्वतः मूळ व्याध आहे असे समजू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मूळ व्याध फक्त वृद्धांनाच होतो हे पूर्णपणे चुकीचे आहे. आजच्या काळात तरुणांमध्येही मूळ व्याध मोठ्या प्रमाणात दिसून येते. दिवसभर बसून काम करणे, बद्धकोष्ठताचे त्रास असलेली लोक, गर्भवती महिला इत्यादी लोकांमध्ये हा त्रास होऊ शकतो. तिखट खाल्ल्यामुळे मूळ व्याध होतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे. तर तिखट अन्न खाल्ल्यामुळे मूळ व्याध होत नाही. मूळ व्याध होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकाळ बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, कमी पाणी पिणे, कमी फायबरयुक्त आहार घेणे, अधिक काळ बसून राहणे. तिखट पदार्थांमुळे आधीच असलेली जळजळ थोडी वाढू शकते, पण ते आजाराचे मुख्य कारण नाही. मूळ व्याध पुढे जाऊन कर्करोग बनतो? नाही, मूळ व्याध कधीही कर्करोगामध्ये परिवर्तित होत नाही. पण मूळ व्याध आणि कर्करोगाची काही लक्षणे सारखी असू शकतात, त्यामुळे रक्त येणे किंवा इतर त्रास दुर्लक्षित करू नका. योग्य तपासणी केल्याने नेमके कारण समजू शकते. मूळ व्याध झाला की शस्त्रक्रिया करावीच लागते, अजिबात नाही. सुरुवातीच्या अवस्थेत बहुतेक रुग्ण हे आहारातील बदल, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम, औषधी उपचार, फायबरयुक्त आहार खाणे याने पूर्णपणे बरे होऊ शकतात. फक्त गंभीर अवस्थेत किंवा औषधी उपचारांनी आराम न झाल्यास शस्त्रक्रिया किंवा लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो. आजच्या काळात मूळ व्याधावर आधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. योग्य रुग्णांमध्ये लेझर उपचारामुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव व लवकर बरे होण्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. शेवटी मी सर्व श्रोत्यांना एवढे सांगू इच्छिते की मूळ व्याध हा लपवण्याचा किंवा लाज वाटण्याचा आजार नाही. वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास हा आजार सहज नियंत्रित करता येतो. त्यामुळे रक्त येणे, गाठ जाणवणे, वेदना इत्यादी लक्षणे टाळू नका. विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी MS शल्य, फेलो इन लेझर अँनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्छेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मी सीमंतीने सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
3: श्रोते हो नमस्कार. आपल्या सभोवतालची हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि आपण मानव हे सर्व मिळून पर्यावरण तयार होतं. या पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे वृक्ष आणि वनस्पती. पृथ्वीवर अगदी पहिला जीव निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत प्रचंड उलथापालथ झाली आहे आणि त्यातून एकपेशीय वनस्पती आणि प्राण्यांपासून तर बहुपेशीय अत्यंत कॉम्प्लेक्स असे सजीव या पृथ्वीवर निर्माण झालेत. पृथ्वीवर सजीवांच्या शेकडो प्रजाती परस्परांच्या सहकार्याने जगत आहेत आणि उत्क्रांतीच्या प्रक्रिया ही हळुवारपणे आणि सतत सुरूच आहे. अत्यंत नैसर्गिकपणे चालणाऱ्या पशुपक्षी प्राणी आणि मानवाच्या या विकास प्रक्रियेत मात्र अलीकडच्या काळात मानवाच्या नकळतपणे झालेल्या काही कृतींमुळे आणि चुकांमुळे त्याच्या पर्यावरणामध्ये कमालीची प्रतिकूल असे बदल निर्माण झाले आहेत. मानवी चुकांच्या या बदलांचा वेग प्रचंड असल्याने दिवसेंदिवस मानवाच्या सभोवताली असणारं हे वातावरण अत्यंत दूषित, घातक आणि प्रतिकूल बनत आहे. हे दैनंदिन निरीक्षणावरून सहज आपल्या लक्षात येतं. हवेची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि त्यातून येणाऱ्या अन्नाची गुणवत्ता फार बिघडून गेली आहे, कारण प्रदूषणामुळे अत्यंत घातक असे पदार्थ अन्न साखळीच्या माध्यमातून मानवाच्याच

नव्हे तर सर्व सजीवांच्या शरीरामध्ये आता प्रवेशित झाले आहेत. त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. या स्थितीत आपण विवेकशील असल्याने चुकांकडून शिकत शिकत आपण मानवाने आपल्याच पर्यावरणाला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या परिसरातील पर्यावरण स्नेही नागरिकांपासून तर जागतिक स्तरापर्यंतच्या विविध पर्यावरणीय चळवळीतील कार्यकर्ते, संशोधक, विद्यार्थी यांच्या कृतीशील उपक्रमातून आपल्या वसुंधरेवरील पर्यावरण पुन्हा एकदा मानवासह संपूर्ण सजीवांना अनुकूल करण्यासाठी आपण आता सज्ज झालेले आहोत. मित्रांनो, आपणा सर्वांना माहितीच आहे की पर्यावरणातील जैविक घटकांपैकी वनस्पती या

0: आणि येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचं कार्य याच वनस्पतीने केलं आणि त्यामुळे त्यांना आपण पृथ्वीचे आद्य नागरिक म्हणतो. आपल्या पृथ्वीच्या भूभागावरील वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषण करून जगातील सर्व सजीवांना लागणार अन्न निर्मितीचं कार्य करतात. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी लागणारा प्राणवायू देखील निर्माण करतात. जमिनीपेक्षा पाण्यातील वनस्पतींचं प्रमाण खूप जास्त असल्यानं महासागरात अन्न निर्मितीचा आणि प्राणवायू निर्मितीचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू असतं. याच वनस्पतींनी कोटी कोटी वर्षांपूर्वी केलेल्या प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे जीवाश्म इंधनाचे म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, नैसर्गिक वायू यांचे प्रचंड साठे निर्माण केले आहेत. जमिनीवरील गवतवर्गीय, झुडूपवर्गीय वनस्पती, छोटे वृक्ष आणि मोठे वृक्ष एकत्रितपणे हरित आच्छादनाची निर्मिती करून पृथ्वीवरील मृदा म्हणजे माती निर्मितीचं अत्यंत मोलाचं कार्य करत असतात. या मातीमध्ये शेकडो सूक्ष्मजीव आणि सूक्ष्म असे प्राणी सातत्याने कार्य करत असतात आणि त्यातून एका सूक्ष्म अशा इकोसिस्टीमची संरचना होते. मातीमुळेच वसुंधरा हिरवीगार झाली आहे. वनस्पतींचे मुळं सातत्याने मातीमध्ये पाणी मुरवण्याचं कार्य करत असतात, त्यामुळे जमिनीतील पाण्याचं प्रमाण देखील वाढत असतं. हीच मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे मातीचं संवर्धन देखील वनस्पती करत असतात. वनस्पती आपल्या पानं, फुलं, फळं, मुळं आणि बियांच्या रूपाने सर्वच आणि विविध प्रकारच्या प्राणी प्रजातींना अन्न पुरवत असतात आणि त्यामुळे अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे निर्माते म्हणून वनस्पतींचं स्थान आहे. वनस्पती क्षणोक्षणी आपल्या शरीरातून पाण्याचे उत्सर्जन बाष्प रूपाने करत असतात, त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. लाखो लिटर जमिनीतलं पाणी शोषून ते पुन्हा हवेमध्ये सोडण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य वनस्पती करत असतात. हे पाण्याचे तुषार आपल्या भोवती असणाऱ्या पर्यावरणातील तापमान कमी करण्याचं काम करत असतात. हेच तुषार रूपी पाणी हवेतील तरंगणारे घातक सूक्ष्म कण चिकटवण्याचं कार्य करतात आणि त्यांना कमी करण्याचं काम देखील करतात. तेव्हा वृक्षारोपणासाठी कृतीशील होऊयात आणि आज संकल्प करूयात की आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी. धन्यवाद श्रोतेहो.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी दिलेली माहिती ऐकलीत. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15
3: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. संसद के दोनों सदनों की कार्यवाही मॉनसून सत्र में 12 विधेयकों को पारित किए जाने के बाद अनिश्चितकाल के लिए स्थगित. विपक्ष के हंगामे के बीच लोकसभा में केवल 19% कामकाज हुआ. खनन क्षेत्र को अधिक कुशल बनाने के लिए खान और खनिज विकास और विनियमन संशोधन विधेयक 2026 संसद में पारित. इससे देश के खनन क्षेत्र को अधिक कुशल बनाने में मदद मिलेगी. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने 100 से अधिक कलाकारों को संगीत नाटक अकादमी फेलोशिप और पुरस्कार प्रदान किए. अमेरिका में कई राज्यों ने 15 अगस्त को भारत दिवस के रूप में मनाने के लिए विशेष आदेश जारी किए. कोलंबिया ने शक्तिशाली भूकंप के बाद राहत और पुनर्निर्माण उपायों के लिए आर्थिक आपातकाल घोषित किया. और कनाडा ओपन टेनिस टूर्नामेंट में पुरुष सिंगल्स फाइनल में अमेरिका के ब्रैंडन नाकाशिमा का मुकाबला अपने ही देश के बेन शेल्टन से होगा. अब समाचार विस्तार से. संसद के दोनों सदनों की कार्यवाही अनिश्चितकाल के लिए स्थगित कर दी गई है. पिछले महीने की 20 तारीख से शुरू हुआ मॉनसून सत्र आज संपन्न हो गया. इस दौरान 25 दिन में 19 बैठकें हुई. लोकसभा में विपक्ष के हंगामे के बीच केवल 19% कामकाज हुआ. ब्यौरा हमारे संवाददाता से.
4: मॉनसून सत्र के दौरान विधायी और राष्ट्रीय महत्व के कई महत्वपूर्ण विधेयक पारित किए गए. इनमें सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनों की रोकथाम संशोधन विधेयक 2026, राष्ट्रीय गौरव अपमान निवारण संशोधन विधेयक 2026, न्यायाधिकरण सुधार विधेयक 2026, कराधान और अन्य विधियां संशोधन विधेयक, राष्ट्रीय सहकारी विकास निगम संशोधन विधेयक और केरल नाम परिवर्तन विधेयक 2026 शामिल है. संसद ने विदेशी अंशदान विनियमन संशोधन विधेयक 2026 पर विस्तृत चर्चा के लिए संयुक्त संसदीय समिति के पास भेज दिया. इस विधेयक का उद्देश्य विदेशी अंशदान को अधिक पारदर्शी और जवाबदेही बनाना है. हालांकि सत्र के दौरान नीट पेपर लीक को लेकर छात्रों के विरोध, प्रदर्शन कर रहे छात्रों के खिलाफ कथित पुलिस कार्रवाई और अयोध्या राम मंदिर के चंदे में कथित अनियमितताओं के मुद्दे पर बार बार हंगामा हुआ. सरकार की ओर से छात्रों के मुद्दे पर विस्तृत चर्चा के लिए तैयार होने का आश्वासन दिए जाने के बावजूद विपक्ष का विरोध जारी रहा, जिसके कारण सदन की कार्यवाही बार बार बाधित हुई. दीपेंद्र कुमार, आकाशवाणी समाचार, दिल्ली.
3: राज्यसभा के सभापति सीपी राधाकृष्णन ने अपने समापन वक्तव्य में सदन की कार्यवाही में बार बार आई बाधा पर चिंता व्यक्त की.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात योगेश हंसवाडकर यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग शुद्ध सारंग. विलंबित बंदिश एक तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत सकल बन लाय राही. द्रुतबंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत जाओ जी जाओ जी श्याम छलिया. यांना साथ संगत अशी आहे, तबला साथ आहे गिरीश नलावडे यांची आणि हार्मोनियमची साथ आहे प्रकाश वागल यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग शुद्ध सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमास योगेश हंसवाडकर यांनी गालेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. यांना साथ संगत अशी होती, तबला साथ होती गिरीश नलावडे यांची आणि हार्मोनियमची साथ होती प्रकाश वागल यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल देबोज्योती गुप्ता यांचं सतारवादन राग श्री, आणि रात्री 10:01 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल राजा काळे यांचं गायन राग श्याम कल्याण. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं कामकाज संस्थगित, राज्यसभेत 39% कामकाज. मुंबई महानगर क्षेत्रातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महामार्गांवर अपघात प्रसंगी रुग्णवाहिकांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटांची मर्यादा लागू. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंश मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला अटक. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभं राहायला सांगितलं. वंदे मातरम गायनानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या महिन्यात 20 तारखेपासून सुरू झालं होतं. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेला बळाचा अवाजवी वापर तसंच राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीसाठी विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार अडथळे निर्माण झाले. सभागृहाने 29 जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक, विनियोग विधेयक, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, केरळ नावबदल विधेयक, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक, बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक आणि खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक यांचा समावेश होता. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. यंदाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कामकाजात व्यत्यय आल्यामुळे राज्यसभेत केवळ 39% कामकाज झालं असलं तरीही 12 विधेयकं संमत किंवा परत करण्यात आली अशी माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. सभागृहाचं कामकाज फक्त 37 तास 39 मिनिटं इतकंच झालं. या काळात 285 तारांकित प्रश्न उपस्थित केले गेले तर 380 शून्यप्रहर प्रस्ताव आणि 380 विशेष उल्लेख सादर करण्यात आले. त्यापैकी फक्त 16 प्रश्न, 52 शून्य प्रस्ताव आणि 93 विशेष उल्लेखांवर चर्चा होऊ शकली अशी माहिती राधाकृष्णन यांनी कामकाजाचा आढावा घेताना दिली. सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करताना या

सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचं आणि भारतीय लोकशाहीच्या परंपरांनुसार आपली संसदीय जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं. तत्पूर्वी खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत मंजूर झालं. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर आज सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभेत सभापती सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDAच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृह इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपनगरी गाड्यांचं उत्पादन आता वंदे भारत कोच बनवणाऱ्या कारखान्यात घेतलं जाईल अशी माहिती दिली. वर्ष 2030 पर्यंत सर्व उपनगरी गाड्या वातानुकूलित होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे बोरिवली ट्विन बोगद्यामुळे 90 मिनिटांचं अंतर 12 मिनिटांमध्येच पार करता येईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गांवर तैनात असलेल्या रुग्णवाहिकांसाठी 10 किलोमीटरच्या परिघात घडलेल्या कोणत्याही अपघाताच्या ठिकाणी 10 मिनिटात पोहोचण्याची मुदत निश्चित केली आहे. या मुदतीचं पालन झालं नाही तर अपघाताच्या प्रत्येक घटनेसाठी 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल असं प्राधिकरणानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. रुग्णवाहिकांनी अपघातग्रस्तांना या कामाचं तिकीट स्वीकारल्याच्या वेळेपासून 1 तासाच्या आत जवळच्या रुग्णालयात पोहोचावं. या वेळेचं पालन झालं नाही तर 10,000 रुपयांचा दंड आकारला जाईल असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत सुमारे 50,000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांवर सेवा देण्यासाठी सुमारे 3,000 रुग्णवाहिका आणि 1,000 गस्ती वाहनं आणि क्रेन नियुक्त करण्यात आले आहेत. जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.30% वाढ होऊन ती 4,57,811 पोहोचल्याचं सियाम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक वाहन विक्री नोंदवल्याचं यात म्हटलं आहे. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळात त्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर 3-चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलं आहे. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयांचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा त्यात समावेश आहे. त्याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातले गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना हा पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. या निमित्ताने जिल्ह्यांमध्ये तिरंगा यात्रा निघत आहेत. हिंगोली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा मोटरसायकल रॅली काढली. सांगली जिल्ह्यात मिरज इथे गणेश तलाव ते लक्ष्मी मार्केट मार्गावर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. अकोला महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा दुचाकी रॅली काढली. धाराशिव जिल्ह्यात तिरंगा रॅलीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीतून नशामुक्त भारत हा संदेश देण्यात आला.
धुळे तालुक्यातल्या फागणे इथे भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, त्यानंतर भव्य तिरंगा रॅली निघाली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात राष्ट्रीय

0: तीन इथं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. कर्जत शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ शहरातून राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भैरव मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली एसएन देसाई चौकात झालेल्या सभेनं विसर्जित झाली. प्राप्तिकर विभागाने क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली आहे. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. रुजू होण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नव्याने भरती झालेल्या खेळाडूंना त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि लागू असलेल्या सरकारी नियमांची माहिती देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. कुपारलिंगो शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या या आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी 1 विद्यार्थिनी नागपूर इथं उपचार घेत आहे. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईत कुर्ला इथं काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून आजही मदत कार्य सुरू आहे. महानगरपालिकेनं या परिसरातल्या झोपड्यांमधल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्या दौऱ्यावर हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांच्यावर आज हल्ला झाला आहे. एका निहंग सिंघाकडून हा हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील मातासाहेब गुरुद्वारा इथे हा हल्ला झाला. बादल यांना नांदेडमधल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांनी मातासाहेब गुरुद्वारा इथे भेट देऊन माहिती घेतली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं कामकाज संस्थगित. राज्यसभेत 39% कामकाज. मुंबई महानगर क्षेत्रातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महामार्गांवर अपघात प्रसंगी रुग्णवाहिकांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटांची मर्यादा लागू. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण आणि जबतलाई आश्रमशाळेत सर्पदंश मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी 4:58. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. श्रोतेहो यानंतर ठीक 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत केवळ 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज सह्याद्री अतिथीगृह इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. उपनगरी गाड्यांचं उत्पादन आता वंदे भारत कोच बनवणाऱ्या कारखान्यात घेतलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरववृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कलाप्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयांचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईत कुर्ला इथं घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या आता 8 झाली आहे. बचाव कार्य संपलं असून ढिगारे उचलण्याचं काम सुरू आहे. आसपासच्या झोपड्यांमधून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवून महानगरपालिकेनं मदतकार्य पुढे चालू ठेवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जप तलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 5:02 झालेत. श्रोतेहो, आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत संध्या. उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत आहे नायक या चित्रपटातलं.

हे होतं नायक या चित्रपटातलं ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गायलं उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीतसंध्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं अनिल पांडे यांचं.

कभी खुशी कभी गम या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं संदेश शांडिल्य यांचं. हे गीत गायलं होतं अलका याज्ञिक, सोनू निगम आणि सहकलाकारांनी.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही एक माणूस आहात आणि माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात जुनी आणि सर्वात प्रभावी कला म्हणजे कथाकथन. कथाकथन हे फक्त कथा सांगण्याचंच कौशल्य नाही, तर ते माणसं जोडण्याचं, विचार बदलण्याचं, भावना समजून घेण्याचं आणि स्वतःला अधिक समृद्ध बनवण्याचं जीवन कौशल्य आहे.
0: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता यानंतर ऐकूया समीर यांची गीतरचना. संगीत आहे आदेश श्रीवास्तव यांचं. चित्रपट बागबान.

बागबान या चित्रपटातलं हे होतं समीर यांचं गीत. गायलं होतं उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकलाकारांनी. संगीत होतं आदेश श्रीवास्तव यांचं. आता यानंतर ऐकूया इब्राहिम अश्क यांचं गीत कोई मिल गया या चित्रपटासाठी.

कोई मिल गया या चित्रपटातलं हे गीत होतं. गायलं होतं उदित नारायण आणि चित्रा यांनी. इब्राहिम अश्क यांची गीतरचना होती. संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी. गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील.

नमस्कार मित्रांनो, मला सांगा तुमच्यातले किती जण आता मोबाईल उजव्या हातात धरून हे ऐकताय? बहुतेक जण. पण आता एक मिनिट, तुमचा मोबाईल डाव्या हातात घ्या. घ्या ना, काय झालं? सगळं तसंच आहे. मोबाईल तोच, स्क्रीन तीच, तुम्हीही तेच. पण हात बदलला की जरा वेगळं वाटतंय ना, काहीतरी ऑकवर्ड. आणि इथेच एका लेफ्टी माणसाची गोष्ट रोजच्या दुनियेत सुरू होते. तर नमस्कार मित्रांनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युवावाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 13 ऑगस्ट, इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे, डावकुऱ्या लोकांचा दिवस. आणि मला कायम एक प्रश्न पडतो, आपण एखाद्या गोष्टीसाठी हा हात बरोबर आणि हा हात दुसरा असं का? नेमकं असं ठरवलं तरी कुणी? कारण बघा ना, आपण उजव्या हाताने जेवतो, उजव्या हाताने लिहितो, उजव्या हाताने हँडशेक सुद्धा करतो. आणि डाव्या हाताने करणारा कोणी दिसला की लगेच लक्ष जातं, अरे हा तर लेफ्टी आहे. पण त्याच्यासाठी त्यात काही स्पेशल नाही, तो फक्त तोच आहे. मला वाटतं डावखुऱ्या लोकांचं सगळ्यात मजेशीर काय असेल माहितीये? शाळेत वही लिहिताना आपण लिहित जातो आणि आपला हात स्वच्छ पानावरून पुढे जातो. पण लेफ्टी मित्र तो लिहिता लिहिता आपल्या स्वतःच्या अक्षरांवरून हात फिरवत पुढे जातो. आणि शेवटी वहीत अक्षरांपेक्षा हातावर शाईत जास्त असते. सर हात काळा झाला आणि सर म्हणतात, अरे नीट लिही. अरे सर, नीटच लिहितोय, फक्त हात थोडा वेगळ्या बाजूने जातोय. आणखी एक मित्रांनो, कात्री. आपल्यासाठी कागद घे, कात्री लाव आणि कट कर, झालं. पण लेफ्टी तीच कात्री घेतली की कधी कधी कागद कट होण्यापेक्षा कागदाशी निगोसिएशन जास्त चालतं. चाल ना बाबा, एकदा तरी नीट का परे. आणि म्हणूनच लेफ्टी माणसाला लेफ्ट हँडेड सीजर असतात. म्हणजेच जगाने सुद्धा मान्य केलंय की प्रॉब्लेम हातात नव्हता, काहीतरी कात्रीतच होता. पण यामध्ये एक सुंदर गोष्ट आहे, आपण सगळेजण जगाला एका विशिष्ट पद्धतीने वापरायला शिकलो. डावखुऱ्या माणसाने मात्र लहानपणापासून काही गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने शिकल्या. वही कशी ठेवायची, पेन कसा धरायचा, कात्री कशी वापरायची, गिटार कशी पकडायची, स्वयंपाक करताना चाकू कुठल्या बाजूने वापरायचा, फोटो काढताना फोन कसा धरायचा, अगदी हँडशेक करताना सुद्धा क्षणभर त्याला विचार करावा लागतो, आपला हात नेमका कोणता. आणि कदाचित म्हणूनच डाव्या हाताची ही छोटीशी गोष्ट आपल्याला एक मजेशीर प्रश्न विचारते. आपण ज्या पद्धतीला नॉर्मल म्हणतो ती खरंच युनिव्हर्सल आहे का? कारण प्रॉस्पेक्टिव्ह बदलून पहा. एखादा डावकुरा मुलगा उजव्या हाताच्या जगात वाढतो, त्याला प्रत्येक गोष्ट शिकावी लागते थोडी स्वतःच्या पद्धतीने. आणि कदाचित हीच गोष्ट आपल्यालाही शिकवते, एकच गोष्ट त्याच पद्धतीने करण्यापेक्षा त्याला वेगळ्या पद्धतीने करायची आणखी सुद्धा जास्त मार्ग असू शकतात. एकच चित्र पण वेगवेगळे अँगल्स, एकच रस्ता पण वेगवेगळ्या वाटा, एकच गाणं पण ऐकणाऱ्या प्रत्येक मनात वेगळी भावना, आणि एकच जग पण ते पाहणाऱ्या प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा. म्हणून आज तुमच्या आसपास एखादा लेफ्टी तुमचा मित्र असेल ना, तर त्याला आज नक्की विचारा, अरे तुझ्या हाताने हे सगळं कसं वाटतं रे? कदाचित तो हसेल, कदाचित म्हणेल, काय माहिती, आम्हाला तर हेच नॉर्मल आहे. आणि तेच तर सगळ्यात सुंदर उत्तर आहे ना, कारण त्याचं नॉर्मल आपल्यासाठी डिफरंट आहे आणि आपलं नॉर्मल कदाचित त्याच्यासाठी डिफरंट असेल. मग कोण बरोबर? कदाचित दोघही. तर मित्रांनो, 13 ऑगस्ट हा दिवस फक्त डाव्या हाताचा उत्सव नाही, तर तो आपल्याला एक छोटासा प्रयोग करून पाहायला सांगतो. जग तसंच ठेवा, फक्त हात बदला, म्हणजेच बघायचा दृष्टिकोन बदला हो. कदाचित काहीच बदललेलं नाही, पण कदाचित तुम्हाला जाणवेल की एक छोटासा प्रस्पेक्टिव्ह बदलला की अगदी रोजची गोष्ट सुद्धा नवीन वाटू शकते. आणि कदाचित यालाच म्हणतात समर, सी द वर्ल्ड डिफरंटली. कारण कधी कधी जग नवीन करण्याची गरज नसते, फक्त ते पाहण्याची दिशा थोडी बदलायची असते. काय समजलं?

0: मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूया वेदविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण संपदा शेणमारे हिच्यासोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा. वेद विश्वाचा या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, संयम हा मनाचा तो किल्ला आहे जो मजबूत असेल तर कोणतेही वादळ आत शिरू शकत नाही. आणि वेळेच्या नदीत वाहताना संयमाची होडी हातात असेल तर किनारा नक्की गवसेल. त्यामुळे मित्रांनो, आपण सर्वांनीच आपल्या जीवनात ठरवलेली ध्येय गाठताना, स्वप्नपूर्ती करताना नेहमी ध्यानात ठेवायला हवं की संयम हेच यशाचं ते मूक शस्त्र आहे जे आवाज न करता विजय मिळवून देतं. मग चला तर याच सकारात्मक विचारासह आता जाणून घेऊया काही लक्षवेधक घडामोडी आजच्या वेदविश्वाचा या मालेत. IAS अधिकारी अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1989 च्या मध्य प्रदेश केडरचे IAS अधिकारी असलेल्या जैन यांना प्रशासनाच्या अनेक दशकांचा अनुभव आहे. जैन हे एक पुरस्कार विजेते अधिकारी असून त्यांनी औद्योगिक धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान दिलं आहे. भारतानं प्रादेशिक संपर्क आणि सीमापार व्यापारात एक महत्वाचा टप्पा गाठला आहे, कारण भारताची पहिली थेट व्यावसायिक मालगाडी कॅनोलाचा साठा घेऊन नेपाळमध्ये पोहोचली. हा ऐतिहासिक प्रवास सुधारित भारत नेपाळ रेल्वे संक्रमण प्रोटोकॉल अंतर्गत पूर्ण झालाय, ज्यामुळे सीमेवर माल न थांबता कोलकाता बंदरापासून बिराटनगर पर्यंत कंटेनर मधील मालाची अखंड रेल्वे वाहतूक शक्य झाली आहे. या उपक्रमामुळे वाहतुकीचा वेळ, लॉजिस्टिक्स खर्च आणि माल हाताळणीमध्ये लक्षणीय घट होऊन भारत आणि नेपाळ मधील आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. भारतीय खगोल भौतिक शास्त्रज्ञ अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना अंतराळ संशोधनातील उत्कृष्ट योगदानाबद्दल 2026 सालासाठीचा कॉस्पार विक्रम साराभाई पदक प्रदान करण्यात आला आहे. यासह हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरल्या आहेत आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या ते एकूण चौथ्या भारतीय आहेत. ही घोषणा 3 ऑगस्ट 2026 रोजी इटलीतील फ्लॉरेन्स येथे झालेल्या 46व्या कॉस्पार वैज्ञानिक संमेलनात करण्यात आली. हा पुरस्कार अंतराळ संशोधन समिती आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्याद्वारे विकसनशील देशांतील शास्त्रज्ञांना अंतराळ संशोधनातील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यासाठी प्रदान केला जातो. अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार भारतातील वैज्ञानिक समुदायासाठी एक महत्वाचा ऐतिहासिक टप्पा आहे. भारतानं 6 ऑगस्ट 2026 रोजी ओडिशाच्या चंदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून अग्नी 4 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी चाचणी प्रक्षेपण केलं आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे व्यवस्थापित केलेल्या अग्नी 4 या चाचणी प्रक्षेपणाने क्षेपणास्त्राच्या सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंडांची कामगिरी सिद्ध केली असून भारताची सामरिक प्रतिबंधाची वाढती क्षमता दाखवून दिली आहे. DRDOच्या मार्गदर्शनाखालील भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी ही आणखी एक महत्वपूर्ण उपलब्धी आहे, ज्यामुळे भारत एक प्रभावी सामरिक संरक्षण स्थिती राखण्यास सक्षम झाला आहे. अग्नी 4 हे स्वदेशी बनावटीचे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून ते भारताच्या अग्नि क्षेपणास्त्र मालिकेचा एक अविभाज्य भाग आहे. भारताची सामरिक प्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे DRDOनं याची रचना केली आहे. मित्रांनो, जीवनात जर मोठा बदल घडवून आणायचा असेल तर आधी सुरुवात आपल्या सवयींपासून करावी. चांगल्या सवयी अंगी बाळगल्या तर नक्कीच एक मोठा सुखदायी बदल लवकरच आपल्या जीवनात येईल. मग मित्रांनो, बदलत्या प्रत्येक दिवसासोबत बदलणाऱ्या लक्षवेधक घडामोडीही आपण अशाच जाणून घेत राहूया आणि त्यासाठी भेटूया पुन्हा वेदविश्वाचा मालिकेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी संपदा आजच्या वेदविश्वाचा या मालिकेतून आपली रजा घेते.
0: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो वेदविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण संपदा शेणमारे हिच्यासोबत. आता आपण ऐकूयात अनुभवाचे बोल या मालिकेत लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच नीरज नानोटी यांनी.

0: ची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच नीरज नानोटी सर. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
2: थँक्यू सो मच.
1: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिले आपल्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
2: थँक्यू मॅम. माझी सुरुवात झाली कॉमर्स एज्युकेशन मधनं आणि मग मी मॅनेजमेंटचा म्हणजे MBA कोर्स केला. 2007 मी पासआउट आहे आणि नंतर मग मला म्हणजे कॉल सेंटर किंवा BPO त्या काळात खूप बुमिंग होतं, तिथे मला जॉब लागला आणि तिथे मग मी व्हॉइस ऍक्सेंट ट्रेनिंग मला मिळालं तर मला फार म्हणजे बरं वाटलं की आपण एक चांगल्या शैलीत बोलू शकतो. आणि त्यानंतर मग मी नागपूरला परत आलो आणि मग मी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा MBA कॉलेजेसमध्ये जॉब करायला सुरुवात केली ऍज अ लेक्चरर. हा, आणि 2008 पासून मग माझं लेक्चरशिपमध्ये पदार्पण झालं. आणि असं करता करता मग मी माझा एक्सपिरियन्स वाढत गेला. मला कुठेतरी असं जाणवलं की म्हणजे आपल्याला कम्युनिकेशनमध्ये थोडासा स्कोप आहे, आपलं चांगलं काही होऊ शकतं. तो एक काळ आला आणि मग असं करता करता मी कोविड जेव्हा आला तोपर्यंत मी आय वॉज इन टू लेक्चरशिप अँड नंतर मला असं लक्षात आलं की आपण कॉर्पोरेट कोच म्हणून पण काम करू शकतो. आय रिझाईन फ्रॉम माय जॉब ऑफ अ रेग्युलर इन्कम आणि मग मी कॉर्पोरेट कोच म्हणून मी बऱ्याच कंपन्यांमध्ये एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिलं आहे आणि त्यामध्ये बेसिक बिझनेस कम्युनिकेशन, ऑफिस एटिकेट, ईमेल एटिकेट हे सगळं त्याच्यामध्ये आलं. आणि जर तुम्ही म्हणाल तर मी LIC पासून तर भारत बेंझ, महिंद्रा अशा अनेक चांगल्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये किंवा इव्हन बँकिंग मध्ये सुद्धा मी एम्प्लॉईजला ट्रेन केलेला आहे. आणि असं करता करता मला एक चान्स मिळाला की इंडियन आर्मीला सुद्धा मला एक ट्रेन करायचा चान्स मिळाला. हो, 3 दिवस मी त्यांना म्हणजे बॅरॅक्स मध्ये उभं राहून उन्हाळ्यामध्ये कोच केलं. तर एक तो फारच अद्भुत अनुभव होता, फार बरं वाटलं मला. आणि त्यानंतर मग मी माझी वाटचाल सुरू ठेवली. मग मला बऱ्याच चांगल्या फुल टाइम जॉब ऑफर सुद्धा आल्यात आणि त्या मी ऍक्सेप्ट करून पुढे गेलो ऍज अ कोच, ऍज अ फायनान्स ट्रेनर, ऍज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर. असं मी करत करत पुढे गेलो. मग मला आता असं एक माझा एक मार्ग असा मिळाला आहे. थोडा वेळ लागला मार्ग मिळायला, बट मी स्वतःला म्हणजे वाहून दिलं पाहिजे यूथ डेव्हलपमेंट करता किंवा त्यांच्या सर्वांगीण डेव्हलपमेंट करता. त्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग आलं किंवा कम्युनिकेशन सुद्धा आलं. या प्रकारे मला पुढलं काम करायचं आहे आणि मी आतापर्यंत करत आलो आहे.
1: आपण आताच म्हणालात की आपलं कॉमर्सचं बॅकग्राऊंड आहे आणि मग हळूहळू काम करता तुम्हाला असं लक्षात आलं की आपण लाईफ स्किल ट्रेनर म्हणून काम करू शकतो. तर हे करत असताना ह्याचं तुम्ही कुठून ट्रेनिंग घेतलं होतं का?
2: नाही मॅम, तो काळ असा होता की फारसं असं काही ट्रेनिंग किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट नव्हते. होते पण आम्ही म्हणजे त्या काळात ती फीस पण खूप महाग वाटायची आणि तसं काही मनात आलं नाही. बिकॉज जेव्हा माझं MBA फर्स्ट सेमिस्टर होतं तेव्हाच एके दिवशी आमच्या शिक्षकांनी मला असंच वर्गात अनाऊन्स केलं की 2 दिवसांनी आपलं एक इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन आहे ते कोण देईल. तर मी माझा हात वर केला, मला काहीच येत नव्हतं. मे बी दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. आता मी असा विचार केला की सगळ्यांनी मला बघितलंय तर आता मला करून दाखवावं लागेल. सो आय थिंक फ्रॉम देअर इट बिगॅन. तेव्हापासून ती सुरुवात झाली आणि मी अभ्यास करणं कम्युनिकेशनचा आणि सगळं काही तिथून सुरुवात झालं. तर मला ऍज अ कॉमर्स स्टुडंट म्हणजे जसं आपण कॉमर्स म्हणजे काय, आपण एखादी वस्तू विकणे किंवा आपल्या गोष्टीचं प्रमोशन करणे किंवा ब्रँड बिल्डिंग करणे, ब्रँड प्रमोशन करणे, त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टींची आवश्यकता आहे. द होल पर्सनॅलिटी, त्यामध्ये तुमचं बोलणं, चालणं, उठणं, बसणं किंवा जे पण तुम्ही इंटरॅक्ट करता ते एक आलं. दुसरी गोष्ट आहे कॉन्फिडन्स. तर याची आपल्याला नितांत आवश्यकता आहे तुमचं कोणतंही फील्ड असू द्या. यू नीड टू हॅव अ यु नो गुड अमाऊंट ऑफ कॉन्फिडन्स अँड यु नो. तर यामध्ये मला असं जाणवलं की आपण जसे पुढे चाललो आहोत, युथमध्ये स्किल आहे, टॅलेंट सुद्धा आहे, पण जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तर फेल होऊन परत येतात. मग असं लक्षात आलं की नाही सर, मला तर सगळं येत होतं पण मी बोलूच नाही शकलो. असं मी बऱ्याच स्टुडंट्सचे फीडबॅक घेतले. मग मला असं लक्षात आलं की जे व्होकेशनल ऍटिट्यूड आहे म्हणजे पुढे जाऊन आउटगोईंग ऍटिट्यूड आहे, बाहेर जाऊन किंवा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करणे, हा कुठेतरी मिसिंग आहे. त्यामुळे पुस्तकी नॉलेज तर गरजेचं आहेच. पुस्तकी नॉलेज तुम्हाला इंटरव्ह्यूच्या खोलीमध्ये दरवाजाच्या आत घेऊन जाईल, पण तिथे बसून तुम्हाला इंटरव्ह्यू जर क्रॅक करायचा आहे तर तुम्हाला डेफिनेटली लाईफ स्किल्सची आवश्यकता आहे असं मला वाटतं. ते मला खूप प्रकर्षाने जाणवलं 2009 पासून आणि मी मुद्दाम मग एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचो. मला कॉलेजने कधीच म्हटलं नव्हतं की तुम्ही पर्सनॅलिटी कोचिंगच्या क्लासेस घ्या, म्हणजे कॉलेजमध्ये राहूनच विदाऊट एनी एक्स्ट्रा फीस आय गेव दॅट ट्रेनिंग टू द स्टुडंट्स. आणि त्यामध्ये त्यांना रुची आली, रस येऊ लागला आणि म्हणाले सर तुम्ही हे कंटिन्यू करा. मग तिथून मला एक मार्ग मिळाला की नाही, आपण हे दिस इज माय हॉबी, दिस इज

0: ऍक्च्युली आय लव्ह डुईंग दिस,
1: ओके,
0: म्हणून मी त्या मार्गाने पुढे वाटचाल केली.
1: युथ मध्ये व्होकेशनल स्किल लॅक करतो आताच आपण असं म्हणाला, तर यामागे काय प्रमुख कारण असू शकतं असं आपल्याला वाटतं?
0: बघा, कसं आहे की आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये परदेशी भाषेबद्दल थोडस एक टॅबू किंवा अप्रूप वाटण्याचं एक थोडस असतं. कारण आता आपण शुद्ध मराठी बोलतोय किंवा आपण हिंदी बोलतो आहे, आपल्याला आपल्या भाषा फारशा खूप जास्ती कम्फर्टेबल आहेत, है ना, आपण त्यात छानपैकी बोलू शकतो. एखादी इंग्लिश नॉव्हेल जर वाचायची म्हटली तर आपल्याला मग अरे नाही, त्याचं आपण मराठीत भाषांतर असेल तर ते वाचू. किंवा आता परवाच मी माझ्या फॅमिलीसोबत मूव्ही पाहायला गेलो, डिस्नेचा एक मूव्ही होता इंग्लिश, तर माझ्या घरचे लोक म्हणाले अरे हिंदी मध्ये डब असेल तर बघूया. म्हटलं का बरं, इंग्लिश मूव्ही आपल्याला इंग्लिश मध्येच बघायला पाहिजे. नाही समजणार नाही आपल्याला, मग समजणार नाही म्हणून आपण माघार घेतो. आणि अशाच गोष्टीने आपण मग इंग्लिश आलं किंवा कुठल्या पण प्रकारचं फॉरेन लँग्वेज आली तर आपण थोडं बॅक ऑफ करतो, मागे जातो. मी आवर्जून इंग्लिश मूवीचे तिकीट्स घेतले, आमच्या घरच्या लहान मुलांनी सुद्धा इंग्लिश मध्येच मूवी पाहायला वाटल्यास खाली सबटायटल्स वाचत होते. मला असं वाटतं आपण जेव्हा एखादी स्टेप मागे घेतो ना तर त्यावेळेस पुरत आपल्याला कम्फर्ट मिळतो, पण मग ती सवय होऊन जाते.
1: पण म्हणजे कॉम्प्लेक्स आहे म्हणून आपण बॅकफुटला जातो की बॅकफुटला राहतो म्हणून कॉम्प्लेक्स येतो?
0: सुरुवात कॉम्प्लेक्स असल्यामुळे आपण बॅकफुटवर जातो, म्हणजे आपल्याला थोडस इनहिबिशन्स असतात, काही थॉट्स असतात. जसं मी कालच पाहिलं एका ठिकाणी, मी काही इव्हेंटला गेलो होतो, तिथे काही कॉलेजची तरुण मंडळी बसली होती आणि कॉफी घेत होते सगळेजण, खूप त्यांच्यात कॉन्फिडन्स होता. मग जेव्हा त्यांना म्हटलं की अरे तुम्ही आजच्या इव्हेंट बद्दल एक फीडबॅक द्या ना स्टेजवर येऊन, तर कोणीच पुढे यायला तयार नव्हतं. तर म्हणजे मला हेच वाटतं की आपण समजा पुढाकार घेतला तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये एक स्कोप मिळतो. आपल्याला कळेल कसं की आपण चालू शकतो, धावू शकतो, की जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत. माझी एकच रिक्वेस्ट आहे सर्वांना ज्यांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, एकदम पहिल्या दिवशी 100वी पायरी चढू नका. पहिली पायरी पण जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर अर्धी पायरी चढा ना. दिस इज अ स्टेज, एक पायरी आहे, ती फक्त तुम्हाला क्रॉस करायची आहे. वन्स यू गो देअर ऑन द स्टेज अँड बी कम्फर्टेबल, तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की अरे घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. जसं की तुम्ही जसे नागपूरच्या कुठल्या खूप क्राऊडेड एरियामध्ये तुम्ही जर कार चालवली आणि त्याच्यावर एकही स्क्रॅच नाही आला, तुम्ही जगात कुठेही कार चालवू शकता. दॅट्स हाऊ इट इज.
1: आजच्या काळात लाईफ स्किल ट्रेनरची आवश्यकता प्रचंड वाढली आहे कम्पॅरेटिव्हली मागच्या 8-10 वर्ष आपण पकडूया,
0: करेक्ट,
1: तर ह्याची प्रमुख कारण काय असू शकतात?
0: बिलकुल, सगळ्यात पहिले आता आपण काळामध्ये पुढे चाललो आहे. वेळ
1: हा
0: नेहमी पुढे जाणार, वेळ मागे येणार नाही,
1: अगदी
0: वेळ थांबणार पण नाही,
1: बरोबर.
0: त्यामुळे ओनली वन थिंग दॅट इज कॉन्स्टंट इज चेंज इज कॉन्स्टंट,
1: करेक्ट,
0: बरोबर. जशी जसा वेळ पुढे जाते तशी लोकसंख्या वाढते आहे, पण पृथ्वी छोटी तेवढीच आहे ना, लिमिटेड आहे, रिसोर्सेस लिमिटेड आहे, त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येच्या डिमांड्स जास्ती आहेत. त्यामुळे जी टेक्नॉलॉजी जी आहे ती सुद्धा तेवढी फास्ट वाढते आहे. टेक्नॉलॉजी फास्ट झालं तर ट्रान्सपोर्टेशन पासून तुमच्या आयुष्यातल्या रोजच्या ज्या गरजा आहेत त्या सुद्धा फास्ट गरजेने वाढत चालल्या आहेत, त्याचा वेग वाढलेला आहे. आता आपण हा विचार केला होता का की 5 वर्षाआधी की तुम्ही 10 मिनिटात तुम्हाला ब्लिंकिटने रात्री 12 वाजता तुमचं फेवरेट आईस्क्रीम मिळेल म्हणून, नाही ना, आपण 10 वाजले की आईस्क्रीम पार्लर बंद व्हायचं. तर ही काळाची गरज आहे. आता त्यामुळे काय झालं की मोर अँड मोर प्रॅक्टिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकॅलिटी आणि तुम्हाला तुमचं नॉलेज अप्लाय करण्याची गरज वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे जबरदस्त कम्युनिकेशन स्किल असणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे, ठीक आहे. आज तुम्ही बघाल इंटरनॅशनल जॉब्स वाढत चालले आहेत, लोक रिमोटनी घरी बसून काम करतायत, हायब्रिड वर्क मोड मध्ये काम करतायत. आज त्यांचे बॉसेस अमेरिकेत बसून हे लोक नागपूर पुण्यामध्ये बसून काम करतायत. तर आज इंटरनॅशनल कम्युनिकेशन आलं, तुम्ही अमेरिकन बॉसशी हिंदी मराठीत नाही बोलू शकणार, त्याला कुठे समजणार ना. एखाद 2 शब्द समजू शकतो तो, बट देन यू हॅव टू हॅव दॅट इंग्लिश कम्युनिकेशन किंवा एक प्रॉपर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती जे कम्युनिकेशनची गरज आहे ती आपल्याला ते असणं आवश्यक आहे, त्याची आवश्यकता आहे. सो यामुळे काय झालं की सगळ्या बाजूनी वेग वाढला आहे, गरजा वाढल्या आहेत, एक्सपेक्टेशन्स वाढले आहेत लोकांचे. त्यामुळे कम्युनिकेशन, लाईफ स्किल्स, सॉफ्ट स्किल्स या सगळ्यांची नितांत आवश्यकता आहे आणि ती मिनिट बाय मिनिट वाढत चालली आहे, त्याला आपण थांबू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला या गोष्टीमध्ये आपल्याला प्रो बनावं लागेल, नॉट प्रो बट

0: मला असं वाटतं की आपण थोडं अबव जर आपल्या नॉर्मल लेवलच्या वरती जर आपण जर गेलोत तर पातळी ती आपण जर वरती घेऊन गेलो तर आपल्यासाठीच चांगलं आहे. आपल्याला कोणासोबत कॉम्पिट नाही करायचं, आपल्या चांगल्यासाठी स्वतःसोबतच कॉम्पिट करायचंय.
1: पण मग यासाठी आपण नक्की काय करणं अपेक्षित आहे?
0: बरोबर. सगळ्यात पहिले जसं आयुष्यात एक प्रॉब्लेम येतो की अरे मला कम्युनिकेशन येत नाही किंवा मला पब्लिक स्पीकिंग येत नाही, आयुष्य तुम्हाला सोल्युशन पण देतं. जसं की माझ्या सरांनी मला एमबीए करताना म्हटलं होतं वर्गामध्ये की अरे कोण प्रेझेंटेशन देणार, कोणीच हातवरती नाही केलं. तो दॅट वॉज अ रिस्क, कारण मी कधीच माझ्या आयुष्यात तेव्हा प्रेझेंटेशन दिलं नव्हतं. माझ्यासमोर ऑपॉर्च्युनिटी आली, आय रेज्ड माय हँड.
1: बट दॅट वॉज युअर कॉल,
0: दॅट वॉज माय कॉल. म्हणूनच म्हणतो की तुम्हाला स्वतःला पुढाकार घ्यायचा.
1: ओके.
0: कारण तुम्हाला आयुष्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज येतात, आपण त्या घेत नाही. जसं की आता मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेलो, खूप एका पॉश रेस्टॉरंटमध्ये गेलो आपण, आपल्याला ऑर्डर करायचं जेवण, तर तिथे वेटर किंवा वेट्रेस कोणी असेल तिथे, तो ऑर्डर करताना कोणतरी अरे नाही तू कर तू कर तू कर असं करतात.
1: पण मला असं वाटतं की सॉरी टू इंटरप्ट,
0: फाईन मॅम, येस मॅम,
1: पण आलेली अपॉर्च्युनिटी कुठली ग्रॅब करायची हे करण्यासाठी तो जो एक सेन्स लागतो तो पण बरेचदा कुठेतरी कमी असतो किंवा लॅकिंग असतो, त्यामुळे पण प्रॉब्लेम येऊ शकतो कदाचित.
0: बरोबर.
1: सो तो पण डेव्हलप करायला आपण काय करू शकतो?
0: एक्झॅक्टली. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आपल्याला आरसा आहे आपल्या समोर आहे, आपण स्वतःला आरशात बघतो, पण आरसा जर मळला असेल तर आपण आरशाला पुसतो. ठीक आहे. यासाठी तुम्हाला मेडिटेशन आणि कुठल्या स्पिरिच्युअल, जसं कुठला पण ब्रीदिंग एक्सरसाइज किंवा माइंडफुलनेस एक्सरसाइज असतो, तो बेसिकली तुम्हाला सकाळी उठून करायचा आहे, त्यामुळे तुमचं मन जागृत राहतं.
1: ओके.
0: हा झाला एक स्पिरिच्युअल आणि म्हणजे इंटरनल एफर्ट झाला. हा पब्लिकल एक्सटर्नल पब्लिक मधला एक्सटर्नल आपला एफर्ट नाही आहे. यामध्ये दुसरा एक्सटर्नल एफर्ट असा टाकायचा, म्हणजे बाहेरचा जो एफर्ट आहे मटेरियलिस्टिक एफर्ट असा टाकायचा. तुम्ही कुठे पण बसले असाल, मे इट बी कॉलेज, कॉलेज किंवा तुमचं इन्स्टिट्यूट आहे, 100 ऑपॉर्च्युनिटीज येतील तुमच्याकडे ह्या स्वतःचं कम्युनिकेशन स्किल पॉलिश करायसाठी. तर यामध्ये कसं असतं की तुम्हाला समजा आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये बघायचं आहे की इथे कोणाला कम्युनिकेशनची गरज आहे, कुठे अनाउन्समेंटची गरज आहे का, कोणाला काही नोटीस लिहून पाहिजे आहे का, कोणाला मी लेटर रायटिंगमध्ये मदत करू शकतो का. तर यामध्ये हे छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटीजमधनं आपण शिकतो. इनफॅक्ट आपल्या घराच्या आजूबाजूला जेव्हा आपण गणपती उत्सव साजरा करतो तो त्यामध्ये तुम्ही स्टेजवर जाऊन बोलायला पाहिजे. कोण आपल्याला, कोणीच बघा, आपल्याला शिकायचं आहे तर लोक आपल्याला जज करतील आणि आपल्याला नावं ठेवतील हे मनातनं काढून टाकायचं. जर त्यामुळे आपल्या कसं आपला सेन्स वाढतो. जसं आता मला माझ्या कुठल्या स्टुडंटनी म्हटलं अरे नाही सर मला ते नाही आवडत मी नाही करणार, म्हटलं का नाही करणार, मी आहे तुझ्यासोबत, लेट्स डू इट, आपण सोबत करूया. तर असं करून आम्ही मेंटरिंग करतो, करायचं त्यालाच असतं, बट आय स्टे विथ हिम ऑर हर फॉर दॅट पर्टिक्युलर असाइनमेंट. त्यांनाही बरं वाटतं, मलाही बरं वाटतं. सो इट्स लाईक आपल्याला आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट ग्रास्प करणं गरजेचं आहे. आणि कधी कधी आपल्याला स्वतःहून प्रयत्न करावा लागतो. समजा तिथे कुठे अनाउन्समेंट सुरू आहे आणि आपण इथे बसलोय पण आपल्याला माहितीये की कोणी जात नाही पण मला जायचंय, तर आपल्याला त्यांच्यापर्यंत वी हॅव टू वॉक अप टू दॅम अँड आस्क दॅम की मी हे करू शकतो का. तर आपल्याला अशा ऑपॉर्च्युनिटीज कॉलेजमध्ये अँड स्कूलमध्ये तर खूप मिळतील आणि समाजात जे बाहेर कुठे पण असतात तिथे तर अजून भरपूर मिळतात.
1: जाता जाता आपल्या युथला काय संदेश द्याल?
0: बिलकुल. मी बेसिकली दोन किंवा तीन फ्रंट्सवरती बोलेन. नंबर वन, सगळ्यात पहिले फायनान्शियली तुम्हाला स्टेबल व्हायचं आहे. तुम्ही किती पैसा कमवता ते मॅटर नाही करत, पण तुम्ही कमवल्यानंतर त्याला किती सेव्ह करता ते मॅटर करतं. ठीक आहे. तर नंबर वन, आपली फायनान्शियल हेल्थ जी आहे त्याकडे लक्ष द्या. तुम्ही जे पण काही कमवता, माझ्यासाठी बोलणं सोपं आहे, पण तुम्ही जे काही कमवता त्याचा 20-30% सेव्हिंगमध्ये गेले पाहिजे. आउट ऑफ दोज 20-30% यू कॅन गो फॉर यु नो लाईक इन्व्हेस्टिंग समवेअर, पण 30%ला हात लावायचा नाहीच. देन यू स्पेंड ऑन नेसेसिटीज अँड देन यू यू नो एन्जॉय एन्जॉय पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे फायनान्शियल हेल्थ डिसिप्लिननीच बनते. नंबर वन हे. नंबर टू, कमिटमेंट. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे आज माझ्याकडनं होत नाही आहे. मला पण हे होतं. आता आय एम 43 राईट नाव. तर मला आता तर ऑफकोर्स थोडं शरीर कधी कधी थकल्यासारखं होतं, बट एव्हरी इव्हनिंग आय गो टू माय जिम, आय हॅव टू गो एनी हाव. ताप आला असेल तर नाही जात, पण मी जातो जर म्हणजे थोडं पण हलू शकत असेल तर. एक दिवशी मला खूप पेन झालं.

0: मध्ये आणि मला ट्रेनरचा चेहरा आठवला. अरे सर आप आए नहीं, आपने आना चाहिए था. मी काय केलं, मी जस्ट जिमचा जो आपला कॉस्ट्यूम असतो ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट जे काही आहे ते घालून मी जिम मध्ये जाऊन बसलो. मला ट्रेनरनी म्हटलं की अरे आज करणार नाही आहे कुछ. मैंने कहा नहीं आज बॉडी पेन है, मैं सिर्फ देखने आया हूँ. मी मुद्दाम गेलो. त्या दिवशी जर मी सुट्टी घेतली असती तर मला सुट्टीची सवय लागली असती आणि माझं कमिटमेंट फेल झालं असतं. तर मी तिथे गेलो आणि मी 15 मिनिटं लोकांना बघितलं आणि अचानकच मी उठलो आणि मी थोडंसं काहीतरी करून वापस आलो. म्हणजे काही न करण्यापेक्षा थोडंसं तुम्ही केलं ना तर यामुळे आपला डिसिप्लिन कंटिन्यू राहतो. आणि एकच तिसरा एक पॉइंट मला सांगायचा आहे तो विद्यार्थ्यांना किंवा यंगस्टर्सला असा की तुमची जी ग्रोथ आहे तुमची जी प्रगती आहे ती तुमच्या प्रोफेशनल सर्कलमध्ये कम्फर्ट झोनच्या बाहेर होणार आहे.
1: अगदी
0: ठीक आहे. त्यामुळे मला बरीच लोक म्हणतात का रे सकाळी 5 उठतो, का रे सकाळी 6 उठतो, किती थकलं असेल तरी, किंवा मग एखाद दिवशी संडेला मी 7-8 वाजतापर्यंत झोपतो सकाळपर्यंत, दॅट्स फाईन. पण सकाळी 5-6 उठल्यानंतर किंवा आपण एखादं काम केलं तर त्याची आपल्याला सवय लागते. मे बी सकाळी उठल्यानंतर मी माझी डायरी नोट करून ठेवेन की आज मला अच्छा काल सरांनी मला हे सांगितलं होतं आज मला हे करायचं आहे. तर ऑफिसच्या आधीची एक डायरी, ऑफिसच्या नंतरची एक डायरी, इफ यू मेंटेन इट तर तुमचं प्री पोस्ट शेड्यूल तुम्हाला समजतं आणि तुम्ही किती टास्क कम्प्लीट केला ते सुद्धा समजतं. इट इज ऑल अबाउट कमिटमेंट अँड डिसिप्लिन. तर ह्या 3 गोष्टी विद्यार्थ्यांनी किंवा यंगस्टर्सनी लक्षात ठेवाव्या. आणि बेस्ट, थँक्यू सो मच मॅम. येस,
1: आपण जे स्किल्स आज इथे डिस्कस केले ते अगदीच आपल्या यूथला उपयोगाचे असतील त्यात तर काही शंकाच नाही. आणि त्यांना हे आयसाईट सारखं मिळालेलं असणार आहे याच्यातही काही शंका नाही. सो तुम्ही आलात आणि इतकं छान गायडन्स आपल्या सगळ्या यूथ श्रोत्यांना केलं त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच.
0: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही मला इथे बोलावलं, माझ्यासाठी एवढा वेळ दिला आणि मला खूप बरं वाटतंय. आणि मी परत येऊ इच्छितो गाईड करण्यासाठी.
1: नक्की नक्की.
0: येस येस मॅम.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो आताच आपण ऐकत होतो स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉपरेट कोच नीरज नानोटी यांची मुलाखत. मित्रांनो आता आपण ऐकत होतो आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

पुणेरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 6:10 झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीत बहार. आजच्या या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला ऐकवतोय हमाल दे धमाल या चित्रपटातलं हे गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

0: हाँ,
1: हे आस लगाना आपल्याला नाही जमायचं मॅडम.
2: का नाही जमणार?
1: गाण्यामध्ये कसा जोश असायला पाहिजे, गाणं पोटातून आलं पाहिजे. आमच्या हमालपुरात का नाही बुवा आहे बुवा, हा ते असं फक्कड भजन गातोय का नाही?
2: कस
1: कस हे असं.

हे होतं हमाल दे धमाल या चित्रपटातलं विवेक आपटे यांचं गीत. मुख्य स्वर होता पद्माकर देशपांडे आणि अशोक हांडे यांचा. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया विवेक आपटे यांची आणखी एक गीतरचना शेम टू शेम या चित्रपटातली.

शेम टू शेम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते सुरेश वाडकर, प्रज्ञा खांडेकर, विनय मांडके आणि ज्योत्स्ना हर्डीकर. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

त्यानंतर 9:30 कंट्री वाईड हा कार्यक्रम आणि 9:45 इनसाईट्स हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी शहनाईवर सादर केलेला राग रागेश्री. 14:00 उद्या म्हणजे 14 ऑगस्ट 2026 आमच्या पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणीमध्ये चांगल्या उत्पादनासाठी सिंचन महत्वाचं याविषयीची माहिती, 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 ऐकाल श्वास हेल्थ केअरचा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम. भावधारा 7:50. उद्या 8:40 कोकण दर्शन या कार्यक्रमात मिरकरवाडा मत्स्यबंदर, सागरी मत्स्यालय आणि रत्नदुर्ग किल्ला याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. याचं लेखन केलंय सोनाली सावंत यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे, सादरकर्ते विवेक वानखडे. उद्या 9:00 लखलख चंदेरी. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक याविषयी कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम, यामध्ये ऐकाल कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, लेखन वैजयंती नांदगावकर यांचं. तसंच आजची रेसिपी ही मालिका आणि स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत याविषयी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे यांची मुलाखत. 1:05 गीतबहार. 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. भावधारा 1:45 तर 1:55 कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये किशोर काळे यांनी गायलेला राग भीम पलासी आपण ऐकू शकाल. दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. उद्याची आमची दुसरी सभा सुरू होईल 5:02. यामधला ठळक कार्यक्रम याप्रमाणे आहेत. उद्या 7:00 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. तसंच या संदेशाचा मराठीतून अनुवाद 9:30 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आता जाणून घेऊया आमचे नेहमीचे कार्यक्रम. उद्या 5:02 गीतसंध्या. 5:30 युववाणी युवक दोस्तांसाठी असलेला हा कार्यक्रम, यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युववाणीच्या प्रिय अमुच्या भारत देशा या सांगीतिक कार्यक्रमात रेवा दीक्षित आणि इरावती मेढेकर यांनी गायलेली काही देशभक्तीपर गीतं आपण ऐकाल. 6:10 गीतबहार हिंदी चित्रपट संगीत. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. उद्या 6:45 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 देशभक्तीपर गीतं. 7:00 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर आपण ऐकाल देशभक्तीपर गीतं. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 8:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 9:30 स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठीतून अनुवाद मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर आपण ऐकाल राष्ट्रभक्तीपर गीतं. 10:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. तर 10:30 शास्त्रीय संगीत.

0: त्याच्या कार्यक्रमात उस्ताद सुलतान खान यांनी सारंगीवर सादर केलेला राग हेमंत आणि राग बसंत. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोतेहो, मी प्रियांका गोगटे. श्रोतेहो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: करे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा. मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2: अच्छा.
3: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
2: हो.
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
2: अच्छा.
3: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
2: बर.
3: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
2: अच्छा.
3: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.

0: अच्छा
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
0: खरे.
1: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
0: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
1: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
0: बर.
1: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
0: वा वा वा.
1: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
0: हो.
1: चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
0: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
1: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
0: हो.
1: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
0: अच्छा.
1: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
0: अरे वा दादा, आता श्री गजांतलक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
1: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
0: ओके.
1: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
0: बर.
1: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
0: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
1: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
0: हो.
1: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
0: करेक्ट.
1: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
0: बरोबर.
1: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
0: अच्छा.
1: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
0: आहे. बरोबर आहे.
1: त्यामुळे परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
0: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
1: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
0: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा

0: नऊ छप्पन्न तीनशे सत्तर नऊशे सत्तर किंवा त्र्याऐंशी नव्वद दोनशे बारा एकशे त्रेचाळीस किंवा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी दोनशे अकरा सातशे अठ्ठेचाळीस. आमचे लँडलाईन नंबर्स 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत मावळतीचे रंग हा कौटुंबिक संवाद. लेखन ज्योती मुळे यांचं, निवेदन ऋचा गद्रे.
2: नमस्कार श्रोतेहो, ऐकूया मावळतीचे रंग हा संवाद. या संवादाचं लेखन केलंय ज्योती मुळे यांनी आणि यामध्ये सहभागी झालेत मोरेश्वर जोशी, रोहित देव आणि ऋचा गद्रे.

0: सदू, अरे सदू कुठे
1: ओ
0: चाललायस?
1: अण्णा अण्णा, आलो
0: हां
1: आलो।
0: अरे आहेस कुठे, अलीकडे दिसला नाहीस तो, म्हणजे एवढ्या लगबगीनं कुठूनसा येतोस म्हणायचं?
1: हो अण्णा, चावडीवर गेलेलो आम्ही,
0: हां
1: वाडीतलं 10-15 जण एकत्र मिळून गेलेलो।
0: काय रे बाबा, म्हणजे काय विशेष काय, चावडीवरती मोर्चा बिर्चा नेला होतास की काय तू?
1: अण्णा
0: हां
1: अवो, मोर्चा काढाय काय, इथं वेळ आहे कोणाला?
0: हां
1: सध्या आम्ही तर काय तर तुम्ही म्हणताव ना, फार्मर आयडीच्या मागे लागलेले आहात, त्याच्यात येल जातोय सगळा।
0: अरे काय सांगतोस काय, म्हणजे जिल्ह्यातले 7,000 पेक्षा जास्त लोक योजनेला पात्र ठरले सुद्धा, लोकांचे पैसे आले कर्जमुक्ती योजनेचे आणि लोक घेऊन मोकळे देखील झाले, कळलं का?
1: काय सांगताय काय?
0: हां अरे एवढं कशाला, पुढच्या वर्षीच्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून नाव नोंदवण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट होती, ती पण उलटून गेली रे, आणि आता तुम्हीच कुठे राहिलात गावाच्या पाठीमागे, काय रे
1: मी नाही
0: सदू?
1: वो राहिलेला,
0: हां
1: मी माझी पुढल्या वर्षीची नोंदणी बी करून घेतलेली आहे अण्णानू,
0: होय ना,
1: आणि गेल्या वर्षीचं कर्जमाफीचे माझे पैसे खात्यात जमा बी झालंय। पण सगळ्यांचा तसा नाही ना,
0: हां
1: त्यांनी त्यांच्या वाट्याचे 4 पैकं भेटावायला पाहिजेत म्हणून एवढी सगळी तलमल आहे हो।
2: काय रे, काय झालं सदू?
1: झालं माईंना
2: आणि
1: बघा।
2: अण्णा इतके तावातावाने का बोलतायत?
0: मी
2: हे
0: कुठे?
2: कसला वाद चाललाय काय तुमचा?
1: अदो माईनू, वाद बीत काय नाही हो।
2: हा मग ठीक आहे।
1: हा आम्ही तर अहिल्याबाई होलकर शेतकरी, बरोबर ना अण्णा, सांगतोय तर मी
0: बरोबर.
1: कर्जमुक्ती योजनेच्या बद्दल बोलत होता।
2: आता त्याचं काय झालं? लक्ष्मी तर म्हणत होती तुमची नोंदणी करून झाली म्हणून, आता नवीन काही कागदपत्र मागितली की काय?
1: माईनो तुम्ही म्हणताव तसं काय बी नाही, जिल्ह्याभरातून 7,000 पेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले ह खरं आहे।
0: हां
1: पण मी एक अशी बसलेली आहे की आमच्या 5-1 हजार शेतकऱ्यांकडे फार्मर आयडीच काय म्हणताव ना, तच नाही आहे।
0: अरे
1: अरे
0: बाप
1: काय
0: रे.
1: सांगतो, आणि त्याच्यामुळे झालंय काय की पैसे आले तरी लोकांना ते मिळण्यासाठी लय वाट बघावी लागणार आहे।
0: म्हणजे आता सगळे लटकले, सरकारी मदत येऊनही शेतकऱ्यांना त्याचा काही उपयोगच नाही झाला, असा त्याचा अर्थ ना सदू?
1: होय होय होय।
0: अरे ही गडबड झाली कशी?
2: आणि सदू, ई KYC तरी केलंय का रे सगळ्यांनी?
0: हा
1: हो नाही वो माई, लय
2: बघा
1: लोकांनी त बी केलेलं नाही।
2: काय
1: आणि
2: सांगतोय,
1: त्याच्यामुळंच तर आम्ही इतकं जीव घालवतावाय त्याच्यात, कधी नाही तर येलेत आलेलं पैसे परत जायला नको, एवढीच माझी कलमल आहे त्याच्यासाठी।
0: अरे सदू पण फार्मर आयडी काढायला, ई KYC करायला अडचण मुळात काय सांग बघू, मोफत आहे ना ते सगळं? अरे गावनिहाय यादी आली ती चावडी ग्रामपंचायत विकास सेवा संस्था जिल्हा बँकेत प्रसिद्ध झाली, सरकारने त्यांच्याकडून करायचं ते सगळं केलं,
2: हो ना?
0: मग आता आपल्याकडून इतकी उदासीनता का दाखवली जातीये?
1: तुम्ही बोलताव तर काही अंशी बरोबर आहे अण्णानू,
0: हां
1: पण लोकांनी एवढी काय ते तुम्ही उदासीनता का
0: हां
1: दाखवावी ह्याच उमगत नाही।
0: तेच म्हणतोय,
1: म्हणजे तुम्हाला जसं उमगत नाही तसं मला पण उमगत नाही।
0: घ्या.
1: झालंय काय की कर्जमाफी मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य केलेलं आहे, पण काय काय लोकांकडे त्यांच्या जमिनीचा 7-12च नाही आहे, मग फार्मर आयडी काढणार कुठून?

0: नसल आणि ई के वाय सी पूर्ण नसलं तर खात्यात पैसे जमा होणार का नाहीत ना?
1: अरे रे रे, अरे म्हणजे हातात तोंडाशी आलेला घास निसटून चालला म्हणायचा हा?
0: हा, याच्यामुळेच आम्ही ज्यांची कागदपत्र आहेत त्यांना नेऊन पूर्तता करण्याचं काम चालू केलेलं आहे सध्या, आणि त्याची गडबड आहे, बाकी काही नाही हो।
1: अरे गडबड काय, कायमची पाचवीला पुजलेलीच असते। आता आलाच आहेस तर जरा निवांत बस बघू।
0: होय होय होय, आता तुमच्या बेड्यात पाय टाकला म्हणजे टेकलोच म्हणायचा। अण्णा पण गावलेत बऱ्याच दिवसांनी। अण्णा, या योजनेच्या तुलनेत SIR मोहिमेत मात्र आपल्या लोकांनी बाजी मारलेली आहे।
2: हे खरं बोललास तू, म्हणजे मतदार यादी सखोल पुनरीक्षण मोहिमेचं जिल्ह्यातलं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आलंय असं माझ्या कानावर आलंय। हा
0: अहो, निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिलीनी म्हणजे खरंच आहे ना ते।
2: हा,
0: सगळ्यात पहिलं काम आपल्या चिपळूणचं विधानसभा मतदारसंघानं केलं, त्याच्या मागून दापोली आणि गुहागरवाल्यांनी नंबर लावलेला आहे।
2: अरे वा,
1: ज्या पद्धतीनं आपल्याकडे SIR मोहीम राबवली गेली ना, ते खरोखरच कौतुकास्पद आहे। पण खरं सांगू, याचं खरं श्रेय महसूल खातं, ग्राम महसूल अधिकारी, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, BLO आणि IT टीम यांचं आहे। हा
0: काय माईनी बरोबर सगळ्यांची नावं घेतली
2: बरोबर
0: माई। प्रशासनानं जर मनावर घेतलं ना तर आपल्याकडं राम राज्य नांदवायची धमक आहे त्यांच्यात। काय अण्णा, कसल्या विचारात घडले
1: हो? हो ना।
2: अरे मी विचार करतोय, हा हा म्हणता वर्ष अर्ध संपलं देखील, स्वातंत्र्य दिवस 2 दिवसावरती येऊन ठेपला। तू पंचायतीमध्ये जाऊन आलास तर तिकडे तयारी वगैरे काही सुरू झाली आहे की नाही सांग बघू।
0: मग काय, जोरात, एकदम जोरात तयारी सुरू आहे। पंचायती समोर मंडप घातलेला आहे केवढा तरी। अण्णा पुऱ्या रस्त्यावर पताका लावायला घेतलेले आहेत।
2: बर,
0: 15 ऑगस्ट म्हटला की सगळा कसा टिपटॉप, एकदम एकदम म्हणजे एकदमच। 15 ऑगस्टचं नाव घेतलं आणि या टायमाला वडा जिलबीची आठवण आली बघा।
1: काय बी म्हणा तुम्ही,
0: पण वर्षातनं किती बी याला वडा जिलबी खाल्लव ना, तरी त्याला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या वड्या जिलबीची सर येत नाही। ते दिवशी वडा जिलबी खाण्यातली आणि खायला घालण्यातली मजा काही एगलीच आहे ना अण्णा।
1: हो ना, पण हे कुणी सुरू केलं ना कळत नाही, पण आमच्या लहानपणीच्या आधीपासून चालत आलेली प्रथा आहे हो ही। सगळे सण एकीकडे आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा दिमाग एकीकडे, नाही का?
0: होय ना माई, अहो त्याची शानच एगली। बाकीचे सण भरजरी कपड्यातले असतील तर हे दोन्ही एकदम कडक इस्त्रीच्या कपड्यातले सण आहेत जणू, पण गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांच्या जिव्हाल्याचे, त्याचा तोराच लय भारी।
2: का नसणार, आपल्या संस्कृतीनं दिलेली शिकवण काय आहे, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। मातृभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे, कळलं का सदू?
0: होय होय।
2: अरे हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली अशी आपली ही भारत भूमी आहे, तिला परकीय सत्तेच्या जोखड्यातून मुक्त करण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी हसत हसत प्राणांची आहुती दिली। त्यांचा अतुलनीय त्याग, शौर्य आणि बलिदानाचं स्मरण करण्याचा दिवस म्हणजे आपला लाडका 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिन। अरे आपल्या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा डंका इथेच नाही तर तिकडे साता समुद्रापार अमेरिकेमध्ये देखील वाजतो बरं। कितीही झालं तरी आपला राष्ट्रीय सण येतो।
1: हो ना, अहो लोकांच्या भावना जोडल्या गेल्यात त्याच्याशी। देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे। हा दिवस जसा उत्तुंग अभिमानाचा आहे ना, तसाच कृतज्ञतेचा देखील आहे। हा दिवस आपल्याला स्वातंत्र्याची किंमत, लोकशाहीची ताकद आणि राष्ट्रीय एकात्मतेचं महत्त्व पटवून देणारा दिवस आहे। स्वातंत्र्य ही केवळ संकल्पना नाही तर जबाबदारी, समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांची जाणीव करून देणारी प्रेरणा आहे।
0: तुम्ही दोघं बोलत होता ना तर मी शांतपणे ऐकत होतो आणि मला त्यातलं जे काय समजलं ते मी सांगतो।
1: सांग सांग।
0: हा दिवस आपल्याला जाणीव करून देतो की स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य पार पाडली पाहिजे।
1: बरोबर।
0: जात, धर्म, भाषा, प्रदेश याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकता जपणं, आपल्या संविधानाचा आधार करणं, आता होता होईल तेवढा तो पर्यावरणाचं रक्षण करणं, समाजसेवेत आपला खारीचा वाटा उचलणं हीच खरी राष्ट्रसेवा आहे असं आपलं मला वाटतं।

0: बरोबर बरोबर,
1: अर्थात आपल्याला काय विशेष कळत नाही त्यातलं.
2: अरे पण बरोबर सांगितलंस की तू. स्वातंत्र्य दिन हा भारताच्या स्वाभिमानाचा, स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचा, लोकशाही मूल्यांचा गौरव करणारा दिवस आहे. या दिवशी ना भरपूर जिलबी तर खायचीच, पण देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्यरत सुद्धा राहायला हवं.
0: बर माई, वडा जिलबी परवा दिवशी खायची आहे ना, म्हणजे आज श्रावणी गुरुवारचं काय आपलं विशेष काय आहे? म्हणजे काहीतरी असेल तर केलेलं असणारच आहे ना, म्हणजे अगदीच काही नसेल तर गुळ चणे हातावरती द्या.
1: अगदी माझ्या मनातलं बोललं वंदना.
2: हो हो, गुळ चणे कशाला, चांगले बेसन लाडू आणते की. आजच श्रावण मास सुरू झाला आणि गोडधोड नाही असं कसं होईल. अहो गुरुचरित्राचं पारायण सुरू केलंय, स्वामींची सेवा घेतलीय, बृहस्पती पूजन केलंय. आज इतकं सगळं केल्यानंतर नैवेद्याला गोड हवंच ना, त्यामुळे आज बेसनाचे लाडू आणि गोडाचा शिरा सुद्धा केलाय.
1: तुम्ही नाव काढलो खरा, पण आता मात्र निघतो, आता उशीर झालेला आहे, अंधार पडायला लागलेला आहे.
2: अरे थांब थांब, निघालास की काय, जरा थांब. हे घे बघू प्रसादाचे लाडू. अरे बांधून ठेवले होते, घेऊन जा बघू.
1: होय होय माईनो, तर घेतो आणि आता मी निघतो. आणि राम राम अण्णा.
0: राम राम सावकाश जा रे.

0: मावळतीचे रंग हा संवाद आपण ऐकलात, याचं लेखन केलं होतं ज्योती मुळे यांनी, आणि यामध्ये सहभाग घेतला होता मोरेश्वर जोशी, रोहित देव आणि ऋचा गद्रे यांनी. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही प्रसारित केला.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका पालकत्व एक अखंड प्रवास याविषयी विशाखा पाटोळे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: पालकत्व म्हणजे आशीर्वादाचं कुंपण, मुलांच्या भावविश्वाला फुलवणारं स्पंदन. मुलांच्या भावविश्वाला फुलवणारं स्पंदन, कर्तव्यपूर्तीचा घेऊनही निरंतर ध्यास, पालकत्व म्हणजे एक आनंददायी अखंड प्रवास.
0: 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत

0: महिन्याला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्ट पासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी सुरू होणार. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. गेल्या 10 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते. त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते. वंदे मातरम नंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली. त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
2: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी इस सदन में सालों से यहाँ हूँ और निचला, लेकिन मैं एक शेड्यूल कास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाए नहीं. मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ.
1: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृह नेते जे पी नड्डा यांनी दिलं. संसदेत या अधिवेशनात 12 विधेयकं मंजूर झाली. त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. नीट पेपरफूट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
3: ओपोजिशन डिस्कशन से भाग रहते हैं. पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में ओपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं. ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए. तो पहली बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और ओपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं. तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
1: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
0: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले. अकाल तख्ताचे जथेदार गियानी गुलदीप सिंग गर्गज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवली कर्ज मंजूर केलं आहे. एनसीडीसीकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज प्रथमच सहकारी बँकेला मिळालं आहे. सहकारी संस्थांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवणं, त्यांच्या आर्थिक व्यवहारांना चालना देणं आणि वित्तीय क्षमता वाढवणं याकरता या निधीचा वापर होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डांचं वाटप केलं जाणार आहे. त्यासाठी येत्या शनिवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.

0: प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 10 कलावंतांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांना 3,00,000 रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वरदकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, अभिनेता अरुण नलावडे आणि दिग्दर्शक प्रमोद पवार यांना प्रत्येकी 1,00,000 रुपये ताम्रपट देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. त्याखेरीज राज्यातले गायक कृष्णा बुंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजघे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. 25,000 रुपये मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, पपेट्री आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या देशभरातल्या 254 कलावंतांचा आजच्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. श्रोतेहो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल, तर वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल. पाकिटबंद खाद्यपदार्थांमधली साखर, मीठ आणि संतृप्त चरबी यांच्या प्रमाणाची माहिती देणारं लेबल पॅकेजच्या दर्शनी भागात छापण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारनं 2 आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणी सरकार आणि FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा न्यायालय स्वतः आदेश जारी करेल असं न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठानं याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं. येत्या 4 वर्षात मुंबईतल्या सर्व लोकल गाड्या AC होतील. रेल्वेच्या चेन्नई, कपूरथळा आणि रायबरेली इथल्या कारखान्यांमध्ये या गाड्यांचं उत्पादन सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली.
1: पुढच्या 2 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत मुंबईच्या सगळ्या लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि AC व्हाव्यात. आणि पुन्हा एकदा सांगतो, AC झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 29% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी सुरू होणार. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आजची आमची दुसरी प्रसारणसभा. आणि या प्रसारणसभेत मी आपल्यासोबत आहे आपली रेडिओ सखी मंजिरी गोखले.
3: चलने वाली सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों.
4: ताई तुला नहीं घाला
3: मोबाईल चार्ज करायचा होता.
4: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
4: पाहिलंस
3: बाबा? थांबा, मी

0: पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना.
1: बुद्धू सुधर जरा.
2: पेमेंट साठी नो ओपन वायफाय
0: म्हणजे फ्रॉड ला करा. बाय बाय.
2: RBI सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
3: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
4: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
3: फिनोलेक्स अकॅडमी दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
5: श्रोते हो, आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते, उद्या संध्याकाळी 7 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आणि या संदेशाचा मराठीतून अनुवाद आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू उद्या रात्री 9:30 वाजता.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही एक माणूस आहात आणि माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात जुनी आणि सर्वात प्रभावी कला म्हणजे कथाकथन. कथाकथन हे फक्त कथा सांगण्याचंच कौशल्य नाही, तर ते माणसं जोडण्याचं, विचार बदलण्याचं, भावना समजून घेण्याचं आणि स्वतःला अधिक समृद्ध बनवण्याचं जीवन कौशल्य आहे.
0: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 वाजून आमच्या कोकण दर्शन या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल मिरकरवाडा मत्स्यबंदर, सागरी मत्स्यालय आणि रत्नदुर्ग किल्ला या विषयीची माहिती. यामध्ये सहभागी होतील डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी प्राध्यापक डॉक्टर केतन कुमार चौधरी, तसंच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे, मत्स्य विद्यालय शिरगाव रत्नागिरीचे प्राध्यापक डॉक्टर सुहास वासावे, तसंच स्थानिक मच्छीमार मुअज्जम सोलकर आणि संयोगिता सासणे. याचं लेखन केलंय सोनाली सावंत यांनी, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम कोकण दर्शन उद्या सकाळी 8:40 वाजून. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 7:15 वाजता वृत्त विशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:30 वाजता किसान वाणी हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.
3: सव्वा 7 वाजले आहेत, वृत्त विशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, मोबाईल असो, कार असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा संरक्षण क्षेत्र, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे ती म्हणजे सेमी कंडक्टर चिप. भारताची या क्षेत्रात बाहेरच्या देशांवर अवलंबून राहण्याची

पायरी बदलण्यासाठी आता सेमिकॉन 2.0 ला केंद्र सरकारनं नुकतीच 1,27,500 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह मंजुरी दिली. या योजनेत चिप डिझाईन, संशोधन, उत्पादन, ॲडव्हान्स पॅकेजिंग आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्यात आलाय. भारत केवळ चिप्सचा ग्राहक न राहता स्वतःच्या गरजांसाठी तंत्रज्ञान निर्माण करणारा आणि जगाला चिप्स निर्यात करणारा देश कसा बनेल याचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत.

0: तंत्रज्ञान निर्माण करणारा आणि जगाला चिप्स निर्यात करणारा देश कसा बनेल याचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्थेविषयीच्या भूमिकेबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे सीईओ प्राध्यापक डॉक्टर अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर क्षेत्र हे अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये रोज नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहेत. गेल्या साधारण 60-70 वर्षांमध्ये नव्या प्रकारच्या मायक्रोचिप्स डेव्हलप झालेल्या आहेत जगभरामध्ये अर्थातच, आणि भारतामध्ये या प्रकारच्या चिप्स तयार होण्याच्या दृष्टिकोनातून काही फार मोठा प्रयत्न केला गेला नव्हता. काही प्रमाणात चिप मॅन्युफॅक्चरिंग हे छोट्या मोठ्या चिप्सच्या लेवलला आतापर्यंत होत आलं. आज जी काही आवश्यकता आहे, म्हणजे सेमीकंडक्टर मिशन जे सुरू झालेलं आहे भारतामध्ये, सेमीकंडक्टर 2.0 महिनाभरपूर्वी अनाऊन्स करण्यात आलेलं आहे, आणि या सगळ्याचा जो काही उहापोह करायचा असेल तर आपल्याला असं दिसेल की याच्यामध्ये एकतर डिझाईन ही महत्वाची गोष्ट आहे, मटेरियल्स आणि त्याच्यावरचा झालेला रिसर्च ही दुसरी गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट जे आहेत ही इक्विपमेंट सुद्धा खूप इनोव्हेटिव्ह आणि प्रिसिजन इक्विपमेंट ही आपल्याला इथे लागणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं या सगळ्यांचं म्हणजे रिसर्च इनोव्हेशन आणि इक्विपमेंट यांचं खूप महत्व आपल्याला दिसेल.
0: श्रोते हो, विद्यापीठ संशोधन संस्था यांची या क्षेत्रासाठीची भूमिका याबद्दल डॉक्टर शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर विद्यापीठ, वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन संस्था आणि इंडस्ट्री यांचा एकमेकांना पूरक असा रोल आहे. विद्यापीठ अशा परिसंस्था आहेत की जिथे तरुण विद्यार्थी नवीन नवीन असे बॅचनी येत आहेत आणि त्या सगळ्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना मोटिवेट करून त्यांना आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पाठवतो आहोत. त्याच्याच जोडीला ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या संशोधन संस्था आहेत त्या संशोधन संस्थांमध्ये सरकारी इन्व्हेस्टमेंटमुळे मोठ्या प्रमाणावर फॅसिलिटीज तयार झालेल्या आहेत, आणि इंडस्ट्रीज ह्या मॅन्युफॅक्चरिंग करणं किंवा त्याचं जे काही कमर्शियलायझेशन करणं यासाठी कार्यरत आहेत. आणि या तिन्ही परिसंस्था एकमेकांना पूरक अशा आहेत आणि खूप महत्वाची सहकार्य त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे मुख्यतः आता आपण जर बघितलं की आपल्याकडे साधी एक छोटीशी गोष्ट आहे की आपल्याकडे स्ट्रीट लाईट्स आहेत आणि या स्ट्रीट लाईट्सचं कोऑर्डिनेशन ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे स्ट्रीट लाईट्स कोणत्या वेळेला चालू झाले पाहिजेत, कोणत्या वेळेला बंद झाले पाहिजेत यासाठीच्या ऑटोमॅटिक यंत्रणा आता आपल्याकडे बसवल्या जात आहेत. यांच्यामध्ये काही नवीन प्रगती करता येणार आहे का, त्यांच्यामध्ये काही नवीन डेव्हलपमेंट करता येणार आहे का, हे करण्यासाठी R&D करणं ही आवश्यकता आहे. आणि ती जी काही R&D केलेली गोष्ट असेल त्यातून जे काही डिझाईन्स तयार होतील त्याच्यावर आधारित चिप्स तयार करून घेणं आणि त्या चिप्स ज्या आहेत त्यांचा वापर करून प्रॉडक्ट्स तयार करणं हे काम इंडस्ट्रीज करणार आहेत.
0: श्रोते हो, सेमीकंडक्टर संशोधन आणि विकास आणि संबंधित क्षेत्राची गरज याविषयी प्राध्यापक शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर क्षेत्र हे खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही कंटिन्युइंग प्रोसेस आहे. म्हणजे जसं म्हटलं जातं की 1960 ज्यावेळेला पहिली मायक्रोचिप तयार झाली तिथपासनं आत्तापर्यंतचे ज्या मायक्रोचिप्स आहेत, म्हणजे आत्ता ज्या रिसेंट तयार होत असलेल्या किंवा जी नवीन टेक्नॉलॉजी नोड आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हा फरक आपोआप निर्माण झाल्याने तो कंटिन्युअस डेव्हलपमेंटमुळे R&Dमुळे झालेला आहे. सेमीकंडक्टर 2.0 या मिशनमध्ये मुख्यतः हीच बाब लक्षात घेऊन R&Dवर खूप मोठा भर देण्यात आलेला आहे. आणि फक्त मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी वाढवणं हे पुरेसं नाही, अर्थात ती आवश्यकता आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करण्याची आवश्यकता नक्कीच आहे, पण R&D हे केलं गेलं पाहिजे. आणि स्पेशली जर भारतासारखा विकसनशील देश किंवा जो आता विकसित होऊ पाहतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रमाणावर मायक्रोचिप्सची रिक्वायरमेंट असणार आहे. म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी हा भारताचा एक लीडिंग रिक्वायरमेंट असलेला भाग आहे. त्याच्या जोडीला संरक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी गरज आहे, मेडिकल क्षेत्रामध्ये गरज आहे, कम्युनिकेशन, एज्युकेशन, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग्स अँड फिल्म अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री. त्याच्याच जोडीला आता नव्याने जे काही क्षेत्र पुढे आलेलं आहे ते AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या सगळ्या क्षेत्रांमध्ये मायक्रोचिप्सची रिक्वायरमेंट प्रचंड प्रमाणात वाढत जाणार आहे. आणि त्याची डिझाईन जी आहेत ही आपापली स्वतःची डिझाईन असणं हे केव्हाही फायद्याचं असणार आहे. आता साधी गोष्ट आहे की एखादी गोष्ट समजा आपल्याला परदेशातनं विकत घ्यायची असेल तर त्यासाठी प्रचंड प्रमाणावर आपल्याला आपली गंगाजळी आहे परदेशी चलनाची, ती खर्च करावी लागते. त्याऐवजी जर आपण आपल्याच देशामध्ये ते तयार करून शकलो, म्हणजे आता एका बाजूने आपण बघितलं की भारतामध्ये अनेक विविध कंपन्या त्यांची डिझाईन सेंटर्स तयार करून गेली कित्येक वर्ष काम करतायत,

0: आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग स्वतंत्रपणे इतर ठिकाणी केलं जातं. आपल्याचकडचे जे तंत्रज्ञ आहेत, आपल्याचकडचे जे इंजिनियर्स आहेत, शास्त्रज्ञ आहेत, यांची बुद्धिमत्ता वापरून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स करून घेतली जात आहेत. आता ही आपण आपल्या स्वतःसाठी का नाही वापरायची? या दृष्टिकोनातनं R&D आणि डिझाईन हे जे काही आहे, या डिझाईन क्षेत्रामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या नवीन गोष्टी करण्यासाठी खूप मोठी तरतूद सेमीकंडक्टर 2.0 करण्यात आलेली आहे.
1: श्रोतेहो, सेमीकंडक्टर परिसंस्थेत मोठ्या कंपन्यांबरोबरच स्टार्टअप्सची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विशेषतः नव्या ॲप्लिकेशन्स आणि उत्पादन विकासात त्यांना संधी आहे. आगामी काही वर्षात आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे याबद्दल डॉक्टर अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली.
0: आपला मोठा देश आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे, तर या लोकसंख्येसाठीच्या वेगवेगळ्या गरजा आहेत आणि त्या गरजा वाढत जाणाऱ्या आहेत. तर या वाढत जाणाऱ्या गरजांच्याकडे लक्ष देऊन ही जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ इतरांनी कॅप्चर करण्याच्या आधी आपणच त्या बाजारपेठेकडे प्रॉपर विचार करून त्याचा उपयोग करून घेऊ शकलो तर आपल्याला डेफिनेटली जास्त चांगल्या पद्धतीने या सेमीकंडक्टर क्रांतीचा उपयोग करून घेता येणार आहे. तरुण उद्योजकांना आपण अशा प्रकाराने प्रवृत्त केलं पाहिजे की त्यांचं अटेन्शन हे इंटरनल फोकसवर जास्त असलं पाहिजे. एकदा आपण आपल्या गरजा सॅटिस्फाय करू शकलो तर आपण त्यांचा एक्सपोर्टच्या दृष्टीने पण विचार करू शकतो. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये, जागतिक बाजारपेठेमध्ये आपण तेवढं कॉम्पिटिटिव्ह नॅचरली होऊ शकतो जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी बेस खूप स्ट्रॉंग असेल. आणि हा टेक्नॉलॉजी बेस स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था जी आहे त्या शिक्षण व्यवस्थेमधून त्या प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना देण्याची आवश्यकता आहे. त्यांना त्या दृष्टीने तयार करणं, चॅलेंजेस फेस करायला तयार करणं आणि नवीन प्रकारच्या कल्पना सुचण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं, या दृष्टीने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे.
1: श्रोते हो, संशोधनातून तयार होणाऱ्या तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतर करणं आणि भारतीय बाजारासाठी आवश्यक चिप्स भारतातच विकसित करण्याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. भारतासाठी सेमीकंडक्टर क्षेत्राचं महत्व आणि त्याची गरज काय हे जाणून घेऊया या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या बिझनेस सोल्युशन्सचे समन्वयक मनीष पाटील यांच्याकडून.
2: मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतात केवळ चिप्स तयार होणं पुरेसं नाही, त्या चिप्सवर आधारित प्रॉडक्ट सुद्धा भारतातच डिझाईन आणि डेव्हलप होणं खूप आवश्यक आहे. कारण भारतीय ग्राहकांच्या गरजा, वापरायची परिस्थिती आणि किमतीबाबतची संवेदनशीलता ही ऍक्च्युली इतर देशांपेक्षा खूप वेगळी आहे. आणि त्याच्यामुळं भारतात एखादं इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट धूळ असेल, उष्णता असेल, ह्युमिडिटी असेल, वोल्टेज फ्लक्च्युएशन असेल, कमकुवत इंटरनेट कनेक्शन असतं, तर याच्यामध्ये सुद्धा हे वर्कआउट होणं अपेक्षित आहे. सो आपण जर परदेशातून तयार केलेल्या चिप भोवती जर आपला प्रॉडक्ट बनवला तर त्याला अनावश्यक फीचरची पण आपल्याला किंमत द्यावी लागेल. आणि त्याच्याऐवजी जर आपण भारतीय ऍप्लिकेशन नुसार चिप आणि प्रॉडक्ट एकत्र डिझाईन केलं तर कॉस्ट, पॉवर कन्झम्पशन आणि परफॉर्मन्स याचं योग्य ऑप्टिमायझेशन आपल्याला करता येईल. आणि म्हणून आपला दृष्टिकोन हा केवळ मेक इन इंडिया न ठेवता डिझाईन इंडिया अँड मेक इन इंडिया अँड सर द वर्ल्ड असा असला तर तो आपल्यासाठी एक बेटर अप्रोच राहील. आज भारतात इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्टचे मॅन्युफॅक्चरिंग जे मोठ्या प्रमाणात वाढतंय, परंतु त्यातील अनेक क्रिटिकल चिप्स, सेन्सर्स, कंट्रोलर्स आणि कम्युनिकेशन कंपोनंट अजूनही आयात केले जातात. त्यामुळे भारताला प्रॉडक्ट असेंबल झाला तरी त्यातल्या महत्वाच्या इकॉनॉमिकल किंवा टेक्निकल व्हॅल्यू ही परदेशातच राहते. त्याच्यामुळं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की भारतीय बाजारासाठी आवश्यक चिप्स या आपण स्वतः डिझाईन केल्या तर आपली इम्पोर्ट डिपेंडन्सी 3 लेवलला कमी येईल. डायरेक्ट सबस्टिट्यूट फॉर इम्पोर्ट, दुसरं आपलं स्वतःच डिझाईन आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तयार होऊ शकतील आणि मग आपलं फॉरेन लायसन्सिंग वरचं डिपेंडन्सी किंवा अवलंबित्व कमी झालं तर मग नेक्स्ट आपल्याला सप्लाय चेन डिस्ट्रप्शन किंवा जिओपॉलिटिकल संकटाच्या काळात आवश्यकता प्रॉडक्ट पुरवठा आपला स्वतःचा स्वतःला चालू ठेवता येईल. आणि म्हणून या दृष्टीनं भारतीय बाजारपेठासाठी योग्य चिप्स आपण स्वतः डिझाईन केल्यास आपली इम्पोर्टवरची डिपेंडन्सी कमी होऊ शकते.
1: सेमीकंडक्टर परिसंस्थेला आपल्याकडच्या वापरानुसार असलेल्या संधी कशा आहेत याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
2: डिझाईन फॉर इंडिया चिप्स मध्ये केवळ चिपवरती भारताचं नाव असणं असा त्याचा अर्थ नव्हे, परंतु भारतातल्या समस्या, भारताची ऑपरेटिंग कंडिशन्स आणि भारतीय ग्राहकांची पर्चेसिंग कपॅसिटी हे लक्षात ठेवून संपूर्ण सोल्युशन तयार करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण ऍग्रिकल्चर क्षेत्रात सॉइल असेल, वॉटर सेन्सर असेल, स्मार्ट इरिगेशन कंट्रोलर असतील, सोलार पंप कंट्रोलर्स आहेत, याच्यामध्ये बऱ्याचशा संधी आहेत. हेल्थ केअर मध्ये आहेत, पोर्टेबल डायग्नॉस्टिक डिव्हायसेस मध्ये आहेत, ऑटोमोटिव्ह ईव्ही क्षेत्रात आहे. फॉर एक्झाम्पल सोलार स्वतःच्या घराच्या वरती एखादं पॅनल उभा करून त्याचं DIY किट,

0: किंवा त्याच्यामधून माझी स्वतःची सायकल, स्वतःची व्हेकल किंवा स्वतःचं ऍग्री इन्स्ट्रुमेंट, घरातल्या काही वस्तू, इमर्जन्सी लाईट हे सुद्धा चार्जिंग करता येणं, ह्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. आणि म्हणून डिझाईन फॉर इंडिया चिप्समध्ये या अशाच प्रकारच्या भरपूर संधी भारतासाठी अव्हेलेबल आहेत.
1: चिप निर्मितीपासून ते ग्राहकांपर्यंत आणि निर्यातीपर्यंत भारताची क्षमता कशी वाढती आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: चिप्स डिझाईन पासून मास मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत जगातल्या जवळजवळ डिझाईन वर्कफोर्स पैकी 20% वर्कफोर्स हा भारतातून डेव्हलप होतो किंवा भारतामध्ये डिझाईन करण्याची क्षमता भरपूर आहे. इतर देशांमध्ये त्यांचे ईडीए टूल्स असतील, त्यांचे युनिव्हर्सिटी डिझाईन सेंटर्स असतील आणि डिझाईन लिंक इन्सेंटिव्ह आहेत, अशा ज्या योजना डेव्हलप कंट्रीज मध्ये आहेत तशा आपल्या इकडे उपलब्ध व्हायला सुरू आहेत. कदाचित फॅब्रिकेशन क्षेत्रामध्ये आपण खूप अजून प्रगती केलेली नाही, परंतु प्रोटोटाईप डेव्हलपमेंट, कमर्शियल प्रॉडक्ट डिझाईन याच्यामध्ये आपल्याला अफोर्डेबल टेप आउट ऍक्सेस, पायलट प्रोडक्शन यासाठीच्या फॅसिलिटी आपल्याला वाढवाव्या लागतील.
1: या क्षेत्रातल्या वाढत्या संधी आणि आपलं कुशल मनुष्यबळ याचं सामर्थ्य याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: सेमिकॉन 2.0 मुळे निश्चितच भारतीय कंपन्यांना देशांतर्गत गरजांवर आधारित प्रॉडक्ट विकसित करून जागतिक बाजारपेठेत जाण्याची मोठी संधी निर्माण होऊ शकते. मात्र आपली स्पर्धा फक्त अत्याधुनिक आणि सर्वात लहान टेक्नॉलॉजी नोड पुरती मर्यादित ठेवायची काही आवश्यकता नाही. भारताची पहिली कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेले चिप डिझाईन आणि सॉफ्टवेअरचं टॅलेंट. दुसरं आपली स्ट्रेंथ म्हणजे ऑटोमोटिव्ह, ऍग्रिकल्चर, एनर्जी, हेल्थ केअर, टेलिकॉन आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची विशाल डोमेस्टिक मार्केट आपल्याकडे स्वतःकडे आहे. त्याच्यामुळं एखादे प्रॉडक्ट भारतात व्हॅलिडेट आणि स्केल केल्यानंतर त्याची कॉस्ट जागतिक स्तरावरती कॉम्पिटेटिव्ह करता येणं आपल्याला शक्य होईल. आणि पुढची ताकद म्हणजे फ्रुगल इंजिनिअरिंग, म्हणजे कमी खर्चात टिकाऊ आणि उपयुक्त सोल्युशन तयार करण्याची आपली क्षमता. त्याला काही काही वेळा जुगाड हाही शब्द वापरला जातो, परंतु भारतासाठी तयार केलेले अफोर्डेबल, एनर्जी इफिशियंट आणि रगेड प्रॉडक्ट्स कदाचित आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, लॅटिन अमेरिकन मधील बाजारपेठात सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. आणि त्याच्यामुळं सेमिकॉन 2.0 ने इक्विपमेंट, मटेरियल, इंडियन आयपी, रिसर्च, स्किल्ड वर्कफोर्स वर भर दिल्यास भारतात केवळ मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन न राहता ग्लोबल प्रॉडक्ट इनोव्हेशन हब सुद्धा आपण बनू शकतो. क्षमता नक्कीच आहे.
1: श्रोते हो, सेमिकॉन 2.0 अनुसार भारताच्या आगामी काही वर्षात चिप निर्यातीसाठी आणि उत्पादन विकासासाठी काय महत्वाचं आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: पुढील 5 ते 10 वर्षात हे लक्ष अस्तित्वात आणण्यासाठी माझ्या मते महत्वाचं पाऊल म्हणजे ऍप्लिकेशन फर्स्ट सेमीकंडक्टर मिशन राबवणे. म्हणजे फॅब हाऊस उभारून त्याच्यामध्ये काय करायचं हे ठरवण्याबरोबरच किंवा हे ठरवण्याच्या आधी भारताला नेमक्या कोणत्या चिप्स आणि सेमीकंडक्टर बेस्ड प्रॉडक्टची आवश्यकता आहे हे जर निश्चित केलं तर ते थोडस बेनिफिशियल राहील. ऑफकोर्स त्याच्यासाठी फॅब हाऊस असणारच आहे, परंतु फॅब हाऊस उभ्या करत असताना गरजा आयडेंटिफाय करणं हा एक महत्वाचा घटक राहील.
1: श्रोते हो, ही केवळ चिप तयार करण्याची मोहीम नसून चिप क्रांतीकडून आत्मनिर्भरतेकडे आणि विकसित भारताच्या दिशेने जाणारी मोठी झेप आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन राजश्री आगाशे.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.
3: सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या विषयी आत्मा कार्यालय ठाणे येथील प्रकल्प उपसंचालक मनाली तांबडे यांच्याशी प्रफुल्ल आचरेकर यांनी केलेली बातचीत।
4: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आकाशवाणी मुंबई किसानवाणी कार्यक्रमात मी प्रफुल्ल आचरेकर आपले मनपूर्वक स्वागत करतो। आजचा विषय आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजना। शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच जमिनीचे आरोग्य, पर्यावरणाचा समतोल आणि सुरक्षित अन्न निर्मिती याकडे आज विशेष लक्ष दिले जात आहे। नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपक्रम आणि योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान तसेच परंपरागत कृषी विकास योजना यांसारख्या योजनांचा समावेश होतो। मात्र या योजनांचा लाभ नेमका कोणाला मिळतो, त्यासाठी शेतकऱ्यांनी कुठे संपर्क साधावा, कोणत्या प्रकारचे सहाय्य मिळू शकते आणि नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये नेमका काय फरक आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रकल्प उपसंचालक आत्मा ठाणे आणि पालघर येथे कार्यरत असलेल्या मनाली तांबडे मॅडम। किसानवाणी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत।
5: धन्यवाद।
4: आणि सगळ्यात आधी मला प्रश्न पडलेला असा आहे, तो म्हणजे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान म्हणजे काय, या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट नेमकी कोणती?
5: नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत आहे, आणि याचा मुख्य उद्देश, जसं आपण आता सुरुवातीलाच बोललात की शाश्वत शेती आणि जमिनीचं आरोग्य, आणि जमिनीच्या आरोग्याबरोबरच आपल्या सगळ्या मानवाचं आरोग्य, त्याचबरोबर आपल्या मातीचं आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत। आणि त्या दृष्टिकोनातून आता जो आपण म्हणजे शेतीमध्ये जास्तीत जास्त वापर आपण खत किंवा औषधं यांचा आपण जो वापर करत आहोत, तर तो कमी करून नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याला प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश या योजनेमध्ये आहे। आणि त्यासाठी आपण ही योजना राबवत आहोत, आणि ही योजना आपण आत्मा म्हणजे ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी जी आहे की आपण सर्व जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आत्मा हा प्रकल्प, तर प्रकल्प संचालक आत्मा यांच्या माध्यमातून आपण सदर योजना राबवत आहोत।
4: सुंदर। यापुढचा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन आणि सहाय्य दिले जाते?
5: आपण एखाद्या अभियानाची जेव्हा सुरुवात करतो तर तेव्हा मुळात आपल्याला जनजागृती करणं अपेक्षित आहे, कारण गेली वर्षानुवर्ष आपण म्हणतो की 1970 पासून म्हणजे आपण हरित क्रांतीला सुरुवात केली।
4: बरोबर।
5: आणि हरित क्रांतीमध्ये आपण म्हणजे सुरुवातीला आपण अगदी अल्प प्रमाणावर खत आणि औषधांचा वापर सुरू केलेला होता, कारण तेव्हाची जी काही आपली लोकसंख्या आहे त्यांना पुरेसं अन्न उत्पादन उपलब्ध व्हावं आणि ते आपल्या देशांतर्गतच व्हावं यासाठी आपण सुरू केलं। परंतु नंतर अति उत्पादनाच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांनी किंवा सगळ्याच कंपन्यांनी म्हणा, तर जास्तीत जास्त खत म्हणजे त्यांचे ऍडव्हर्टाईज वगैरे करून जास्तीत जास्त खत वापरणं किंवा वेगवेगळ्या कीड रोगांसाठी वेगवेगळी औषधं वापरणं असं आपण मोठ्या प्रमाणावर सुरुवात केलं, आणि त्याचे दुष्परिणाम आज आता आपल्याला 40 ते 45 वर्षानंतर दिसून येत आहेत। मानवाच्या आरोग्याबरोबर बरोबरच आपल्याला पाणी आणि माती यांचं देखील आरोग्य, आणि त्याचबरोबर पर्यायाने आपण पर्यावरणाचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहोत। आज मोठ्या प्रमाणावर आपण म्हणतोय की कॅन्सरचे पेशंट्स, खूप लहान वयात विविध आजार, याचा सामना आपल्याला करायला लागत आहे। या सगळ्यांची जाणीव आपल्याला आहे, परंतु त्याला प्रत्यक्ष रोखण्यासाठी जी पावलं उचलायची आहेत

0: ती ह्या अभियानाच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर अभियानाच्या सुरुवातीला जनजागृती मोहिमा आपण राबवत आहोत, काही मेळावे घेतलेले आहेत आणि जनजागृती करून आपण सध्या ही जी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जे राबवत आहोत तर ते आपण 22-23 पासून राबवण्यास सुरुवात केलेली आहे. 23-24 मध्ये हे सुरुवात केलेली आहे. या अगोदर आपण म्हणजे परंपरागत कृषी विकास योजना जी सेंद्रिय शेतीसाठी आहे तर ती आपण राबवतच होतो आणि आता आपण हे अभियान राबवत आहोत. आणि या अभियानामध्ये आपण जे गावोगावी जी जनजागृती मोहिमा घेतल्या त्यामधून ज्या प्रमुख नद्यांच्या किनारी असलेले जिल्हे असतील त्याच्यामध्ये किंवा जिथे जास्तीत जास्त खतांचा वापर होतो किंवा अजिबात खतांचा वापर होत नाही असे दोन्हीही हे जिल्हे, त्याचबरोबर आदिवासी उपयोजना की जिथे खतांचा वापर ऑलरेडी कमीच असतो आणि जिथे काही मोठ्या प्रमाणावर आपल्या एफपीओज किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या वगैरे आहेत तर अशा ठिकाणी आपण या अभियानाची सुरुवात केलेली आहे.
1: बरं, यालाच जोडून पुढचा प्रश्न असा की या अभियानाची अंमलबजावणी शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने केली जाते आणि क्लस्टर समूह पद्धतीचं महत्व काय आहे?
0: मुळात क्लस्टर बेस ऍग्रीकल्चर हे आपण आपली जी 2007 पासून आपण MIDH आपण म्हणतो किंवा मिशन फॉर इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट हे सुद्धा केंद्राचीच योजना होती की जी राज्यांमार्फत म्हणजे राज्यातील कृषी विभागामार्फत आपण राबवत होतो. तर क्लस्टर बेस अप्रोच आपण तेव्हापासून ठेवलेला आहे की एकट्याने शेती करण्यापेक्षा एखाद्या गटामध्ये जर आपण शेती केली तर आपल्याला मार्केटिंग किंवा सगळ्याच सुविधा म्हणजे शेती उत्पादनासाठी आवश्यक जी काही आपल्याला विविध जी काही कामं करायची आहेत शेतातील ती असतील, खतं किंवा औषधांची खरेदी असेल, उपकरणांचा वापर असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं मार्केटिंग, आपल्या शेतामध्ये जे काही उत्पादन करणार आहोत तर त्याचं आपण जी बाजारपेठ आहे तर त्याच्यासाठी लागणारी जी काही कंटिन्युटी किंवा सातत्य आहे ते वैयक्तिक शेतकऱ्यापेक्षा आपण जर गटाने किंवा समूहाने शेती केली तर ते जास्त आपल्याला फायदेशीर ठरतं. आणि ह्याच समूहाच्या माध्यमातूनच किंवा हे जे विविध गट आत्मा अंतर्गत आपण आतापर्यंत म्हणजे आत्माची सुरुवात देखील 2005-6 मध्ये झालेली आहे. आपण गट मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे असतील किंवा वेगवेगळ्या महिला गट असतील तर ते देखील वेगवेगळ्या माध्यमातून आपण राज्यामध्ये निर्माण केलेले आहेत. तर हे सर्व गट आहेत हे एका शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट करून त्यांना थोडस एक व्यवसायाचं स्वरूप यावं या दृष्टिकोनातून म्हणजे शेती ही व्यवसाय म्हणून करावी अशा उद्देशाने आपण हे एफपीओजना देखील इथे चालना दिलेली आहे. कृषी विभागाबरोबरच महिला आर्थिक विकास महामंडळ आहे किंवा उमेद सारख्या संस्था आहेत या देखील याच्यामध्ये काम करत आहेत. तर आपण क्लस्टर बेसिसवर जर शेती केली तर ती सगळ्यांना निश्चितच फायदेशीर आहे. आणि आपण आता ह्या ज्या नैसर्गिक शेती अभियान आहे यामध्ये आपण जे काही उत्पादन करत आहोत तर त्याचं प्रमाणीकरण अतिशय महत्वाचं आहे. तर प्रमाणीकरणासाठी सुद्धा आपल्याला जर समूह असेल, गट असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर त्यांना आपल्याला ही संकल्पना तिथे राबवणं जास्त सोयीचं पण ठरतं आणि फायदेशीर ठरतं. त्यामुळे ह्या प्रकारे आपण ती राबवत आहोत.
1: नक्कीच. पुढचा प्रश्न असा आहे की नैसर्गिक शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या निविष्ठांचा वापर करणं अपेक्षित आहे? जीवामृत, बीजामृत, आच्छादन यांसारख्या पद्धतींची भूमिका काय आहे?
0: नैसर्गिक शेतीचं जे मूळ आहे तेच असं आहे की आपण आपल्याच शेतामध्ये उपलब्ध ज्या काही सुविधा असतील किंवा जी काही साधनं आहेत त्यातून तुम्ही आपल्या शेतामध्ये लागणारे जे काही खतं औषधं आहेत करावी आणि त्याच्या माध्यमातून ती शेती करावी. त्यासाठी बाहेरून कुठलेही अवाजवी किंवा खूप महागडे असे काही निविष्ठा आपण घेऊ नये खरेदी करून, कारण आता आपण पाहतोय की शेतकरी तोट्यामध्ये असण्याचे कारणच ते आहे की शेतीवरील उत्पादन खर्च अतिशय वाढलेला आहे. तर त्यामुळे शेतीवरील उत्पादन खर्च कमी करणं त्यासाठी आपल्या शेतातच असलेल्या ज्या काही नैसर्गिक सोयी सुविधा आहे किंवा जे काही मटेरियल आहे त्याचाच वापर करणं आणि त्या माध्यमातून आपली शेती पद्धती आपण विकसित करणं तर हे मेन त्याच्या मागचा उद्देश पण आहे. आणि या पद्धतीनेच आपण हे अभियान आता राबवत आहोत. आणि यामध्ये आपण सगळ्यात म्हणजे आपण जी चालना देतोय शेतकऱ्यांना की त्यांनी त्यांच्या शेतामध्येच त्यांनी ह्या सगळ्या लागणारे जे काही इनपुट्स आहेत ते तयार करावं. मग त्यामध्ये आता जीवामृत आणि बीजामृत आले म्हणजे आपण जे काही बीज प्रक्रियेसाठी इतर काही औषधं वापरतो किंवा खत वापरतो तर त्याच्याऐवजी त्यांनी त्याच्या शेतामध्येच त्याच्याकडे जी काही गायी वगैरे असतील गायी किंवा म्हणजे शक्यतो देशी गायी असाव्यात तर देशी गायींच्या माध्यमातून त्यांच्याकडनं मिळणारं शेण असेल, गोमूत्र असेल तर त्याचा वापर करून त्यांनी जीवामृत तयार करावं. ताक समजा असेल किंवा गूळ असेल म्हणजे ज्या काही साधनं जी आहेत हे आपल्याला स्थानिकरित्या तिथे अवेलेबल आहेत त्याच्यातून त्यांनी

0: ते तयार करावं आणि तेच फक्त शेतामध्ये वापरावं. तर जीवामृत आणि बीजामृत ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
1: बरोबर.
0: बीजप्रक्रियेसाठी बीजामृत असेल, त्याच्यानंतर जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी जीवामृत किंवा गोकृपामृत असेल. आच्छादन एवढ्यासाठी महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये येणारं जे काही तण आहे तर ते तण नियंत्रण करणं हे सगळ्यात कटकटीचं होतं. आणि इथे नैसर्गिक शेतीमध्ये आपण कमीत कमी टिलेज ऑपरेशन्स म्हणतो, म्हणजे कमीत कमी त्याचं तुम्ही जमीन बरोबर छेडछाड करावी किंवा खूप जास्त खोल त्याच्यामध्ये नांगरणी करू नये. तर अशा ह्याच्यातून आपण शक्यतो कमीत कमी मशागत करून आपल्याला शेती पद्धती करायची आहे. तर त्यामुळे तणाचा त्रास होणं साहजिकच आहे. तण नियंत्रणासाठी आपण जर आच्छादन केलं तर तण नियंत्रण आणि जमिनीचा उपलब्ध ओलावा आहे तो टिकवणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य होतात. तर हे तीन आपले महत्वाचे स्तंभ आहेत नैसर्गिक शेतीचे. तर ते निश्चित शेतकऱ्यांनी पाळणं आवश्यक आहे.
1: आता सेंद्रिय शेती विषयाकडे आपण वळूया, त्यांच्या योजनांबद्दल जाणून घेऊया. परंपरागत कृषी विकास योजना अर्थात PKVY या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
0: परंपरागत कृषी विकास योजना देखील आपण जी राबवत आहोत ती सुद्धा प्रकल्प संचालक आत्मा या कार्यालयामार्फत राबवत आहोत. आणि याचा मूळ उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर करणं. म्हणजे आपण जो काही पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे वर्षानुवर्ष, आपण जे काही खत औषधं वापरतोय असे भयानक परिणाम आहेत. तर आता आपल्याला याशिवाय पर्याय नाही की हळूहळू आपली शेती आता आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळवायचीच आहे. मग शेतकऱ्यांना त्याच्यासाठी उद्युक्त करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना आपण राबवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये देखील सुरुवातीला आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये आता त्याची सुरुवात झालेली आहे. 2016 पासून आपण राबवतच होतो पण आता आपण ही 22-23 मध्ये आपण परंपरागत कृषी विकास योजना जी आहे तर ती आपण सर्व राज्यामध्ये राबवायला लागलो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये गेली 2 वर्ष, म्हणजे 2 तालुक्यामध्ये प्रत्येक सध्या परंपरागत कृषी विकास योजना आपण राबवत आहोत. आणि त्याचबरोबर आता या वर्षीपासून जे काही आकांक्षित जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आपण ही योजना आता सध्या राबवत आहोत. म्हणजे आधीच्या फेजमध्ये ज्या तालुक्यांमध्ये राबवलेली आहेत ती सोडून नवीन तालुक्यामध्ये आपण आता हे राबवतोय. हे आपण आत्माच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा कृषी विभाग जो आहे तर त्यांच्यामार्फत आपण विविध मेळावे, जनजागृती अभियान, त्याचबरोबर काही प्रशिक्षण आपण घेतो. सेंद्रिय शेती करण्यासाठी किंवा नैसर्गिक शेती करण्यासाठी जे शेतकरी स्वतःहून तयार होत आहेत त्यांच्याकडनं आम्ही स्वयंघोषणा पत्र घेतो. शिवाय याच्यासाठी त्यांना चालना देण्यासाठी सुरुवातीला थोडंसं त्यांना भीती असते किंवा साहजिकच आहे की आपण सुरुवातीपासून खूप सारे खतं किंवा औषधं वापरते तर कुठून तरी त्याचा परिणाम नष्ट होणं आणि अचानक एखाद्या पिकाला आपण खतं देणं बंद केलं तर त्याच्या उत्पादनात कदाचित थोडंफार घट येण्याची शक्यता असते. तर त्यासाठी शेतकऱ्याला समजा त्याला वाटत असेल की नुकसान होणार आहे त्या नुकसानीचा काही प्रमाणात मोबदला त्याचबरोबर सेंद्रिय शेतीमध्ये त्याला राबवण्यासाठी लागणारी जी काही इनपुट्स तयार करायची त्यासाठी प्रोत्साहनपर भत्ता आपण या योजनेअंतर्गत देतो.
1: खूपच सुंदर. सेंद्रिय आपण शेतीविषयी जाणून घेतोच आहोत तर सेंद्रिय उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाच्या योजनांमध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा आणि मदतीची तरतूद केलेली आहे?
0: यामध्ये आपण परंपरागत कृषी विकास योजना असेल किंवा नैसर्गिक शेती असेल तर परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये आपण जे गट निर्माण केले सुरुवातीला त्या तालुक्यांमध्ये त्या गटांची मिळून आपण एक कंपनी स्थापन केली. का? तर त्यांना जे मार्केटिंग आहे किंवा बाजारपेठ कॅप्चर करणं ते जास्त सोयीचं होईल. तर त्यासाठी आपण ह्या कंपनीला आपण विविध सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये एक BRC असेल कंपनी स्तरावरची की ज्याच्यामध्ये आपण जवळपास त्यांना 5 लाख इतकं अनुदान देतो, म्हणजे 75% एकूण खर्चाच्या. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना हे सगळे मेंबर्स जे आहेत हे सेंद्रिय शेती करणारे तर त्यांच्यासाठी भाग भांडवल, म्हणजे त्यांनी जे काही भाग भांडवल त्यांनी उभारलेलं आहे तर त्याच प्रमाणामध्ये शासनाकडून सुद्धा 5 लाख रुपयेपर्यंतचं भाग भांडवल ह्या कंपन्यांना दिलं जातं जेणेकरून त्यांना आता पुढे जे मार्केटिंग वगैरेच्या सुविधा निर्माण करायच्या आहेत त्यासाठी हे भाग भांडवल उपयोगी पडेल. आणि शिवाय शासनामार्फत त्यांना या विपणनासाठी लागणारं ग्रेडिंग अँड पॅकिंग हाऊस असेल, त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेजेस किंवा प्रक्रिया युनिट, त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी लागणारी व्हॅन, मग ती कोल्ड व्हॅन असेल किंवा नॉर्मल आपल्या ज्या काही वाहतूक व्हॅन ज्या आहेत तर ते सुद्धा दिलं जातं. त्यांचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग जे आहे त्याच्यासाठी त्यांचा लोगो बनवणं, त्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार

0: करण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देणं, तर या सगळ्यासाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे या कंपनी स्तरावर, जेणेकरून हे शेतकरी सगळे सक्षम व्हावेत आणि त्यांचं जे उत्पादन आहे ते शेवटपर्यंत म्हणजे ग्राहकापर्यंत थेट पोहोचावं, मध्ये कुठलेही दलाल असू नये, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकेल.
1: बरोबर.
0: तर मूल्यवृद्धीसाठी यानुसार आपण त्यांना अनुदान उपलब्ध करून देतो.
1: बरोबर. या योजनेचा लाभ कसा घ्यावा, हा अर्ज कुठे करावा, यासाठी काय आहे प्रक्रिया, त्याचबरोबर ग्रामपंचायत, कृषी विभाग, कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्र यांची भूमिका नेमकी काय आहे, काय सांगाल?
0: ग्रामपंचायत अतिशय महत्वाची आहे.
1: बरोबर.
0: कारण आपण जे काही नैसर्गिक शेती अभियान जे आहे तर त्याच्यामध्ये आपण काही फॅसिलिटेटर म्हणून तिथल्या कृषी सखी नेमतो, कारण कृषी विभागाच्या जे अधिकारी कर्मचारी असतील किंवा कर्मचाऱ्यांना शेवटच्या घटकापर्यंत किंवा सगळ्यांपर्यंत पोहोचता येत नाही, तर त्यामुळे तिथल्या आपण स्थानिक कृषी सखी आपण नेमलेले आहेत. एका गटामध्ये दोन कृषी सखी आपण नेमतो. या कृषी सखींनी जे काही प्रशिक्षण आहे त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, जीवामृत बीजामृत करण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं, त्याचबरोबर कृषी विभागामार्फत दिले जाणारे सल्ले त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ते जे काही नोंदी घेतात. आता यामध्ये एक प्रमाणीकरणाचं एक महत्वाचं आहे, म्हणजे सेंद्रिय प्रमाणीकरण. कारण जेव्हा आपण मार्केटमध्ये आपण त्यांचा माल उपलब्ध करून देणार तर तो सेंद्रिय आहे का ते कसं आपण खात्री करणार, तर त्यासाठी आपण त्याचं प्रमाणीकरण करतो. तर परंपरागत कृषी विकास योजना जी आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना एनपीओपी म्हणून एक सर्टिफिकेशन आहे सेंद्रिय, की जे अपेडामार्फत केलं जातं, आणि हे एनपीओपी सर्टिफिकेशन आहे हे किचकट आहे थोडस. त्यासाठी आपण आयसीएस इन्स्पेक्टर वगैरे नेमतो, आणि ज्या अपेडा प्राधिकृत ज्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये सेवा पुरवठादार संस्था आहेत त्यांच्यामार्फत याचं प्रमाणीकरण केलं जातं. 3 वर्षाची ती प्रोसेस आहे. मात्र एकदा एनपीओपी प्रमाणित झालेलं जे काही शेती उत्पादन जे आहे त्याला एक्सपोर्टसाठी वगैरे सुद्धा, म्हणजे त्याला इंडिया ऑर्गॅनिक म्हणून लोगो वापरता येतं. त्याचबरोबर दुसरी प्रमाणीकरणाची पद्धत जी आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानमध्ये आपण राबवतो ती आहे पीजीएस, पार्टिसिपेटरी गॅरंटी अप्रोच जो आहे, तर ती सर्टिफिकेशन पद्धती आहे. त्याच्यामध्ये आपण इंटरनली करतो पीजीएस सर्टिफिकेशन, जेणेकरून आपले जे स्थानिक ग्राहक आहेत किंवा देशांतर्गत ग्राहक जे आहेत तर त्यांना त्याचं खात्री असायला हवी की हे सेंद्रिय उत्पादन आहे. तर ते पीजीएस ग्रीन किंवा आपण असं त्याच्यामध्ये एक लोगो असतो की पीजीएस ग्रीन, पीजीएस ब्लू असं, तर ते आपण देतो आणि ते लोगो ते त्या उत्पादनावर छापू शकतात. आणि कृषी सखींचं मुख्य उद्देश जो आहे तो ह्या प्रमाणीकरणासाठीच देखील त्यांना सहाय्य करणं तिथल्या शेतकऱ्यांना, आणि प्रमाणीकरण करून घेणं, आणि पुढे जाऊन मग थोडस मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून त्यांना आपल्याला फॅसिलिटेट करणं शेतकऱ्यांना, तर अशा पद्धतीने आपण हे राबवतो.
1: बरं, पुढचा प्रश्न असा आहे की लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येतो का, आणि त्यासाठी समूह पद्धत किती फायदेशीर आहे?
0: छोटे जे शेतकरी आहेत तर कमीत कमी 1 एकर शेती त्यांची आवश्यक आहे, तर त्यामुळे छोटे शेतकरी याच्यामध्ये येऊ शकतात.
1: हा नियम आहे.
0: मग 125 पेक्षा जास्त शेतकरी त्याच्यामध्ये येऊ शकतात,
1: लाभार्थी ठरू शकतात.
0: परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये आपण म्हणतो की त्यांचं कमीत कमी 1 हेक्टर क्षेत्र आपण ह्या योजनेअंतर्गत त्यांना घेता येतं. लहान शेतकरी असेल तर शेतकऱ्यांची संख्या वाढेल असं. पण आपण लहान किंवा सीमांत शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. त्यांच्या दृष्टीने ही सगळ्यात फायदेशीर योजना आहे, कारण त्यांचा माल जो आहे की शेवटी एकत्र येऊन एक समूह पद्धतीने केल्यावर त्यांच्या छोट्या क्षेत्रामध्ये उत्पादित होणारा माल त्यांना एकत्रितरित्या मार्केटिंग करता येतं, तर हा सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा हे समूह पद्धतीने सीमांत शेतकरी देखील एका समूहात येतात तेव्हा त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढते.
1: बरोबर.
0: कारण जेव्हा गटाच्या माध्यमातून आपण एखादी गोष्ट घेत असू, खतं असतील, औषधं असतील, म्हणजे खतं औषधं म्हणजे बाहेरची तर घ्यायचीच नाहीयेत, पण आपण बीआरसी वगैरे करणार आहोत, म्हणजे एखादं युरियाचं पोतं तुम्ही घ्यायला जाणार, त्याच्याऐवजी तुम्ही जीवामृत वगैरे आहे, अक्षरशः 50 रुपयाला 1 लिटरची बॉटल आपण नॉर्मली आपण उपलब्ध करतो बीआरसीमध्ये, ती अगदी कमी दरामध्ये मिळणार आहे, तर त्यामुळे त्यांचा खूपच फायदा होणार आहे. आणि ज्या लागणारे निविष्ठा आहेत शेतीमध्ये त्या त्यांना तिथल्या तिथे उपलब्ध होणार आहे, त्यासाठी कुठल्या तरी डीलरकडे जायला किंवा कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ते आणणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना काहीच करायच्या नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे सीमांत शेतकऱ्यांसाठी ही अतिशय फायदेशीर योजना आहे.
1: वा, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं जमिनीला आणि शेतीला त्रास होणार नाही, हानी होणार नाही.

0: याची काळजीही तेवढीच घेतली जाते. शेतकऱ्यांमध्ये अजून एक मनात भीती असते, ती म्हणजे नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती केली तर सुरुवातीच्या काळात उत्पादनात बदल होतो का, त्याची शक्यता काय असते आणि शेतकऱ्यांसाठी ती तयारी कशी करावी?
1: त्यासाठी आपण जनजागृती घेत आहोत. म्हणजे प्रत्येकाच्याच मनात भीती असेल, थोडंसं पिवळसर झालेलं पीक दिसलं की युरिया फेकून मारायचं.
0: बरोबर.
1: आता ते फेकलेला युरिया त्यातला किती अव्हेलेबल होतो, तो त्यातला बराचसा वाहून जातो, पण आपल्या मनाला समाधान असतं. एकदमच जेव्हा आपण रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळणार, तर तेव्हा अशाच पद्धतीची एक भीती मनामध्ये असते की मी जे करतोय त्याच्यामुळे मला माझं उत्पन्न मिळेल का. कदाचित त्या मातीला देखील सवय झालेली असते की ही खतं म्हणजे मिळायला हवीत, तर अशा वेळेस कदाचित थोडाफार परिणाम होऊ शकतो उत्पादनामध्ये. त्यासाठी आपण प्रोत्साहनपर अनुदान जे आहे तर ते आपण 4,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्याला देतो. तर ह्या 4,000 मध्ये त्यांनी त्यांना लागणारा जो ड्रम आहे, म्हणजे आता जीवामृत किंवा गोकृपामृतम करण्यासाठी लागणारा ड्रम घ्यावा, त्याच्यासाठी लागणारी काही गूळ वगैरे सारखी, म्हणजे जो काळा गूळ लागतो किंवा गाईचं ताक वगैरे लागतं, तर ह्या गोष्टी त्यांनी त्याच्यातनं घ्याव्यात. त्यासाठी लागणारं कल्चर एकदाच घ्यावं आणि त्या कल्चरचा वारंवार वापर करावा, म्हणजे दह्याला जसं विरजण लावतो तशा त्या पद्धतीने त्याचा वापर करावा. आणि बॅचमध्ये त्यांनी ते जीवामृत किंवा गोकृपामृतम तयार करावं, दशपर्णीअर्क तयार करावं. त्याचबरोबर समजा त्यांना जी भीती आहे की माझं उत्पादन कमी होत, तर त्याला थोडंसं एक प्रोत्साहनपर अनुदान म्हणून आपण हे 4,000 रुपये आणि 2 वर्षात म्हणजे 8,000 रुपये आपण शेतकऱ्यांना देतो.
0: बरं,
1: असं 1 एकर शेती लक्षात घेऊन त्याच्यासाठी आहे.
0: तर
1: एक मला सांगायचं, ह्याच्यामध्ये जरी सुरुवातीला आता आपण जवळपास 2016 पासून सेंद्रिय शेती योजनांतर्गत राबवतो, त्या आधीपासून बरेच शेतकरी आहेत की जे यापूर्वी ऑलरेडी ते राबवत होते. सुरुवातीला काही दिवस त्याच्या उत्पादनावर परिणाम होतो, पण नंतर मात्र त्या पिकाची गुणवत्ता जी आहे, त्याच्यापासून मिळणारं उत्पादन आहे, त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आणि क्वालिटी तर अतिशय चांगली, म्हणजे त्याची प्रत जी आहे, त्याची गुणवत्ता आहे ती सुधारते. म्हणजे फळपिकं असू देत किंवा त्याचे भाजीपाला असू देत, त्याच्यामध्ये येणारी चमक असेल, त्याच्यामधले मूलद्रव्य जी असत, मायक्रोन्युट्रियंट्स वगैरे, त्याचं प्रमाण वगैरे खूप लक्षणीय चांगलं आहे. त्यामुळे पुढे ग्राहक ते प्रेफर करतो. आणखीन त्यानंतर
0: म्हणजे आजच्या त्यामुळे तर ऑर्गॅनिक शेती म्हणू शकतो आपण त्याला. बरोबर,
1: येस, ऑर्गॅनिक शेती. तर ऑर्गॅनिक शेतीतून उत्पादित झालेलं ऑर्गॅनिक खाद्य आहे आपल्याला, किंवा ते त्याला रेट मिळणारे आहेत, ते देखील प्रीमियम रेट्स आपल्याला मिळतात. तर त्यामुळे तसं नुकसान असं काहीच नाही होत शेतकऱ्यांचं, फक्त थोडासा धीर धरावा लागतो. आज आपल्याकडे अशा बऱ्याच उदाहरणं आहेत. आता देशभरातल्या पातळीवर जर सुरुवातीला आपण बघितलं तर आम्ही कुरुक्षेत्र येथे गुरुकुल वगैरे आहे, तर तिथे देखील आपण बघितलं की जवळपास सुरुवातीला त्यांनी 160-180 एकरचा त्यांचा फार्म आहे, तो कम्प्लीट आज 17 ते 18 वर्ष झाली पूर्णपणे नैसर्गिक शेती पद्धतीने ते करत आहे आणि अतिशय चांगले त्याचे रिझल्ट आहेत. खूप साऱ्या शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे. तर त्यामुळे सुरुवातीला आपल्याला भीती जरी असली तरी लॉंग टर्म मध्ये किंवा भविष्यामध्ये तर ते अत्यंत फायदेशीर शेती आहे.
0: बरोबर,
1: त्यामुळे ती भीती शेतकऱ्यांनी काढून टाकावी मनात.
0: अगदीच. आता शेतकऱ्यांना विश्वासही निर्माण झालेला आहे, शेतीही सुरू केलेली आहे, पण आता मालाला चांगला दर मिळवण्यासाठी ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि बाजारपेठेचे नियोजन हे किती महत्वाचं आहे?
1: ते अतिशय महत्वाचं आहे, कारण आपण हे जे सगळं करतोय ते आपण मार्केटसाठी करतोय, त्याच्यातून मिळणारं जे काही आपल्याला आर्थिक फायदा आहे त्यासाठी ब्रँडिंग महत्वाचं आहे. त्याचं आपण सर्टिफिकेशन करतोय, सर्टिफाईड मालासाठी एक ठराविक ब्रँड क्रिएट करतो आपण त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी अनुदान देतोय. आणि असं एक ब्रँडेड उत्पादन आपण जेव्हा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, सुरुवातीला आपण कृषी मेळावे असतील किंवा आपण जे विविध प्रदर्शन आयोजित करतो त्यामध्ये समाविष्ट होतो, तर विविध राज्य आणि देश पातळीवरचे जी काही प्रदर्शन आहेत त्यामध्ये आपण या आपल्या शेतकरीचे ज्या उत्पादक कंपन्या किंवा गट आहेत त्यांना समावेश करण्यासाठी किंवा त्यांना त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन देतो. आणि त्या योगे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांपर्यंत त्यांचा जे माल आहे किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागामार्फत मदत केली जाते.
0: बरं, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेती विषयक योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल?
1: निश्चितच आपण आपल्या पिढीचा विचार न करता आता आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचा विचार करायचा आहे. त्यांना आपल्याला जर आरोग्यदायी जर आपल्याला भविष्य द्यायचं असेल तर आपल्याला आत्तापासूनच आपल्या मातीची, आपल्याकडच्या पाणी जे आहे त्याची आपल्याला काळजी घेणं

0: आवश्यक आहे आणि त्यासाठी ही सेंद्रिय शेती आवश्यक आहे. त्यासाठी आमचे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आहेत कृषी विभागाचे, तालुक्याला तालुका कृषी अधिकारी आहेत. तर या कार्यालयाकडे आपण संपर्क साधावा. कृषी विभागाची अधिकृत वेबसाईट आहे, त्यावर देखील ही सर्व माहिती उपलब्ध आहे. तर आपण या पद्धतीने आपण नक्की लाभ घेऊन या योजनांमध्ये सहभागी व्हावं असे आवाहन मी या ठिकाणी करते.
1: नक्कीच, धन्यवाद. तर शेतकरी बांधवांनो, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजनांबद्दल अत्यंत उपयुक्त आणि सविस्तर माहिती आज आपल्याला मनाली तांबडे मॅडम यांनी दिली आहे. मॅडम, आपलं मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीकडे वळताना केवळ पद्धत बदलणे पुरेसे नाही आहे, तर योग्य नियोजन, तज्ञांचे मार्गदर्शन, प्रमाणन आणि बाजारपेठेचे नियोजन यांचाही विचार करणं तेवढंच आवश्यक आहे. शासनाच्या उपलब्ध योजनांची माहिती घेऊन त्यांचा योग्य लाभ घ्यावा. आपल्या गावातील कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र किंवा संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधून योजनेची पात्रता आणि सध्याच्या उपलब्ध सुविधांची माहिती नक्की करून घ्यावी. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण आत्मा कार्यालय ठाणे येथील प्रकल्प उपसंचालक मनाली तांबडे यांची प्रफुल्ल आचरेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
3: प्रधानमंत्री किसान मानधन योजना मिलेगा.

0: किसानवाणी
1: किसानवाणी हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: ताई हे बघ,
3: हॅपी बर्थडे टू यू.
2: दाखव हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
5: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
6: आय नो ना.
5: RBI सांगते,
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
8: श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात. रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमाअंतर्गत पावस उपडाकघराने

0: अवघ्या 2 दिवसात 1187 नवीन खाते उघडून विक्रम नोंदवलाय. या अनुषंगाने पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नवीन सिस्टीम आल्यानंतर हा उद्योग कुणी केला नव्हता. जे आधी नेलामंगलला झालं रेकॉर्ड ते फार आधी झालं होतं, तर त्यामुळे त्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. आम्हाला त्या अडचणी आल्या. मग कोणीतरी म्हणाला 8:30 महाराष्ट्र सर्कलचा संपूर्ण रहास्य डिव्हिजनचा डे एंड झाला की आपल्याला एखाद वेळ पुढच्या तारखेचं काम करता येईल. मग 9 वाजता होईल. 9 वाजताही झालं नाही. मग कोणीतरी म्हणाला 12 वाजता प्रॉपर डेट बदलली की होईल. 12 वाजताही झालं नाही. बरोबर 3:13 पहिला एक डिपॉझिट मारून बघूया आणि ट्रान्झॅक्शन झालं. दोन माणसं आम्ही बसून होतो, बाकीचे म्हणाले ठीक आहे. मी म्हटलं आडवे तरी वा, असं बसून काय करणार.
0: म्हणजे पहाटेच्या वेळेचं,
1: पहाटेच्या वेळेला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आणि 3:18 पहिलं अकाउंट ओपन झालं.
0: अरे वा. तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत. 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

श्रोतेहो, उद्या दुपारी 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकाल कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. लेखिका वैजयंती नांदगावकर, तसंच रेसिपी नारळ आणि कोथिंबीर वडी. त्यानंतर आपण ऐकाल स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत याविषयी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे यांची मुलाखत. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम वनिता मंडळ उद्या दुपारी 12 वाजता. उद्या संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये आपण ऐकाल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युववाणीच्या प्रिय अमूच्या भारत देशा या सांगीतिक कार्यक्रमात रेवा दीक्षित आणि इरावती मेढेकर यांनी गायलेली काही देशभक्तीपर गीतं. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम युववाणी उद्या संध्याकाळी 5:30 वाजता.

उद्या सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात आपण ऐकू शकाल उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक याविषयी कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. वेळ लक्षात असू द्या, उद्या सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. तेव्हा श्रोतेहो ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित। लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक। संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण। राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव। आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा। गेल्या 20 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं।

0: या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते. त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते. वंदे मातरम नंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
2: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी इस सदन में सालों से यहाँ हूँ और निचला, लेकिन मैं एक शेड्यूल कास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाया नहीं. मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ.
1: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृह नेते जे पी नड्डा यांनी दिलं. संसदेत या अधिवेशनात 12 विधेयकं मंजूर झाली. त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. नीट पेपरफूट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
3: ऑपोजिशन डिस्कशन से भाग रहे थे. पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में अपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं. ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए. तो पहली बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और अपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं. तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
1: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
0: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बादल यांच्या सुरक्षा व्यवस्थेतले पोलीस उपनिरीक्षकही यावेळी जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले. अकाल तख्ताचे जथेदार गियानी कुलदीप सिंग गर्गज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कलाप्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातून गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे,

0: मयी वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या नऊ दिग्गजांना तसंच गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव या सहा युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. श्रोते हो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे संध्याकाळचे प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल. वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज समाज माध्यमावरच्या संदेशातून केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल कथित अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे पश्चिम बंगालमधले भाजपाचे राज्यसभा खासदार नागेंद्र नाथ रॉय उर्फ अनंत महाराज यांना यापूर्वी प्रदान करण्यात आलेला बंगविभूषण हा पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आज मागं घेत रद्द करण्यात आला. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेले आत्मघातकी बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवले असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं घोषित केलं आहे. दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या सुरक्षा परिषद पथकानं हा अहवाल दिला आहे. लहान लहान गटांमार्फत या दहशतवादी संघटनेच्या कारवाया चालत असून त्यांचा धोका दक्षिण आशियात वाढत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. यापूर्वी फेब्रुवारीत सादर केलेल्या पहिल्या अहवालात या पथकानं या बॉम्ब हल्ल्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं म्हटलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 11 जणांचा बळी गेला होता. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद चौथ्यांदा भारताकडे आल्याचं चीन आणि रशियानं स्वागत केलं आहे. नवी दिल्लीच्या विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानात ब्रिक्स देशांच्या राजदूतांची गोलमेज परिषद आज झाली. त्यात या दोन्ही देशांच्या राजदूतांनी भारताच्या अध्यक्षपदाच्या काळातल्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 श्रोतेहो, आता आनंद घेऊया सुगम संगीताचा. सुरुवात करतोय मंगेश पाडगावकर यांच्या या सदाबहार गाण्याने.

अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांना आपण ऐकलत. गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर प्रवीण दवणे यांची गीतरचना ऐकवतोय. संगीत दिले श्री

गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची ही गीतरचना. गायक आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना आपण ऐकली. श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:30 संसद समीक्षा, 9:15 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स. हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:30 संसद समीक्षा.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
0: नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। कार्यक्रमाला सुरुवात करतोय आराधना या चित्रपटातल्या सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताने।

आराधना या चित्रपटातलं हे होतं आनंद बक्षी यांचं गीत. गायलं होतं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी. श्रोते हो, यानंतर ऐकूया पडोसन या चित्रपटातली राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

किशोर कुमार यांनी गायलेलं हे होतं राजेंद्र कृष्ण यांचं गीत पडोसन या चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

या चित्रपटातलं सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. शब्द होते शैलेंद्र यांचे, स्वर होता लता मंगेशकर यांचा. रजनीगंधा या कार्यक्रमात यानंतर मोहम्मद रफी यांच्या आवाजात ऐकूया हसरत जयपुरी यांची गीतरचना.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत तेरे घर के सामने या चित्रपटातलं सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. शब्द होते हसरत जयपुरी यांचे आणि हा स्वर होता मोहम्मद रफी यांचा. रजनीगंधा कार्यक्रमातलं हे यानंतरचं गीत नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं.

नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं शकील बदायुनी यांचं हे गीत होतं आदमी या चित्रपटातलं. हे गीत गायलं लता मंगेशकर यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्यार का मौसम या चित्रपटातलं राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात.

श्रोते हो, हे होतं प्यार का मौसम या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
0: रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

श्रोते हो, आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता शास्त्रीय संगीताच्या नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं शहनाई वादन. ऐकूया त्यांनी शहनाईवर सादर केलेला राग रागेश्री.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी शहनाईवर सादर केलेला राग रागेश्री. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.